नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। 103.1 MHz वर आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे। आज गुरुवार भारतीय सौर दिनांक 10 वैशाख शके 1948 अर्थात 7 मे 2026 सकाळचे 5:56 होत आहेत। आमच्या प्रसारण सभेला सुरुवात करत आहोत मंगल ध्वनीनं।

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांचं सनई वादन आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतायत. आता काही क्षणातच हिंदीतून बातम्या.

0: विद्यागौरी ठुसे यांचं. ऐकूया चिंतन.
1: श्रीराम समर्थ. नमस्कार श्रोते हो. सगुण आणि निर्गुण भक्तीप्रमाणे सकाम आणि निष्काम असेही भक्तीचे अजून दोन प्रकार आहेत. सकाम भक्ती म्हणजे काय? तर काही इच्छा मनात ठेवून देवाकडे जाणारा उच्च पारमार्थिक दृष्टिकोनातून पाहता सकाम भक्ती निकृष्ट दर्जाची मानली जाते. कारण संत महात्म्यांच्या मते भक्तीचं सर्वोत्तम फळ म्हणजे प्रत्यक्ष स्वरूप साक्षात्कार, अर्थात भगवंतच आहे. मग त्याच्याऐवजी भक्तीच्या मोबदल्यात अन्य कोणतीही इच्छा करणं हा शुद्ध व्यवहार झाला, भक्ती नव्हे. पण तरीही या भक्तीची फार निंदा करता येणार नाही. कारण स्वार्थापोटी का होईना, कोणत्याही निमित्ताने एकदा या भक्ती मार्गात पाऊल ठेवलं की मग पुढं आपोआप निष्काम भक्तीपर्यंत जाता येतं. अर्थात त्यासाठी सद्गुरु कृपा आवश्यक आहेच. पण सद्गुरु तत्व असं म्हणतं की व्यावहारिक इच्छापूर्तीसाठी का होईना, पण या मार्गात एकदा जीव आला की त्याला पुढं इच्छारहित कसं व्हायचं, अर्थात अकर्माची कला कशी साधायची हे संत पाहतात. उदाहरणार्थ एखाद्या कपड्याच्या दुकानासमोरून एक स्त्री सहज चालली आहे. तिनं ते दुकान सहज म्हणून पाहिलं. त्यामध्ये जावं, खरेदी करावी असा तिचा कोणताच उद्देश नाही. पण काही क्षण दुकानाच्या दारात लावलेल्या साड्या न्याहाळत थांबलीच तर दुकानाचा मालक त्या स्त्रीला ताई, मावशी, काकू इत्यादी घरगुती संबोधन लावून दुकानात येऊन माल केवळ पाहण्याची गळ घालतो. अहो खरेदी करू नका, पण बघायला काय हरकत आहे, असं म्हणून वेगवेगळ्या वस्त्रांची तगडी मालिकाच समोर उघडतो. आणि मग एकेका वस्त्राची खुबी खुबीनी सांगत त्या स्त्रीच्या मनात खरेदीचा संकल्प जागवून एखादं तरी वस्त्र घ्यायला भाग पाडतोच. अगदी तसंच ही व्रत, वैकल्य, उपास, कथा कीर्तन यामुळं भक्ती मार्गाच्या जवळून जाणाऱ्या सामान्य जीवाला स्वतःच्या इच्छापूर्ती करता का होईना भक्ती मार्ग निवडावा वाटतो. एकदमच आत्मज्ञान व्हावं वगैरे उच्चतर तत्व त्याला प्रथमता तरी नकोशीच असतात. पण हळूहळू सद्गुरु कृपेने भक्ती मार्गातली सौंदर्य स्थळं कळायला लागतात, अनुभवायला यायला लागतात, त्यांचं सामर्थ्य कळायला लागतं. आणि या सगळ्यांचा मनावर सखोल परिणाम होऊन शाश्वत सुख कशात आहे याचा शोध सुरू होतो. पुराणातल्या ध्रुवाची कथा आपल्याला इथं उपयोगी पडते. सुरुवातीला अत्युच्च आढळपद प्राप्त व्हावं या व्यवहारिक किंवा ऐहिक इच्छेपोटीच तो घरदार सोडून लहान वयातच मोठ्या ध्येयाकडे प्रेरित होऊन वाटचाल करीत अरण्यात तप करायला गेला. परंतु देवर्षी नारदांसारखा परम हरिभक्त सद्गुरू प्राप्त झाल्यामुळं सद्गुरू प्रणीत सबीज नामाची दृढ निश्चयानी साधना पूर्ण होऊ शकली. त्यानंतरही भगवंत प्रसन्न झाल्यावर मूळची वासना उफाळून आली आणि ध्रुवानी भगवंताकडे आढळपदाची इच्छा व्यक्त केली. भगवंतानी देखील या लहानशा भक्तावर कृपा करून त्याला आढळपद देऊ केलंही. पण त्यानंतर भानावर आल्यावर मात्र ध्रुवाला स्वतःच्या या मागणीचा पश्चाताप झालाय बर का. त्याच्या लक्षात आलं की प्रत्यक्ष परमात्मा सगुण रूपात समोर आल्यावरही आपण हरिपदाची अर्थात परमपदाची इच्छा न धरता व्यवहारिक आढळपदाची मागणी केली ही चुकच झाली. मग पुढे बराच काळ कर्तव्यपूर्तीत घालवल्यावर त्यांनी पुन्हा साधना करून हरिपदाची प्राप्ती करून घेतली. अर्थात सकाम भक्तीतूनच निष्काम भक्तीची वाट ध्रुवाला मिळाली. त्यासाठी सद्गुरु कृपा कारण ठरली. अशाच आशयाचा अभंग रचताना मुक्ताबाई म्हणतात, प्रारब्ध संचित आचरण गोमटे, निवृत्ती तटाके निघालो आम्ही. मुळीचा पदार्थ मुळीच पै गेला, परतोनी आबोला संसारासी. सत्य मिथ्या भाव सत्वर फळला, हृदयी सामावला हरिराज. अव्यक्त आकार साकार हे स्फूर्ती, जीवे शिवप्राप्ती ऐसे केले. सकाम निष्काम

0: वृत्तीचा निज फेर वैकुंठाकार दाखविले. मुक्त लग मुक्त मुक्ताईचे तट अवघेच वैकुंठ निघोट रया. जय जय राम कृष्ण हरी.
1: चिंतन हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. लेखन होत विद्यागौरी ठुसे यांचं. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:10 झाली आहेत. प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला TD जानोरीकर यांच्या स्वरात गुरुस्तोत्र ऐकूयात.

प्रभात वंदना या कार्यक्रमात सुरुवातीला टी डी जानोरीकर यांच्या स्वरातलं गुरुस्तोत्र आपण ऐकलं. आता अपर्णा मयेकर यांनी गायलेली भक्तीरचना ऐकूयात.

सुरेश वाडकर यांनी गायलेली संत एकनाथांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता पंडित कुमार गंधर्व आणि वसुंधरा कोमकली यांच्या स्वरात संत कबीर यांची हिंदी भक्तिरचना ऐकूयात. संगीत आहे पंडित कुमार गंधर्व यांचंच.

प्रभातवंदना या कार्यक्रमात आता समूह स्वरात डॉक्टर वसंत सावंत यांची देशभक्तीपर रचना ऐकूयात. संगीत आहे अरविंद हसबनीस यांचं.

0: समूह स्वरातील डॉक्टर वसंत सावंत यांची देशभक्तीपर रचना आपण ऐकलीत. संगीत होतं अरविंद हसबनीस यांचं. आणि याबरोबरच आजचा प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आकाशवाणी सातारा केंद्र आता प्रसारित करत आहोत कृषीवाणी हा आमचा कार्यक्रम.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी. कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात तुमचं स्वागत. शेतकरी बंधू भगिनींनो, उन्हाळ्याची तीव्रता खूप जाणवायला लागली आहे. तापमानामध्ये वाढ झाल्यानंतर त्या वाढीचा परिणाम आपल्या स्वतःच्या शरीरावर होताना सुद्धा दिसतोय. हे बदल जे आहेत ते बदल जितके आपल्याला त्रासदायक आहेत तेवढेच ते बदल आपल्या जनावरांसाठी खूप त्रासदायक असतात. सातारा जिल्ह्यामधला बराचसा शेतकरी वर्ग कुक्कुटपालनाकडे सुद्धा वळलेला आहे. परसातलं कुक्कुटपालन असेल किंवा मोठ्या स्वरूपात पोल्ट्री फार्ममध्ये कुक्कुटपालन करणारे शेतकरी सुद्धा आपल्या सातारा जिल्ह्यात फार मोठ्या स्वरूपात आहेत. जसा इतर जनावरांना या उष्णतेचा ताण जाणवतो त्याच पद्धतीनं जरा जास्त प्रमाणात आपल्या या कुक्कुटपालनामध्ये आपल्या कोंबड्या ज्या आहेत त्यांना हे ताण जाणवत असतात जे उन्हाळ्यामुळे निर्माण होतात आणि अर्थातच त्याच्यामुळे उत्पादनावर त्याचा परिणाम होत असतो. आज आपण याच विषयी जाणणार आहोत की कुक्कुटपालनातलं ताण व्यवस्थापन कसं केलं पाहिजे. आणि याविषयीची माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे सर. सकटे सर, सगळ्यात पहिल्यांदा स्वागत. नमस्कार.
3: नमस्कार
2: सकटे सर. सध्या वातावरणामध्ये खूप बदल जाणवतोय, प्रचंड उष्णता जाणवते आणि याचा अर्थातच जसा आपल्यावर परिणाम होतोय तसा जनावरांवर होतोय. म्हणजे एक वेळ आपण उन्हाळा आहे म्हणून घरात थांबू शकतो पण बिचारी ती जनावरं कायमस्वरूपी त्या उन्हाच्या तीव्रतेमध्ये असतात आणि त्यातल्या त्यात त्याचा परिणाम आपल्याला न जाणतेपणे पण नकळत त्या जनावरांवर जाणवत असतो. सध्याची परिस्थिती काय आहे उन्हाळ्याच्या बाबतीत, जर पशुपालक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं विचार करायचा झाला तर काय स्थिती आहे त्यांची
3: सध्या? उन्हाचा जी तीव्रता जी आहे ही उन्हाची तीव्रता खूप वाढते, त्याच्यामुळं ह्याचा परिणाम जसा आपल्या आयुष्यावरती म्हणजे माणसावरती होतोय तसाच तो सर्व पशुपक्ष्यांच्यावरती सुद्धा होतोय. आणि मनुष्य प्राणी जो आहे आपण आपल्या दिनचर्येमध्ये ह्या तापमानानुसार काही बदल करू शकतो. आपण आपल्याला जसं हवं तसं आपलं शेड्यूल चेंज करतो किंवा आपल्याला हवे त्या सुखसोयी आपण घेतोय. पण प्राण्यांच्या बाबतीमध्ये त्यांना आपण जे काही व्यवस्थापन देऊ त्याच्यावरच त्यांचं आयुष्य जे आहे किंवा त्या प्राण्यांचं उत्पादन देण्याचं प्रमाण जे आहे ते अवलंबून असतं. त्याच्यामुळं उन्हाळ्याची तीव्रता ज्या पद्धतीनं वाढत आहे त्या पद्धतीनं पशुपालनामध्ये किंवा कुक्कुटपालनामध्ये शेतकऱ्यांनी किंवा पशुपालकांनीच बदल करणं गरजेचं आहे.
2: खरं
3: सध्याच्या स्थितीमध्ये आपण बघतोय की जनावरांच्या पाण्याची शरीराची जी आवश्यकता जी आहे ही पाण्याची आवश्यकता वाढत जाते आणि चारा जो आहे तो चांगल्या प्रतीचा चारा ह्या उन्हाळ्यामुळं मिळत नाही आहे, त्याचा तुटवडा आहे. त्यामुळं ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जी जनावरं आहेत, दूध देणारी जनावरं असतील किंवा कुक्कुटपालनामधले जे पक्षी आहेत, ह्यांचं व्यवस्थापनामध्ये आपल्याला बदल करणं गरजेचं आहे.
2: अगदी खरं आहे. आणि मला वाटतंय जसं आपण आपल्याला उष्णतेचा त्रास कमी व्हावा म्हणून प्रयत्न करत असतो तसाच प्रयत्न पशुपालकांनी आपल्या जनावरांच्या बाबतीत करणं अपेक्षित आहे. धन्यवाद सर.
3: धन्यवाद.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन.
0: कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:40 होत आहेत. आता माहिती घेऊया आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आज सकाळी 6:50 परिसर हा कार्यक्रम. यामध्ये मानची जैवविविधता पुनर्निर्माण या सदरातील माहिती आपण ऐकत आहात. लेखन आहे चिन्मय सावंत यांचं. दिनविशेष 6:55, संकलन सचिन प्रभुणे यांचं आहे. ठीक 7:00 आजचा सुविचार. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 ग्राहक केंद्रित कार्यक्रम कंग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर. 7:45 अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. 7:50 सुगम संगीत.

8 वाजता समाचार प्रभाते दिल्ली केंद्राचं हिंदीतील बातमीपत्र 8:15 ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम 8:25 आद्या ब्रेस्ट केअर सेंटर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र 8:40 रवींद्रनाथ टागोर जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम एकला चलो रे लेखन आणि सादरकर्ते दिनेश आडावतकर निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची आहे. आज सकाळी 8:40 रवींद्रनाथ टागोर जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम एकला चलो रे. सकाळी 9 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम

आज सकाळी 9:30 अमृत कलश हा आमचा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात माझी भारत भ्रमंती मोटार सायकलवरून हेमंत गुजर यांची मुलाखत आज आपण ऐकणार आहात. सूत्रनिवेदन अजय गिजरे यांचं आहे. आज सकाळी 9:30 अमृत कलश या कार्यक्रमात माझी भारत भ्रमंती मोटार सायकलवरून याविषयी हेमंत गुजर यांची मुलाखत. सकाळी 10:00 ग्राहक केंद्रित कार्यक्रम वेदांत हॉस्पिटल. 10:05 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. सुगम संगीत. 11:00 लोकगीतांचा कार्यक्रम. 11:30 हिंदी चित्रपट संगीत. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 1:05 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम. 1:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आणि 3:00 प्रादेशिक बातम्या. 5:00 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 5:30 आमचा युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून. सायंकाळी 6:00 प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे. 6:05 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम. सायंकाळी 7:00 प्रादेशिक बातम्या. 7:10 बाजारभाव आणि 7:15 कलाविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 किसानवाणी हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात संवादात्मक कार्यक्रम शिवार गप्पा याचं लेखन केलंय अंकुश सोनावले सहाय्यक कृषी अधिकारी तालुका जिल्हा सातारा यांनी. यामध्ये सहभाग आहे सुप्रिया मोरे श्रेया गोलिवडेकर आणि अंकुश सोनावले यांचा. आज सायंकाळी 7:30 किसानवाणी कार्यक्रमात संवादात्मक कार्यक्रम शिवार गप्पा. 8:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम. 8:45 समाचार संध्या. 9:00 News@9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम. रात्री 11:00 हिंदीतून तसंच 11:05 इंग्रजीतून बातम्या.

रेशीम गाठी मराठा समाजातील वधूवरांचे विवाह जमवणारी सुधाकर देशमुख यांची संस्था रेशीम गाठी, शाहू चौक नगरपालिकेजवळ, सातारा. मोबाईल 9926 38 90. ऑनलाईन नोंदणी करता वेबसाईट www.रेशीमगाठीमराठा.com.

0: शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालय कोडोली सातारा, डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे खात्रीशीर उपचार, अनुभवी व तज्ञ डॉक्टर्स, फेको मशीनद्वारे मोती बिंदू शस्त्रक्रिया, तपासणी फी फक्त 50 रुपये. पत्ता रहमतपूर रोड, कॅनॉल चौक, कोडोली सातारा. मोबाईल 755-871-2205, 755-871-2205.
1: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू.
2: ऍट 64 अवेन्यू, 1BHK, 2BHK फ्लॅट, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72-94-94-64-64.
1: बुकिंग सुरू. बेतले जर कधी जीवाशी, DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
3: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
1: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
3: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
4: डॉक्टर रेवलेज डायबेटिक फूट ट्रीटमेंट.
5: तळपायाची जळजळ, आग होणे, पाय बधिर होणे, मुंग्या येणे, टाचणी टोचल्यासारखे किंवा करंट लागल्यासारखे होणे, इतर संभाव्य गुंतागुंत अशा पाया संदर्भातील मधुमेही व्याधींवर व्यापक उपचार.
4: डॉक्टर रेवलेज डायबेटिक फूट क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90-21-28-45-70.
6: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स, आता 2 शाखांमधून.
3: 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा, जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग.
6: जस्ट बेसिक, आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल.
7: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याज दर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आडी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
8: 1 नंबर आर्थिक नियोजनासाठी 73-87-88-12-79, 73-87-88-12-79.
9: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण.
8: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा.

0: 5 मिनिट होत आहेत. आता प्रसारित करत आहोत आमचा परिसर हा कार्यक्रम. या कार्यक्रमात मानची जैवविविधता पुनर्निर्माण या सदरातील माहिती आपण ऐकत आहात. लेखन आहे चिन्मय सावंत यांचं. ऐकूया परिसर हा कार्यक्रम.
1: नमस्कार श्रोतेओ, मानदेशातील विस्तृत आणि खुरट्या गवताळ प्रदेशांचा एक अत्यंत अविभाज्य आणि रुबाबदार घटक म्हणजे भारतीय राखाडी लांडगा. या मुक्त नैसर्गिक

0: मान आणि खटाव तालुक्याच्या कोरड्या आणि निमशुष्क भूभागावर भारतीय लांडग्याचा एक मोठा आणि नैसर्गिक अधिवास आहे. मात्र नैसर्गिक अधिवासावर होणारे अतिक्रमण आणि अन्नाची कमतरता यामुळे अलीकडच्या काळात वाढता मानव वन्यजीव संघर्ष ही या परिसरातील एक अत्यंत गंभीर, संवेदनशील आणि गुंतागुंतीची समस्या बनून सर्वासमोर उभी राहिली आहे. हा मानवी संघर्ष वर्षभर समान नसून तो प्रामुख्याने विशिष्ट ऋतूंमध्ये अधिक तीव्र स्वरूपात धारण करतो. विशेषतः पावसाळ्याच्या दरम्यान आणि त्यानंतरच्या काळात जेव्हा येथील पारंपरिक धनगर समाज आपली मेंढरांची मोठी गावरान खिल्लारे घेऊन कोकणातील मुक्कामावरून पुन्हा आपल्या मूळ गावी म्हणजेच मानदेशात परत येतो तेव्हा या संघर्षाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. लांडग्याच्या नैसर्गिक अधिवास आणि मेंढरांचे विस्तृत चराई क्षेत्र अनेकदा एकच असते. अशा वेळी अन्नाच्या शोधात असलेल्या लांडग्याकडून पाळीव प्राण्यांवर आणि विशेषतः शेळ्या मेंढ्यांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होते. हल्ल्यांमुळे गरीब पशुपालकांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान होते. परिणामी साहजिकच लांडग्यांबद्दल संताप आणि द्वेष निर्माण होऊन बदल्याच्या भावनेतून लांडग्यांना थायमेट औषध टाकून मारले जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढते. ही अत्यंत संवेदनशील परिस्थिती कुशलतेने हाताळण्यासाठी आणि हा मानवी संघर्ष कमी करण्यासाठी आता या भागात एक अत्यंत आश्वासक पाऊल उचलण्यात आले आहे. किरकसाल जैवविविधता व्यवस्थापन समिती आणि WWF इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने या संपूर्ण भागात एक व्यापक आणि अत्यंत शास्त्रीय दृष्टिकोन असलेला संशोधन प्रकल्प नुकताच सुरू करण्यात आला होता. हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प परिसरातील तब्बल 370 चौरस किलोमीटर इतक्या विस्तीर्ण क्षेत्रफळात आणि आसपासच्या सुमारे 25 गावांमध्ये अत्यंत प्रभावीपणे राबवला गेला. या सखोल अभ्यासाअंतर्गत केवळ जुजबी माहिती न गोळा करता लांडग्यांचे अधिवास अचूकपणे निश्चित करण्यावर विशेष तांत्रिक भर दिला जात आहे. यासाठी आधुनिक GIS तंत्रज्ञानाचा आणि ArcGIS प्रणालीचा अत्यंत प्रभावी वापर केला जात आहे. या माध्यमातून लांडग्यांच्या सर्वाधिक वावराचे हॉटस्पॉट नकाशे आणि त्यांच्या भ्रमंतीचे सुरक्षित मार्ग समजून घेण्यासाठी कॉरिडॉर कनेक्टिव्हिटी नकाशे तयार केले जात आहेत. यासोबतच जमिनीच्या वापराचे लँड यूज लँड कव्हर विश्लेषण करून लांडग्यांच्या आदिवासातील सूक्ष्म बदलही टिपले जात आहे. केवळ तांत्रिक संशोधनच नव्हे तर तळागाळातील पशुपालकांना थेट दिलासा देण्यासाठी वन्यजीवांच्या हल्ल्यात होणाऱ्या नुकसानाची शासनाकडून वेळोवेळी आणि योग्य आर्थिक भरपाई म्हणजेच कंपन्सेशन मिळवून देण्याची प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुलभ करण्याचे कामही या प्रकल्पांतर्गत युद्धपातळीवर आमच्या संशोधकांकडून केले जात आहे. तसेच स्थानिक ग्रामस्थ आणि पशुपालकांमध्ये सातत्याने संवादातून जनजागृती करून वन्यजीवांसोबत सहजीवन म्हणजेच कोएक्झिस्टन्स कसे प्रस्थापित करता येईल यासाठी ठोस प्रयत्न सुरू आहेत. हा अभ्यास प्रकल्प केवळ लांडग्यांचे संवर्धनच करत नाही तर स्थानिक समाजाचे हित जपून एक उत्तम समतोल साधणारा एक आदर्श प्रकल्प ठरत आहे.
1: परिसर हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. यामध्ये मानची जैवविविधता पुनर्निर्माण या सदरातील माहिती आपण ऐकली. तर लेखन होतं चिन्मय सावंत यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

0: आणि 20व्या शतकाच्या प्रारंभी त्यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात आणि बंगाली संगीतात आमूलाग्र बदल घडला. रवींद्रनाथ हे भारताचे आणि आशियातले पहिले नोबेल विजेते होते. आपल्या आयुष्यात त्यांनी 1000 कविता, 8 कादंबऱ्या, 8 कथासंग्रह आणि विविध विषयांवर अनेक लेख लिहिले. इंग्लंडला जाताना त्यांनी गीतांजली काव्यसंग्रहाचं इंग्रजी भाषांतर करायला सुरुवात केली. लंडनच्या साहित्यिक वर्तुळात त्याचं चांगलंच कौतुक झालं. गीतांजली प्रकाशित झाल्यानंतर 1 वर्षानंतर रवींद्रनाथ टागोर यांना 1913 नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. संस्कृतचे गाढे अभ्यासक महामहोपाध्याय पुणे आणि अलाहाबाद विद्यापीठांकडून डीलिट पदवीनं सन्मानित. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, नॅशनल प्रोफेसर, लंडन युनिव्हर्सिटीच्या ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीजचे सन्माननीय फेलो, हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र या ग्रंथाचे कर्ते, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते, राज्यसभा सदस्य, भारतरत्न पांडुरंग वामन काणे यांचा जन्म 7 मे 1880. प्राचीन संस्कृत वाङ्मयाचा अभ्यास, सामाजिक अभिसरणाचं भान या 2 अगदी वेगळ्या वाटणाऱ्या गोष्टींमधून काणे यांनी धर्मशास्त्राचा पंचखंडात्मक इतिहास या नावाचा ग्रंथ सिद्ध केला. 1941 साली त्यांनी प्राच्यविद्येवरचा ग्रंथ लिहिला. 1942 साली त्यांना महामहोपाध्याय ही पदवी मिळाली. हिस्ट्री ऑफ संस्कृत पोएटिक्स हा सुद्धा त्यांचा अजून एक महत्वाचा ग्रंथ होय. भारत रामायणकालीन समाजस्थिती आणि धर्मशास्त्र विचार हे ग्रंथ त्यांच्या महत्वाच्या मराठी ग्रंथांपैकी होत. प्राचीन भाषा, वाङ्मय, काव्य, महाकाव्य, अलंकारशास्त्र यांचं प्रेम आणि कायदेविषयक जाण, तार्किक मांडणी, प्रथा आणि परंपराचा कालानुरूप अर्थ लावण्याची क्षमता या आणि अशा शेकडो पैलूंचं एक विस्मयकारी मिश्रण पांडुरंगशास्त्रींच्या लेखनात झालं. खगोलविद्या, सांख्य, योग, तंत्र, पुराणे आणि मीमांसा या विषयांचा सखोल अभ्यास करून त्यांनी त्यावर भाष्य लिहिलं. त्यांचं हे प्रकांड पांडित्य, हा साक्षेपी व्यासंग, ही तैलबुद्धी आणि सखोल संशोधनाची आस पुढील कित्येक पिढ्यांपर्यंत झिरपली गेली. ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराती कथा कादंबरीकार पन्नालाल पटेल यांचा जन्म 7 मे 1912. मराठी नाट्य अभिनेते आणि दिग्दर्शक आत्माराम गोविंद भेंडे यांचा जन्म 7 मे 1923. लोककवी मनमोहन उर्फ गोपाल नरहर नातू यांचं पुणे इथं निधन झालं 7 मे 1991. द्रुपद गायक उस्ताद नसीर झहीरुद्दीन डागर यांचं निधन झालं 7 मे 1994. लेखिका मालती बेडेकर उर्फ विभावरी शिरूरकर यांचं निधन झालं 7 मे 2001. मराठी अस्मितेच्या आणि विचार स्वातंत्र्याच्या बुलंद पुरस्कर्त्या, ज्येष्ठ लेखिका, तत्ववेत्या, निसर्गाच्या अभ्यासक दुर्गाबाई भागवत यांचं निधन झालं 7 मे 2002. त्या एक भारतीय विद्वान, समाजवादी आणि लेखिका होत्या. संस्कृत आणि बौद्ध साहित्याचा त्यांनी अभ्यास केला. त्या मराठीतल्या आघाडीच्या महिला लेखिका आहेत. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: दिनविशेष हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. संकलन होतं सचिन प्रभुणे यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आकाशवाणी सातारा केंद्र सकाळचे ठीक 7 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आजचा सुविचार. आजच्या सुविचारचे प्रायोजक आहेत 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दि शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
1: आजचा सुविचार. आजचा सुविचार आहे जरुरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका. आजचा सुविचार पुन्हा एकदा, जरुरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका. आजचा सुविचार आपण ऐकला. आजच्या सुविचारचे प्रायोजक होते

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:55 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत दिनविशेष हा कार्यक्रम. संकलन सचिन प्रभुणे यांचं आहे.
1: श्रोतो नमस्कार. आज आहे 7 मे. जगप्रसिद्ध भारतीय कवी, कलावंत, शिक्षणतज्ञ, तत्वचिंतक आणि पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ ठाकूर तथा रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म 7 मे 1861. रवींद्रनाथांनी रचलेल्या जनगण मन आणि आमार शोनार बांगला या रचना अनुक्रमे भारत आणि बांगलादेश यांची राष्ट्रगीतं म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात

365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दि शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: बाबा, तुम्ही राजपुरेच्या दुकानात रोज काजू कटली बनवता ना?
2: हो।
1: मग माझ्या बट्ट्याला पण आणाल का काजू कटली? मला खूप आवडते।
2: नक्की आणेन।
1: ये, मग मी जाते खेळायला।
3: आहो, मी काय म्हणते, काजू कटली राजपुरोहित मधून आणण्यापेक्षा आपण घरीच केली तर? तुम्हीच तर बनवता दुकानात।
2: अगं, पण फक्त रेसिपी माहित असून उपयोग काय? कच्चा माल पण तितक्याच उत्तम दर्जाचा हवा ना। राजपुरोहित मध्ये काजू कतली साठी येणारे काजू खास कोकणातन मागवले जातात, शिवाय अस्सल चांदीचा वर्ख लावला जातो। अनुभवाचे बोलेत, इतक्या उत्तम दर्जाचं मटेरियल आपण कुठून आणणार? त्यापेक्षा आपण राजपुरोहितचीच काजू कतली आणूया।
4: पटलं बरं।
5: अशा गोड नात्यांसाठी मिठाई पण हवी तितकीच गोड। राजपुरोहितची काजू कतली, अस्सल कोकणी काजू आणि अस्सल चांदीचा वर्ख। राजपुरोहित, मिठाई ही गोडच असली पाहिजे। आमच्या शाखा राजपथ कन्या शाळेसमोर, पवई नाका IDBI बँकेसमोर, विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी आणि कदमबाग सदर बाजार सातारा इथे।
6: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती।
5: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
6: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
5: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
6: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
5: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
6: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट।
5: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185-68006।
6: यात्रा, लग्न सराईसाठी मसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, OCM, विमलचे ब्रँडेड सूटिंग,
5: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा।
6: मग येताय ना खरेदीला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
5: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
7: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेण।
8: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
7: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
8: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866-91-676-72।

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920114917।
1: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात।
2: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
1: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच।
2: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते।
1: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय सातारा।
2: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
3: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये।
2: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
4: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
5: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
4: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा

0: इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
1: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
0: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
1: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
0: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश.
1: डिजिटल क्लासरूम,
0: साइट विजिट,
1: ST पास,
0: हॉस्टेलची सोय.
1: संपर्क मयूर चेंबर्स, 2रा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
0: मोबाईल 9960139915,
1: 0162 62 45.
2: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणी वरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा. व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणी वरून जाहिरात करा. हमखास नफा कमवा. आकाशवाणीचे दर अगदी मफक, परवडणारे. अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आमचा दूरध्वनी क्रमांक 0122625 0046. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 0122625 0046.
3: सार्वजनिक ठिकाणी मी कचरा टाकणार नाही अशी शपथ मी घेतली आहे.
4: सार्वजनिक ठिकाणी आम्ही कचरा टाकणार नाही अशी शपथ आम्ही पण घेतली आहे.
5: चला परिसर स्वच्छ करूया,
3: देशाचा आवाज बनूया,
4: एकीने आपला सातारा स्वच्छ बनूया.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:08 होत आहेत. आता यानंतर 7:10 पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत, तेव्हा आम्ही आपल्याला घेऊन जात आहोत विश्वासार्ह प्रादेशिक बातम्यांसाठी पुणे केंद्राकडे.
1: अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा.

0: सण उत्सव आनंदात साजरे करूया. गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
1: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
0: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या. नियमांचं पालन करूया. उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कुंभ उद्योग संगम आणि नाशिक गुंतवणूक परिषदेत 14,000 कोटी रुपयांचे 314 सामंजस्य करार. राज्यातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी जायका संस्थेसोबत भागीदारी. भंडारा जिल्ह्यातल्या जेवनाळा जिल्हा परिषद डिजिटल शाळेद्वारे प्रवेशपूर्व परीक्षा. राज्य कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या हिंदी भाषेच्या परीक्षेला स्थगिती. आणि पुणे भारताची सांस्कृतिक राजधानी होण्याच्या उद्देशानं मानचित्र सांस्कृतिक पुण्याचे या मंथन परिषदेचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत

0: काल नाशिक इथं झालेल्या कुंभ उद्योग संगम आणि नाशिक गुंतवणूक परिषदेत 14,000 कोटी रुपयांचे 314 सामंजस्य करार करण्यात आले. नाशिक त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर दळणवळण सुविधा आणि पायाभूत विकास वेगानं होत आहे. या संधीचा फायदा घेत लघु आणि मोठ्या उद्योगांसाठी नाशिक आकर्षण केंद्र ठरत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त परिषदेत अनेक उद्योग समूहांनी गुंतवणुकीत स्वारस्य दाखवलं. राज्य सरकारनं जायका या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत आता राज्यातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी भागीदारी करण्यास मान्यता दिली असून त्यासाठी 3,708 कोटी रुपयांचं वित्तीय सहाय्य घेण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात यापूर्वीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात आली असून जळगाव, लातूर, बारामती, मिरज, कोल्हापूर, नंदुरबार आणि गोंदिया या ठिकाणी 100 प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचारिका विद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. एनपीएस अर्थात राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ऐच्छिक करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. अर्थविभागानं यासंदर्भात परिपत्रक काढलं असून येत्या 31 डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना हा पर्याय निवडता येणार आहे. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत येणाऱ्यांना राज्याच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारता येईल. हा पर्याय स्वीकारणाऱ्यांची किमान 20 वर्ष सेवा झाली असेल तर त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन मिळेल, तर त्यापेक्षा कमी सेवा झालेल्यांना सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन मिळेल. ही रक्कम किमान 7,500 रुपये असेल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. भंडारा जिल्ह्यातल्या जेवनाळा इथल्या जिल्हा परिषदेच्या डिजिटल शाळेची वाढलेली गुणवत्ता, डिजिटल सुविधा आणि विविध शैक्षणिक परीक्षांमधल्या यशामुळे या परिसरातल्या विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. मात्र शाळेत अपुरी बैठक व्यवस्था आणि शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देणं शक्य होत नाही. यामुळे शाळा प्रशासनानं प्रवेश देण्यासाठी प्रवेश परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी माहिती देताना शाळेचे मुख्याध्यापक सुरेश लांडगे म्हणाले,
1: प्रवेश परीक्षा घेण्यामागचा उद्देश म्हणजे बाहेरून येणारा जो विद्यार्थ्यांचा लोंड आहे, पालकांचा जो आशा आहे, ती आशा पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही कुठेतरी कमी पडत आहोत. यामागचं कारण म्हणजे विद्यार्थी संख्या अधिक, वर्गखुल्या सीमित, शिक्षक संख्या सीमित आणि म्हणून विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे न्याय देण्यासाठी प्रवेश पूर्व परीक्षा आम्ही आयोजित केलेली आणि त्यातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना या शाळेमध्ये प्रवेश देण्याचं शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून ठरलेलं आहे.
0: ग्रामीण भागातील सरकारी शाळा देखील दर्जेदार शिक्षण देऊ शकतात याचं जेवणाळ शाळेनं उदाहरण घालून दिलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात येणारी हिंदी भाषेची परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. येत्या 28 जूनला ही परीक्षा होणार होती, मात्र विविध स्तरांवरून झालेल्या तीव्र विरोधानंतर शासनानं हा निर्णय मागे घेतला आहे. 1976 नियमावलीनुसार घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेची आजच्या काळात गरज आहे का याचा पुनर्विचार करताना त्या नियमावलीतील तरतुदींचीही सखोल पडताळणी केली जाईल असंही सामंत यांनी म्हटलं आहे. पुणे ही भारताची सांस्कृतिक राजधानी व्हावी या उद्देशानं कोहिनूर गट्टा प्रस्तुत आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विशेष सहयोगानं मानचित्र सांस्कृतिक पुण्याचे या निमंत्रितांच्या 2 दिवसीय परिषदेचं उद्घाटन काल संध्याकाळी परिषदेच्या सभागृहामध्ये झालं. पुढील अनेक वर्षांचं सांस्कृतिक वेधपत्र अर्थात व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याच्या दृष्टीनं याचं विशेष महत्व आहे. मूर्तीशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ गोवम देगलूरकर आणि इतर मान्यवर उद्घाटनावेळी उपस्थित होते. या परिषदेच्या संयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना संयोजक वीरेंद्र चित्राव म्हणाले,
1: या सगळ्या 2 दिवसाच्या परिषदेनंतर आमचा प्रयत्न असा एक व्हिजन डॉक्युमेंट या सगळ्याचं तयार करावा जी सुरुवात असेल. एवढे मान्यवर 2 दिवसात बोलणार आहेत. एक व्हिजन डॉक्युमेंट करून जर मुख्यमंत्र्यांच्याकडे आमची जायची इच्छा आहे. अगदी साध्या गोष्टी आहे की इतकं मोठं कलेचं

0: भांडार या पुण्यामध्ये असताना कलेचं एक जागतिक दर्जाचं विद्यापीठ असू नये हे दुःख आम्हाला कायम आहे. आम्ही 40-40 वर्ष या ठिकाणी संयोजन करतो, अनेक वर्ष या ठिकाणी आम्ही काम करतोय, परंतु आम्हाला दुःख या एका गोष्टीचं आहे. त्यामधला कितीतरी गोष्टी आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी आहेत, या ठिकाणी रसिकांना असलेल्या सोयी सुविधांचा विषय आहे, त्याच्या पलीकडे जाऊन 200 पेक्षा जास्त महोत्सव या ठिकाणी होतात मोठे, पण त्यांना मदत करण्याकरता कॉर्पोरेशन मध्ये कुठलीही पॉलिसी नाही. तो एक मोठा महोत्सव करायचा तर या ठिकाणी अनेक ऑर्गनायझर्स पण मला दिसत आहेत की जे स्वतःच्या ताकदीवर आणि गोयलांसारखे अनेक या ठिकाणी प्रायोजक आहेत, तर ते सर्वजण या ठिकाणी आपापल्या परीने सहाय्य करतात आणि ते महोत्सव साकारले जातात, ज्याचं जगाच्या स्तरावर मोठ्या प्रमाणात कौतुक होतं.
1: महापालिका क्षेत्रात असलेल्या राज्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये रस्ते, पाणी, पथदिवे या पायाभूत सुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारी वाढल्या असल्यानं आगामी काळात एमआयडीसीकडे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सोपवण्याचा विचार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. औद्योगिक वसाहतींमधून मिळणारा कर या निर्णयानंतर औद्योगिक वसाहत वसूल करेल आणि त्यातून औद्योगिक वसाहतीच पायाभूत सुविधा पुरवेल, त्यासाठी औद्योगिक वसाहतींना आवश्यक मनुष्यबळ पुरवलं जाईल असंही सामंत यांनी सांगितलं. नाशिकमधील टीसीएस प्रकरणात नियुक्त केलेल्या समितीकडून प्राथमिक अहवाल प्राप्त झाल्याची माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिली आहे. रहाटकर यांनी काल नाशिक इथं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी चर्चा केली. बंदूक खराब प्रकरण आणि टीसीएस प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्यानं पोलीस यंत्रणेला तपासाकरता अजून वेळ देणं आवश्यक असल्याचं रहाटकर यांनी सांगितलं. जनगणनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेल्या स्वगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला तालुक्यातल्या मुठ गावानं उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुठ हे सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करणारं जिल्ह्यातलं पहिलं महसुली गाव ठरलं आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाला हे यश आलं आहे. दरम्यान राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी स्वगणना प्रक्रियेत सहभागी होण्याचं आवाहन मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाळी सुट्ट्यांमुळे पर्यटक वाढल्यानं पेट्रोल डिझेलची मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मिरज इथल्या डेपो व्यवस्थापकांना नियमित पुरवठ्याचे निर्देश दिले आहेत. इंधन टंचाई टाळण्यासाठी प्रशासन सतर्क असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अनावश्यक गर्दी टाळावी असं आवाहन धोडमिसे यांनी केलं आहे. केंद्र सरकारनं हरभरा खरेदीची मुदत 29 मे पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे निर्धारित कालावधीत विक्री करू न शकलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून अधिकाधिक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान तूर खरेदीला 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. खरेदीनंतर मालाचे पैसे तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जात असल्याचं मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा शहरालगतच्या बाह्यवळण मार्गावर काल मालगाडीच्या टायरमधील हवा तपासत असताना अचानक झालेल्या भीषण स्फोटात गाडी चालकाचा जागीच मृत्यू झाला. गुजरातहून सिमेंट भरून आल्यानंतर मालगाडी रिकामी करण्यापूर्वी ते टायरची तपासणी करत होते. ज्येष्ठ कवी आणि गीतकार माधव रामचंद्र पवार यांचं काल सोलापूर इथं निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. पवार यांचे हे शुभशकुनांचे पक्षी आणि गरुड भरारी हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून सोलापूरात झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं स्वागत गीत लिहिण्याचा मान त्यांना मिळाला होता. सोलापूरच्या साहित्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. कोकणात काही ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण राहील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कुंभ उद्योग संघम आणि नाशिक गुंतवणूक परिषदेत 14,000 कोटी रुपयांचे 314 सामंजस्य करार. राज्यातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी जायका संस्थेसोबत भागीदारी. भंडारा जिल्ह्यातल्या जेवणाळा जिल्हा परिषद डिजिटल शाळेद्वारे प्रवेशपूर्व परीक्षा. राज्य कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या हिंदी भाषेच्या परीक्षेला स्थगिती. आणि पुणे भारताची सांस्कृतिक राजधानी होण्याच्या उद्देशानं मानचित्र सांस्कृतिक पुण्याचे या मंथन परिषदेचं आयोजन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:20 आणि 20 सेकंद होत आहेत.
3: यात्रा, लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, OCM, विमलचे ब्रँडेड सूटिंग,
4: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
3: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
4: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98 81 38 71 14 98 81 38 71 14.

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920114917।
1: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
2: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।

आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळची 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून

0: श्रोत्यो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. श्रोत्यो, गेल्या दोन भागांमध्ये आपण जनगणना 2027 तयारी याबद्दलची माहिती जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायस यांच्याकडून जाणून घेतो. त्यांच्यासोबतचा संवाद याही भागात आपल्याला असाच सुरू ठेवायचा आहे. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: ज्याला सेल्फ इम्युनेशन आपण म्हणू, स्वगणना करायची मला आणि प्रगणनाकाच्या द्वारे घरापर्यंत घरगणना केल्यासाठी जेव्हा तो येईल ते दोन घटक
2: आहेत.
1: अशा याच्यामध्ये की मला स्वगणना करायची असेल तर मी काय त्याचा वापर केला पाहिजे किंवा ती प्रक्रिया मी कशी समजून घेतली पाहिजे की मला मला घरात बसल्या बसल्या करता येऊ शकतो.
3: सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा स्वगणनेचा पर्याय हा पहिल्यांदाच आपण उपलब्ध करून देत आहोत.
1: बरं,
3: तर जेव्हा प्रगणक घरोघरी भेटी देऊन माहिती संकलित करतात त्या प्रगणकांना आम्ही प्रशिक्षण दिलेलं असतं, 3 दिवसाचं सखोल प्रशिक्षण दिलेलं असतं की हे प्रश्न कसे विचारावे. तसंच जनतेकडून किंवा उत्तरदात्यांकडून आपण ती माहिती प्रोबिंग टेक्निक काय आहेत की ज्यांनी तुम्ही ही माहिती अचूकतेने नोंदवू शकाल. तर ह्यावेळेला जेव्हा स्वगणनेचा पर्याय आम्ही उपलब्ध करून दिला आहे तर आमच्या पोर्टलवरती स्वतःच्या शिकण्यासाठी म्हणजे कुटुंबाला स्वतः संपूर्ण जनगणनेच्या संकल्पना शिकण्यासाठी सर्व माहिती आम्ही उपलब्ध करून दिली. त्यामध्ये स्वगणनेचा कालावधी म्हणजे प्रत्येक राज्यासाठी हा स्वगणनेचा कालावधी वेगळा आहे. महाराष्ट्र राज्यासाठी विचार केला आपण तर हा 1 मे ते 15 मे हा स्वगणनेचा कालावधी आहे. त्यानंतर प्रत्यक्ष गणना होणार आहे म्हणजे प्रगणक घरोघरी भेटी देणार आहे. त्यानंतर आम्ही त्याच्यावरती स्वगणना पत्रकामध्ये काय काय माहिती भरायची आणि त्याचे पर्याय काय आहेत विथ ऑप्शन्स ह्याची माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. सेल्फ लर्निंग ट्युटोरियल्स युट्यूबच्या माध्यमातून जे छोटे छोटे ट्युटोरियल्स आहेत ते उपलब्ध करून दिलेले आहेत. फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स म्हणजे वारंवार जे आपल्या मनात प्रश्न पडतात की ह्या 33 प्रश्नांपैकी एका प्रश्नाचा मी अचूक पर्याय कसा निवडावा, त्यासाठी प्रत्येक प्रश्नासाठी काही नेहमी सर्वसामान्य जनतेच्या मनात जे प्रश्न पडतील आणि त्याचं अचूक उत्तर तुम्ही कसं ठरवू शकता स्वतःच्या कुटुंबासाठी अशी संपूर्ण माहिती तिथे उपलब्ध करून दिली. जेव्हा तुम्ही स्वगणना पोर्टलमध्ये लॉग इन कराल आणि प्रत्येक प्रश्नामध्ये जाल तेव्हा प्रत्येक प्रश्नाच्या समोर एक टूल टिप म्हणजे आय हे एक चिन्ह जे असतं त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्या प्रश्नाशी संबंधित सर्व माहिती पण आम्ही तिथे उपलब्ध करून.
1: बरं,
3: तर इतकं सोपं आणि सुटसुटीत स्वगणना पोर्टल आमचं तयार झालेलं आहे. ह्यामध्ये लॉग इन करण्यासाठी आपल्याला एक मोबाईल क्रमांक, एका कुटुंबासाठी जो मोबाईल क्रमांक आहे, प्रत्येक कुटुंबाने एक पत्रक भरणं स्वतःसाठी अपेक्षित आहे. एका कुटुंबासाठी एकापेक्षा जास्त सदस्यांनी माहिती भरू नये कारण ती डुप्लिकेट होईल किंवा दुबार नोंदली जाईल अशी शंका आहे. तर एका गणना घरासाठी किंवा एका कुटुंबासाठी एक एंट्री, त्यासाठी एक मोबाईल नंबर आपल्याला रजिस्टर करायचा आहे. त्या मोबाईल नंबरवरती OTP येणार आहे. तो OTP आल्यानंतर कुटुंब प्रमुखाचं नाव आणि जो कॅप्चा आहे तिथे त्याची माहिती नोंदवल्यानंतर आपण स्वगणना पोर्टलमध्ये माहिती नोंदवण्यासाठी आतमध्ये जाता आणि मग बाकी सगळी माहिती तर मी तुम्हाला सांगितली. खूप सोपी आहे,
1: सोपी आहे आणि तुम्ही जाऊन सहजतेने
3: भरू शकता.
1: याच्यामध्ये SEID जो प्रकार आहे तो SEID म्हणजे काय आणि त्याचं महत्व काय आहे?
3: आता SEID म्हणजे काय की जेव्हा तुम्ही तुमची स्वगणना पूर्ण कराल 1 मे ते 15 मे या कालावधीत तेव्हा तुम्हाला एक 11 अंकी युनिक असा एक ID जनरेट होणार आहे त्या पोर्टलमध्ये. ज्याचं पहिलं अध्याक्षर किंवा पहिलं अल्फाबेट हे H असणार आहे आणि पुढचे सगळे अंक असणार आहेत. तर अशा पद्धतीचा जो 11 अंकी स्वगणना क्रमांक किंवा सेल्फ एन्युमरेशन ID आपण ज्याला म्हणू हा जनरेट होईल हा आपण जतन करून ठेवायचा. जेव्हा प्रगणक 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीमध्ये घरोघरी भेट देतील तेव्हा 2 प्रकारची कुटुंब त्यांना मिळतील. एक ज्यांनी स्वतःची स्वगणना केलेली आहे आणि त्यांच्याकडे स्वगणना ID आहे. तर हे स्वगणना ID त्या प्रगणकांच्या मोबाईलमध्ये पण असणार आहे आणि त्या कुटुंबाकडे उपलब्ध असणारा स्वगणना ID ह्या प्रगणकाच्या मोबाईलमध्ये असलेल्या स्वगणना ID शी जर मॅच झाला किंवा त्याची एक पडताळणी झाली तर कुटुंबानी स्वगणनेमध्ये भरलेली माहिती ही त्या प्रगणकाच्या मोबाईलवरती दिसणार आहे. मग त्या माहितीची पडताळणी प्रगणक त्या संबंधित कुटुंबातील जबाबदार व्यक्तींशी बोलून करणार आहेत की ही भरलेली माहिती बरोबर आहे का, त्यामध्ये काही सुधारणा किंवा काही दुरुस्त्या करणं आवश्यक आहे. कुटुंबांनी सांगितल्या पद्धतीने त्याच्यामध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या

0: करून अंतिमता कुटुंबाच्या कन्सेंटनी म्हणा किंवा त्यांच्या संमतीनी म्हणा प्रगणक ती माहिती सेंट्रल सर्व्हरवर अपलोड करतील. ज्या कुटुंबांनी स्वगणना केलेली नाही अशा कुटुंबांसाठी हा प्रगणक जो आहे ते संपूर्ण 33 प्रश्नांची माहिती नव्याने भरणार आहेत. पण एखाद्या कुटुंबाने स्वगणना केली आहे पण त्यांच्याकडे स्वगणना आयडी उपलब्ध नाही किंवा काही कारणामुळे जर तो स्वगणना आयडी प्रगणकाच्या मोबाईलमध्ये मॅच झाला नाही तर अशा बाबतीमध्ये पण त्या संबंधित कुटुंबाला संपूर्ण माहिती
1: द्यावी
0: लागणार आहे.
1: बरोबर सर, याच्यात अजून एक म्हणजे की ज्यावेळेला मी सेल्फ इंटिग्रेशन करायला जाईन किंवा स्वगणना करण्यासाठी मी पोर्टलवरती जाऊन लॉग इन करून प्रक्रिया सुरू करेन तर अशा वेळेला बऱ्याचदा चुका होण्याची शक्यता फार असते, तर त्या चुका कुठल्याही व्यक्तीने कशा टाळाव्यात आणि कोणती काळजी त्यांनी घेतली पाहिजे की ज्यावेळेला मी स्वगणना करायला जाईन?
0: सगळ्यात पहिल्यांदा आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण कुटुंबाची स्वगणना जेव्हा करतो तेव्हा कुटुंबात सामान्यत निवास करणारे आपल्या व्यक्ती जे आहे ती आपली एक संकल्पना असते की कुटुंब म्हणजे काय, पती पत्नी आई वडील आपली मुलं किंवा असं एक फॅमिली स्ट्रक्चर आपल्या नजरेसमोर येतं. जनगणनेच्या संकल्पनेतून कुटुंब म्हणजे अशा व्यक्तींचा समूह जो एकमेकांशी ब्लड रिलेशननी संबंधित पण आहे किंवा संबंधित नाही, कुठलाही नातेसंबंध नाही, अशा व्यक्तींचा समूह जो एका स्वयंपाकघरातून जेवण घेतो अशा व्यक्तींना कुटुंब म्हणलं जातं.
1: अच्छा,
0: त्यानंतर संपूर्ण गणना कालावधीमध्ये ज्या व्यक्ती त्या कुटुंबात राहत आहेत केवळ अशाच लोकांची माहिती आपल्याला नोंदवायची आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटू शकतं की आपली मुलं शिक्षणानिमित्त दुसऱ्या शहरात आहेत किंवा घरातील इतर सदस्य नोकरी निमित्त किंवा व्यवसायानिमित्त दुसऱ्या शहरामध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी राहतात, तर त्यांची ही माहिती आपण आपल्या कुटुंबामध्ये नोंदवण्याची एक टेंडन्सी किंवा एक अशा पद्धतीचं एक स्वतःनी ठरवलेलं एक हे असतं. तर अशा नोंदी करणं आपण टाळायला पाहिजे. जेवढी लोक आपल्या घरी सामान्यतः निवास करत आहेत संपूर्ण गणना कालावधीमध्ये तेवढ्याच लोकांची आपल्याला नोंद करायची. आपल्या कुटुंबातील जे सदस्य इतरत्र राहत आहेत त्यांची नोंद संबंधित ठिकाणी प्रगणक करतील किंवा ते ती व्यक्ती पण स्वतः त्या ठिकाणी स्वगणना करू शकेल. तसंच आपल्या घरी काही पाहुणे आले असतील, आता सुट्ट्यांचा हंगाम सुरू होणार आहे, एक 8-10 दिवसासाठी पाहुणे आपल्याकडे येऊ शकतात, तर त्यांची माहिती आपल्या कुटुंबामध्ये नोंदवू नये. तर ते मूळ ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी त्यांची माहिती नोंदवली जाईल. आणि
1: अशा वेळेला एक फक्त उपप्रश्न म्हणून विचारतो की अशा वेळेला पाहुणे घरी आले असतील आणि त्यांचं घर तिकडे कुलूप बंद असेल तर तेही आपल्या पद्धतीने आपल्या समोर बसून स्वगणना करू शकतात?
0: हो, ते लोक करू शकतात, इकडनं स्वगणना करू शकतात, पण त्यांना गणना कालावधीमध्ये तिथे
1: हजर राहणार,
0: कधीतरी एकदा जाऊन प्रगणकाची भेट घेऊन तो स्वगणना आयडी जो आहे तो मॅच करून तो डेटा सेंट्रल सर्व्हर वरती अपलोड करावा लागेल. पण पाहुण्यांची गणना आपण इथे करू नये, म्हणजे थोडक्यात काय तर टेम्पररी अब्सेन्स किंवा टेम्पररी प्रेझेन्स, आपल्या घरातील सामान्यतः संबंधित व्यक्तींचा टेम्पररी अब्सेन्स हा आपण विचारात घ्यायचा आहे. जर 1-2 दिवसासाठी आपल्या कुटुंबातील व्यक्ती इतरत्र गेले असतील तर त्यांची नोंद आपल्या इथं करा. 1-2 दिवसासाठी इतर घरातील व्यक्ती आपल्या इथं आले असतील तर त्यांची नोंद मात्र करू नका. पण लॉंग टर्म म्हणजे गणना कालावधी संपूर्ण गणना कालावधीसाठी जर बाहेर जर आपल्या घरातील व्यक्ती गेले असतील तर त्यांची नोंद आपल्या इथं करू नका, त्यांची नोंद संबंधित ठिकाणी होणार आहे.
1: बरोबर सर, याच्या बरोबर घरगणना पण केली जाणार आहे, तर घरगणनेची प्रक्रिया त्याच्यात काय काय नोंदी घेतल्या जातात?
0: आता घरगणनेमध्ये एकूण 4 म्हणजे त्याचे आपण उपवर्गीकरण करूया. पहिल्या प्रवर्गामध्ये सर्वसाधारणपणे आपण इमारतीचे क्रमांक, त्यानंतर त्यात असणाऱ्या गणना घरांना क्रमांक आणि कुटुंबांना क्रमांक अशा पद्धतीची माहिती आपण घेतो. त्यानंतर घराची स्थिती म्हणजे घराच्या जमिनीसाठी भिंतीसाठी आणि छप्रासाठी वापरलं जाणारं प्रमुख साहित्य ह्याची माहिती घेतो. घरामध्ये राहणारे सर्वसाधारणतः सामान्यतः निवास करणारे व्यक्तींची संख्या, कुटुंब प्रमुखाचं नाव ही सर्व माहिती आपण ह्या पहिल्या भागामध्ये घेतो. दुसऱ्या भागामध्ये जे आहे ते त्या कुटुंबाला उपलब्ध असणाऱ्या सोयी ह्यांची आपण माहिती घेतो, म्हणजे पिण्याचा पाण्याचा मुख्य स्रोत काय, तो किती अंतरावरती आहे, तो घरामध्ये उपलब्ध आहे का सार्वजनिक आहे अशा पद्धतीची माहिती असते. तसंच स्वच्छतागृहाची उपलब्धता, ते स्वतंत्ररित्या कुटुंबाला उपलब्ध आहे का सामायिक आहे का सार्वजनिक आहे अशा पद्धतीची माहिती. त्यानंतर सांडपाण्याची व्यवस्था, स्नानगृहाची व्यवस्था, स्वयंपाकघराची उपलब्धता आणि स्वयंपाकासाठी लागणारं इंधन

0: यासोबतच प्रकाशाचा मुख्य स्रोत अशी एक आपल्याला गणनाघराला जे सोयी उपलब्ध आहेत त्यांची एक माहिती आपण संकलित करत असतो. तिसऱ्या भागामध्ये आपण म्हणजे त्या कुटुंबांनी धारण केलेली मालमत्ता, त्यामध्ये त्यांच्याकडे जे वाहन आहे म्हणजे कार, जीप, व्हॅन किंवा दुचाकी आहे, मोपेड, सायकल किंवा मोटरसायकल अशा पद्धतीची माहिती. तसंच पारंपरिक जर साधनं बघितली संचाराची तर रेडिओ, ट्रान्झिस्टर, टीव्ही यांची माहिती आपण संकलित करतो. आधुनिक संसाधनं जर आपण विचारात घेतली तर लॅपटॉप, संगणक उपलब्ध आहे का, इंटरनेटची जोडणी आहे का, अशा पद्धतीची आपण माहिती संकलित करतो. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपण त्या कुटुंबाचा मोबाईल क्रमांक जो फक्त जनगणनेसाठी आपण वापरात घेतो अशी माहिती आणि कुटुंबाद्वारे सेवन केलं जाणारं प्रमुख धान्य याची माहिती संकलित करतो.
1: बरोबर, ही सगळी गोष्ट त्याच्यामध्ये येते.
2: श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना 2027 या विषयाच्या अनुषंगानं आपण माहिती जाणून घेत आहोत, परंतु विषयाची व्याप्ती पाहता अजूनही याबद्दलची माहिती सविस्तर पायसरांकडनं आपल्याला जाणून घ्यायची आहे. त्यांच्यासोबतचा हा संवाद यापुढच्याही भागात आपल्याला असाच सुरू ठेवायचा आहे. तेव्हा श्रोतेहो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढच्या भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी राजेंद्र हुंजे आपला निरोप घेतो. नमस्कार.

आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेला प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आत्ताच आपण ऐकलात. आम्ही तो सहक्षेपित केला.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:40 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर.
1: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: एकर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा. बुकिंग साठी संपर्क 90118 90118.
1: नमस्कार श्रोते हो, कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रस्तुत 17 मजली लँडमार्क टॉवर्स या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, 17 मजली इमारत ही सातारातली पहिली वहिली उंच इमारत आहेच, पण जसं तिथे रेसिडेन्शियल फ्लॅट्स अवेलेबल आहेत तसंच कमर्शियल शॉप सुद्धा अवेलेबल आहेत. आणि त्याच संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या बरोबर आहेत संतोष शेडगे सर. नमस्कार सर.
2: नमस्ते, बोला, काय म्हणताय, कशा आहात तुम्ही?
1: लँडमार्क टॉवर्स या इमारतीमध्ये तुम्ही एक शॉप बुक केलेला आहे, तर बेसिकली काय तुमच्या मनामध्ये याबद्दलचा विचार होता, तिथेच बुकिंग का केलेला आहे, कसं सोयीचं आहे, या सगळ्याबद्दल आम्हाला सांगा.
2: मुळातच सातारा शहरामध्ये माझी 5 दुकानं आहेत, हे माझं आता 6वं दुकान मी चालू करतोय. ग्राहकांची वाढती मागणी व ग्राहकांना आता तुम्ही बघताय की पूर्वी 2-व्हीलरचा क्लास असायचा, तर वाढती गर्दी आपण बघतोय शहरामध्ये, त्या अनुषंगाने आपल्याकडे काय करावं लागेल, तर बाबा आपल्याकडे पार्किंगची सुविधा असेल तर कस्टमर जास्त वाढेल.
1: बरोबर,
2: कस्टमरला कन्व्हिनियंट होतं ते, पण सगळेच कस्टमर 2-व्हीलर वरती येत नाहीत, तर काही 4-व्हीलर असतात आणि 2-व्हीलर मध्ये आले तरी त्यांना पार्किंगची व्यवस्था असावी लागते दुकानासमोर. आता ह्या बेसिक गोष्टी झाल्यात. आपण आता बघतो की वेगवेगळे मॉल वाढतात पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी किंवा शहरांमध्ये, पार्किंग असेल म्हणून आपण जातो आणि तिथं खरेदी करतो. मग हाच एक विचार डोक्यात घेतला, मग तसाच मी विचार केला की बाबा मला अशी कोणती जागा आहे साताऱ्यात की जिथं माझं एक दुकान चालू करीन आणि ग्राहकांना सोयीचं पडेल. म्हणजे सगळ्यात महत्वाची पार्किंग आणि अद्ययावत बिल्डिंग अशा दोन गोष्टींचा मी विचार केला. आणि म्हणूनच मग मला लक्षात आलं की कंगराळकर साहेबांचं लँडमार्क टॉवर्स जे माझ्या दुकानापासून जवळच आहे, मला पण कन्व्हिनियंट पडलं आणि बिल्डिंगची क्वालिटी बघितली, त्याच्यानंतर तिथं आसपास असलेला त्यांचा मेंटेनन्स त्यांनी ज्या पद्धतीनं केलाय, ग्रीनरी बघितली, आणि निश्चितच कोणालाही भुरळ पडेल की आपलं स्वतःचं एक तिथं दुकान असावं म्हणून मी त्या ठिकाणी बालाजी मोबाईलचा एक ब्रँच चालू सुद्धा केली दुकान घेऊन. मुळातच आपण एखादं दुकान चालवतो त्यावेळेस आपण असा विचार करतो की बाबा हा माझं दुकान चांगलं चाललंय आणि मला काही फरक पडत नाही, पण ज्यावेळेस आपण एखादं नवीन गोष्ट करतो, बदल करतो, तर माझ्या ग्राहकांचा किंवा माझे जे जुने कस्टमर होते किंवा आता नवीन पण होत आहेत, या कस्टमरचा चांगला उदंड प्रतिसाद मिळतोय. म्हणजे काय की त्यांना आवडतंय की आम्हाला कन्व्हिनियंट आहे, एकाच जागेवरती 148 शॉप्स आहेत तिथं, त्याच्यामुळे त्यांना एका दुकानात खरेदी केली तर अजून बाजूला काय त्यांच्या रिलेटेड गोष्टी असतील तिथं खरेदी करता येते. म्हणजे एक मार्केट तयार झाले तिथं आणि अशा मार्केटमध्ये फक्त माझ्या एकट्याचा फायदा नाही तर ग्राहकांचा सुद्धा फायदा होतो की बाबा एक गोष्ट घ्यायला गेल्यानंतर 4 गोष्टी तिथं उपलब्ध होत आहेत, त्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद अगदी चांगला आहे. ग्राहकांचा प्रतिसाद
1: वा वा. श्रोते हो, पुन्हा भेटूयात कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रस्तुत 17 मजली लँडमार्क टॉवर्स या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: 17 मजली।
1: हो 17 मजली। कंगरालकर इंफ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज ने सुसज्ज कंगरालकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
2: ओळख 17 मजली।
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर।
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर आताच आपण ऐकलात। आकाशवाणी सातारा केंद्र 7:45 होत आहेत। आता अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम।
4: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
5: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा। या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत। आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय। या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या

0: मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
1: नमस्कार.
0: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
1: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली, आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षांपूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय याने अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
0: ओके.
1: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालयं कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
0: अच्छा.
1: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
1: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
0: अच्छा.
1: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100 कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
0: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
1: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
0: अच्छा.
1: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
0: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
1: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7000 अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. 51 हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
1: धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था आताच आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
4: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. 1-1 ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची।
5: भसवडकर सराफ, सदाशिवपे।

0: अंब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
1: वेदनेने त्रस्त आहात तर प्रभावी उपचार आणि त्वरित आराम मिळवण्यासाठी आजच भेट द्या डॉक्टर मनोज कुमार कांबळे यांचे दीपज्योती फिजिओथेरपी क्लिनिक सातारा.
2: पॅरालिसिस, मणक्याचे विकार, चकती सरकणे, ऑपरेशन नंतरचा सांध्यातील ताठरपणा, फ्रोझन शोल्डर, अस्थि

0: आजच भेट द्या डॉक्टर मनोज कुमार कांबळे यांचे दीपज्योती फिजिओथेरपी क्लिनिक सातारा.
1: पॅरालिसिस, मणक्याचे विकार, चकती सरकणे, ऑपरेशन नंतरचा सांध्यातील ताठरपणा, फ्रोझन शोल्डर, अस्थिव्यंग, मान, पाठ, कंबर, गुडघेदुखी, संधिवात अशा आजारांवर अत्याधुनिक यंत्रणेद्वारे दीपज्योतीस फिजिओथेरपी.
0: राजलक्ष्मी टॉकीज समोर लाहोटी प्राईड सातारा. सकाळी 11 ते सायंकाळी 8. फोन 96562307002 96562307002.
1: दीपज्योती फिजिओथेरपी क्लिनिक सातारा. जगा आयुष्य वेदनामुक्त.
2: जेकेडीज डेली क्रेस कलेक्शन. लेडीज ब्रेसलेट्स, लेडीज कडा, हँड मंगलसूत्र अँड मेनी मोर लाइटवेट रिस्ट ज्वेलरी फॉर डेली वेअर.
3: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स, नेक्स्ट टू पंचमुखी गणपती सातारा, सेलिब्रेटिंग 100 इयर्स ऑफ गोल्डन सर्व्हिस.
2: जेके देवी ज्वेलर्स डेली ग्रेस कलेक्शन. ट्रेडिशन ऑफ ज्वेलरी, ट्रेडिशन ऑफ डिझाईन.
4: रांगोळे शेगडी फेस्टिवल. ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप, स्टील अशा भारी भारी शेगड्या.
5: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
4: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर सातारा.
6: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आता सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

सुगम संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण माणिक वर्मा यांना ऐकलत. गीतरचना होती शांताराम नांदगावकर यांची आणि संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी. कार्यक्रमात आता हेमंत कुमार यांच्या स्वरात वंदना विटणकर यांचं गीत ऐकूयात. संगीत प्रदीप विलास यांचं आहे.

हेमंत कुमार यांनी गायलेल्या वंदना विठणकर यांच्या या गीताबरोबरच आजचा सुगम संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 8 वाजतायत. काही क्षणातच समाचार प्रभात हे दिल्ली केंद्राचं हिंदीतील बातमीपत्र.

0: करणारे. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. 64 अवेन्यू मध्ये 5वी शेवटची विंग तयार होतीये असं मी ऐकलं होतं.
1: होय, अगदी खरं ऐकलं तुम्ही. आपल्या चारही विंगच्या यशानंतर आपण 5व्या शेवटच्या विंगचं काम सुरू करून अगदी ते 30% पूर्ण पण केलं आहे. हा प्रोजेक्ट टोटल 2 एकरामध्ये रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल असा आहे. प्रत्येकी 7 मजली असे 322 फ्लॅटची स्कीम आहे. आणि कमर्शियल सांगायचं तर यामध्ये 14 शॉप पण आहेत. चारही विंग मधले 95% फ्लॅट सोल्ड आउट सुद्धा केले आहेत. सध्या 5व्या विंग मध्ये 79 फ्लॅट उपलब्ध आहेत. त्यामध्ये 1BHK, 2BHK आणि 1BHK विथ टेरेस फ्लॅट असे पर्याय ग्राहकांसमोर ठेवले आहेत.
0: ग्रेट सर, इथल्या कन्स्ट्रक्शन क्वालिटी बद्दल काय सांगाल?
1: 20व्या ग्रुपसाठी कन्स्ट्रक्शन क्वालिटी हा सर्वात महत्वाचा आणि तडजोड न करता जपला जाणारा घटक आहे. आपल्याकडे बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वच वस्तू नामांकित कंपनीच्या असतात. जसं की विनय कंपनीच्या इलेक्ट्रिक फिटिंग, ओटीस कंपनीची लिफ्ट, ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल वापरले जाते. स्ट्रक्चर मजबूत, टिकाऊ आणि सुरक्षित कसे राहील यावर विशेष भर दिला जातो. स्वप्नातलं घर आणि आवाक्यातला दर या ब्रीदवाक्याप्रमाणे परवडणाऱ्या किमतीत घर उपलब्ध करून देत प्रत्येकाच्या स्वतःच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी 20व्या ग्रुप कटिबद्ध आहे.
0: फॅन्टॅस्टिक सर, या प्रोजेक्ट मध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात?
1: हा प्रोजेक्ट सर्व आधुनिक अमेनिटीजने परिपूर्ण आहे. 24 तास पाण्याची सुविधा, गेटेड सिक्युरिटी यांसारख्या मूलभूत सोयी तर उपलब्ध आहेतच. त्याचबरोबर सोलर सिस्टीम, CCTV कॅमेरा विथ Wi-Fi अटॅचमेंट यासारखी अत्याधुनिक सुविधा देखील ग्राहकांना दिली जात आहे. 24 तास वापरासाठी असणाऱ्या पाण्याला आपण फिल्ट्रेशन सिस्टीम बसवली आहे. संपूर्ण प्रकल्पातील कॉमन लाईट सिस्टीम ऑटोमॅटिक असणार आहे. या प्रकल्पात एकूण 2 एकरपैकी 8 गुंठे जागा खास राखीव ठेवण्यात आली आहे. भरपूर मोकळी जागा उपलब्ध असल्यामुळे सर्व मुले एकत्र खेळायला जरी आली तरी कुठलीही गर्दी जाणवणार नाही. त्याचबरोबर ओपन जिमची सुविधा पण आपण ग्राहकांना देतोय. आणि हो, सगळ्यात महत्वाचं आहे, छोटेखानी समारंभासाठी प्रशस्त ओपन स्पेसची सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे.
0: सही.
1: हा प्रकल्प सातारा शहराच्या न्यू विकास नगर भागात वसलेला आहे. तिथून शाळा, कॉलेज, दवाखाना, मंडई आणि बँका या सुविधा अगदी जवळ आहेत. या वास्तू प्रकल्पापासून सातारा पंढरपूर रोड केवळ 900 मीटर अंतरावर तर बॉम्बे रेस्टॉरंट पासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. याशिवाय लवकरच सुरू होणारे नवीन शासकीय मेडिकल कॉलेज या ठिकाणाहून चालत जाता येईल इतक्याच जवळ आहे. त्यामुळे कुटुंबासहित निवांत सुरक्षित जीवन जगण्यासाठी तर ही जागा आदर्श आहेच, पण वेगाने होत असलेल्या परिसराचा विकास पाहता भविष्यातील गुंतवणुकीच्या दृष्टीने हा प्रकल्प उत्तम व भरघोस रिटर्न देणारा ठरणार आहे.
0: बरोबर आहे सर, अगदी खरं बोललात. सर मला आता निघायला हवं. मी बाबांना घेऊन साइट व्हिजिटला परत नक्की येईन. मला तुमचा नंबर मिळेल?
1: नक्कीच, घ्या ना. 72 94 94 64 64.
0: 72 94 94 64 64.
1: करेक्ट. शेवटची 5वी विंग सुरू आवाक्यातल्या दाराची.
0: हो हो हो सर, थँक्यू सो मच. सो फ्रेंड्स, तुम्हालाही सुसज्ज इमारत, प्रशस्त फ्लॅट, दर्जेदार बांधकाम आणि सर्व सोयींनी युक्त असं स्वतःच्या घराचं स्वप्न साकारायचं असेल तर आजच सातारच्या न्यू विकास नगर मधील 64 अवेन्यू मध्ये अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर. आपल्या व्यवसायाची ओळख करून द्या ओळख बाजारपेठेची मध्ये. संपर्क वर्ड अँड इमेज सोल्युशन सातारा. फोन 906-432-13-40.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
3: मंदार ट्रेडर्स व्हेईकल डायग्नोस्टिक स्कॅनर, अँटी रस्ट स्प्रे, ब्रँडेड स्टडी हँड टूल्स, न्यूमॅटिक, इलेक्ट्रिक किंवा बॅटरी ऑपरेटेड इम्पॅक्ट रेंजेस, ग्राइंडर्स, ड्रिल मशीन्स, एअर गन्स, न्यूमॅटिक फिटिंग्स, असे बरेच काही, अगदी कार फ्रीज सुद्धा.
4: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1 H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804.
5: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
6: देत आहे 18 महिने मुदतीची
5: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
6: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
5: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
6: संपर्क 84082993 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.

0: या म्हणी अटी लागू.
1: अत्याधुनिक पद्धतीने आरोग्य सुविधा प्रदान करणारे
2: एनएबीएच सर्टिफाइड हॉस्पिटल
1: समर्थ हॉस्पिटल.
3: डोक्याच्या केसापासून पायापर्यंत अवयव कोणताही असो, आजार कोणताही असो,
1: आयसीयू आणि आधुनिक क्रिटिकल केअर विभागासह निष्णात डॉक्टरांची जोड म्हणजे सातारकरांसाठी खात्रीशीर उपचाराचं ठिकाण समर्थ हॉस्पिटल.
4: इंटेन्सिव्हिस्ट फिजिशियन डॉक्टर विक्रांत महाजनी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली यशस्वी वाटचाल करणारं हॉस्पिटल समर्थ हॉस्पिटल. ECHS आणि MPKAY प्रमाणित माजी सैनिक आणि महाराष्ट्र पोलीस यांच्यासाठी कॅशलेस आरोग्य सेवा सुद्धा इथं उपलब्ध.
1: रुग्णांच्या सेवेत
5: रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केलेलं
1: समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, यादव गोपाळ पेठ, सातारा.
3: फोन 90 28 32 21 62.
6: सूचना ह्या कार्यक्रमात

0: शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती, यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया. दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका. प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: श्रोतेहो, आज आहे गुरुवार. आज सायंकाळी 7:30 वाजता किसानवाणी कार्यक्रमात ऐका संवादात्मक कार्यक्रम शिवार गप्पा. लेखन आहे अंकुश सोनावले यांचं, सहभाग सुप्रिया मोरे, श्रेया गोलिवडेकर आणि अंकुश सोनावले यांचा. आज सायंकाळी जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम शिवार गप्पा किसानवाणी या कार्यक्रमात.

0: आज सकाळी 8:40 रवींद्रनाथ टागोर जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम एकला चलो रे. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम सकाळी ठीक 9:00. दहा वाजून 30 मिनिटांनी सुगम संगीत, तर 11:00 लोकगीतांचा कार्यक्रम. 11:30 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळची 8:25 होत आहेत. आता अद्याप ब्रेस्ट केअर सेंटर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, आद्या ब्रेस्ट केअर सेंटर प्रस्तुत अवेअरनेस ब्रेस्ट कॅन्सर साठी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या ब्रेस्ट ऑन्कोसर्जन डॉक्टर स्नेहल पाटील आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर स्नेहल.
3: नमस्कार.
2: आज आपल्या एका मैत्रिणीनी विचारलेलं आहे की मॅडम, मी तुमचे काही एपिसोड रेडिओवर ऐकलेले आहेत आणि माझं लग्नच झालेलं नाहीये. माझं वय आता 43 आहे. माझं लग्न झालेलं नाही, मला मुलं झालेली नाहीये. चांगलं शस्त्र असतं असं म्हणतात, पण मग मला मुलं झाली नाहीयेत, मी ब्रेस्ट फिडिंगच केलेलं नाहीये, मग या केसमध्ये मला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता किती आहे, त्याबद्दल मला सांगा.
3: डेफिनेटली ब्रेस्ट फीडिंग हे आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर पासून प्रोटेक्शन देतं, हा फॅक्ट आहे. हे जास्तीत जास्त महिलांना माहिती असलं पाहिजे आणि ज्यांना बेबीज झाले त्यांनी जितका काळ शक्य होईल तितका काळ ब्रेस्ट फीडिंग केलं पाहिजे असं आपण सगळ्यांना सांगतोच. पण अशी शंका या ताईंच्या मनामध्ये येणं साहजिक आहे की जर त्यांनी ब्रेस्ट फीडिंग केलेलंच नाही तर मग त्यांना होणारच आहे का. तर ऍक्च्युली ब्रेस्ट कॅन्सर ब्रेस्ट फीडिंग केल्यामुळे होतोच असं नाही. ब्रेस्ट फीडिंगमुळे किंवा जो प्रेग्नन्सीचा काळ असतो आणि जो लॅक्टेशन किंवा ब्रेस्ट फीडिंग सुरू असताना आपल्याला काही काळ पाळी येत नाही, हा जो पूर्ण काळ आहे याच्यामध्ये आपल्या बॉडीमधले हॉर्मोन्स थोडेसे डिफरंट असतात आणि ते तो जो डिफरंट आहे, तो जो डिफरन्स आहे तोच आपल्याला प्रोटेक्टिव्ह असतो.
2: ओके.
3: पण तो जर प्रोटेक्शन नाही मिळाला

0: तर कॅन्सर होईलच असं नाही. हा एक शक्यता आहे की बिकॉज ब्रेस्ट कॅन्सर इज हॉर्मोन रिलेटेड, त्यामुळे जर त्या हॉर्मोन्सचं प्रोटेक्शन मिळावं आपल्याला म्हणून आपण हा सल्ला देतो. डेफिनेटली प्रोटेक्शन मिळतं, पण ते नाही केलं म्हणून तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर होणारच अशी भीती बाळगून बसू नका.
1: मैत्रिणींनो, ब्रेस्ट कॅन्सर बद्दल अधिक माहितीसाठी, योग्य मार्गदर्शनासाठी आणि उत्तम ट्रीटमेंटसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 83 800 43 536, 83 800 43 536, 8380043536. डॉक्टर स्नेहल, आता यांच्यासारख्या अनेक मैत्रिणी असतील की ज्यांनी ब्रेस्ट फिडिंग केलं नसेल किंवा कदाचित खूप कमी वयामध्ये जर का अशा काही गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागलं असेल आणि नंतर लग्न झालं असेल, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल?
0: तर डेफिनेटली ब्रेस्ट फिडिंगचं प्रोटेक्शन आपल्याला नाही मिळालेलं, तर आपण ब्रेस्ट कॅन्सर होण्यामध्ये जसे भरपूर कॉजेस आहेत असं म्हटलं, तसा एक कॉज आपल्यामध्ये प्रोटेक्शन नाही मिळालेलं, तर आपण थोडंसं त्याच्यामुळे हाय रिस्क आहे असं कन्सिडर करून आपण डेफिनेटली काळजी घेऊ शकतो. ही काळजी काय स्वरूपात घ्यायची आहे? तर नेहमी स्क्रीनिंग करत राहणं.
1: ओके.
0: स्क्रीनिंग नेहमी सारखं 3 स्टेप मध्ये, स्वतःच स्वतः दर महिन्याला चेक करणं इज द फर्स्ट स्टेप ऑफ स्क्रीनिंग, 6 मंथ्समधून एकदा डॉक्टरकडून चेकअप करून घेणं इज द सेकंड स्टेप ऑफ स्क्रीनिंग, आणि 3rd स्टेप ऑफ स्क्रीनिंग म्हणजे इमेजिंग करणं, त्याचे काही तपासण्या करून कन्फर्म करणं की आता तिथे काही नाहीये, जसं की मॅमोग्राफी, सोनोग्राफी किंवा जर डॉक्टरांनी ऍडवाइस केला तर MRI. या गोष्टी करून आपण एक लक्ष ठेवू शकतो की आपल्याला हा डिझीज होतोय का नाही. पण डेफिनेटली फक्त ब्रेस्ट फिडिंग नाही केलं म्हणून मला कॅन्सर होईलच असा गैरसमज मनामध्ये बाळगू नका. जेवढे बाकीचे लोक रिस्कला आहेत, जेवढी रिस्क बाकी जनरल पब्लिक मध्ये आहे त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त आपल्यामध्ये आहे असा आपण विचार करू शकतो, किंवा ती रिस्कचा खूप विचार न करता जनरल स्क्रीनिंग वरती फोकस करा आणि स्वतःकडे लक्ष देऊन आपल्या वयानुसार आपल्याला जे स्क्रीनिंग योग्य आहे चांगलं कन्सल्टेशन घेऊन ते वेळेत करा.
1: नक्कीच
0: आपण लक्ष देणं ह्याच्यावर फोकस करूया, ह्या पॉइंटमुळे मला होणारच का,
1: या भीतीवर नाही.
0: भीतीवर नाही.
1: अगदी खरंय. म्हणूनच मैत्रिणींनो, ब्रेस्ट कॅन्सर बद्दलच्या अधिक माहितीसाठी, योग्य मार्गदर्शनासाठी तुम्ही संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 83 800 43 536, 83 800 43 536, 8380043536. पुन्हा भेटूयात आद्या ब्रेस्ट केअर सेंटर प्रस्तुत अवेअरनेस ब्रेस्ट कॅन्सरसाठी या कार्यक्रमात डॉक्टर स्नेहल पाटील यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. ग्राहक केंद्रित कार्यक्रम आद्या ब्रेस्ट केअर सेंटर आताच आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. यानंतर बरोबर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 8:40 रवींद्रनाथ टागोर जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम एकला चलोरे. लेखन आणि सादरकर्ते दिनेश आडावरतकर. मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा सुरुवातीला मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

0: आकाशवाणी पुणे, सकाळचे 8:30 झालेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत व्हिएतनाम दरम्यान विविध क्षेत्रातील सामंजस्य करार संपन्न. व्हिएतनामचे राष्ट्रपती आज मुंबई भेटीवर, संयुक्त व्यापार मंचच्या कार्यक्रमात होणार सहभागी. बिहारमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार. आसाम तामिळनाडूमध्येही नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग. आणि देशाच्या विविध भागात पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. भारत आणि व्हिएतनाम दरम्यान काल विविध क्षेत्रांमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. डिजिटल तंत्रज्ञान, दुर्मिळ खनिजं, वैद्यकीय उपकरणांचं नियमन, सार्वजनिक क्षेत्रातील लेखा परीक्षण, डिजिटल देयक प्रणाली तसंच संस्कृती आणि पर्यटन या क्षेत्रांचा यामध्ये समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे

राष्ट्रपती तो लाम यांच्या दरम्यान द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर उभय नेत्यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर महिनाभराच्या कालावधीतच लाम यांनी भारताला राजकीय भेट दिली. यावरून भारत व्हिएतनाम संबंधांना दिलेलं प्राधान्य स्पष्ट होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केलं. उभय देशातील सामायिक वारसा जिवंत ठेवण्यासाठी व्हिएतनामच्या प्राचीन चंपा संस्कृतीतील माय सन आणि नाऊ ताऊ या मंदिरांचा जीर्णोद्धार करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितलं. या संस्कृतीशी निगडीत हस्तलिखितांचं डिजिटलीकरण होणार असून भावी पिढ्यांसाठी हा वारसा जतन करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही काल संध्याकाळी व्हिएतनामच्या राष्ट्रपतींची भेट घेतली. भारत आणि व्हिएतनाम दरम्यान वाढत्या व्यापक धोरणात्मक भागीदारीमुळे द्विपक्षीय सहकार्याला गती मिळेलच, मात्र प्रदेशातील शांतता आणि समृद्धी राखण्यातही योगदान मिळेल असं मुर्मू म्हणाल्या. दोन्ही देशांदरम्यानच्या सखोल मैत्रीला ऐतिहासिक, नागरी आणि सांस्कृतिक संबंधांची पार्श्वभूमी असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल व्हिएतनामचे समपदस्थ नो वांग तुआन यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांदरम्यान झालेल्या बैठकीदरम्यान उभय देशातील 10 वर्षांच्या सामरिक भागीदारीबाबत त्यांनी समाधान व्यक्त करून ती अधिक बळकट आणि वृद्धिंगत होत असल्याचं नेत्यांनी नमूद केलं. जागतिक अर्थव्यवस्था, बदलती भूराजकीय आव्हानं या विषयांवर चर्चा करताना लवचिकता आणि स्थिरता वाढवण्याच्या मार्गांवरही चर्चा झाली. व्हिएतनामचे राष्ट्रपती आज मुंबईला भेट देणार असून राष्ट्रीय शेअर बाजाराच्या दिवसाची सुरुवात ते घंटा वाजवून करतील. त्यानंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. तसंच भारत व्हिएतनाम व्यापार मंचाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन बीजभाषण करतील. उभय देशातील विविध भागधारकांना एकत्र आणत व्यापार आणि गुंतवणुकीच्या नव्या संधींचा शोध घेणं हे या मंचाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर लाम राष्ट्रभवन इथं महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची भेट घेऊन सहभोजनाचा आस्वाद घेतील. बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष संजय सरावगी यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते आणि मंत्रिमंडळाचे सदस्य पाटणामधल्या गांधी मैदानावर होणाऱ्या शपथविधी समारंभास उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी एनडीएचे ज्येष्ठ नेतेही उपस्थित असतील. या शपथविधी सोहळ्याला आज दुपारी 12:00 सुमारास सुरुवात होईल. आसाममध्ये विधानसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ हिमंता बिस्वा सर्मा यांनी काल गुवाहाटी इथल्या लोकभवनात राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला. या राजीनाम्यामुळे निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात नवीन सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत विद्यमान मंत्रिमंडळानं काळजीवाहू सरकार म्हणून कामकाज सुरू ठेवावं अशी सूचना राज्यपालांनी केली असल्याचं सर्मा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे प्रमुख सी जोसेफ विजय यांनी सरकार स्थापनेचा दावा केला असून त्यांनी राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेतली. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी अधिक पाठिंब्याची आवश्यकता असल्यानं टीव्हीके इतर पक्षांच्या संपर्कात आहे. तर काँग्रेस पक्षानं टीव्हीकेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून काँग्रेसचे 5 आमदार आहेत. काँग्रेसनं नियोजित मुख्यमंत्री विजय यांची भेट घेऊन आपल्या पाठिंब्याचं पत्र दिलं आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांचे निकटवर्तीय चंद्रनाथ रथ यांची उत्तर 24 परगणा जिल्ह्यातल्या मध्यमग्राम इथं अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. दोहरिया इथं काल रात्री दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर बेछूट गोळीबार केला. चंद्रनाथ यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिथे पोहोचता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांचे चालक बुद्धदेव बेरा हे देखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपल्याला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. जयपूर इथं आयोजित संयुक्त कमांडर परिषदेच्या दुसऱ्या सत्राला आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान उपस्थित राहणार आहेत. नवीन क्षेत्रांमधील लष्करी क्षमता या संकल्पनेवर आधारित ही 2 दिवसीय परिषद ऑपरेशन सिंधूच्या पहिल्या वर्षपूर्तीच्या दिवशी होत असल्यानं याला विशेष महत्व आहे. ही परिषद सायबर, अवकाश यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमधल्या आव्हानांचं मूल्यांकन करण्यासाठी आणि भविष्यासाठी सैन्य दलाच्या क्षमता विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी एक महत्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून देईल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. या परिषदेत मंत्रालयात विकसित केलेल्या भविष्यवेधी एप्लिकेशनचं प्रात्यक्षिक, भविष्यातील युद्ध संकल्पना आणि कार्यप्रणाली तसंच धोरण

गोष्टी संबंधित नवीन सिद्धांतांचं प्रकाशनही करण्यात येणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल पारामारिबो इथं सुरानामचे परराष्ट्र मंत्री मेलविन बेउआ यांची भेट घेऊन चर्चा केली आणि दोन्ही देशांदरम्यान संयुक्त आयोगाच्या नवव्या बैठकीत भारतीय आणि सुरिनामच्या शिष्टमंडळानं उभय देशांच्या संबंधांचा सर्वसमावेशक आढावा घेतला. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, संस्कृती आणि परस्पर लोकसंपर्क आदी विषयांचा आढावा घेण्यात आला. दोन्ही देशांदरम्यानचे संबंध सखोल आणि वैविध्यपूर्ण होण्यासाठी ही चर्चा उपयुक्त ठरेल असं प्रतिपादन जयशंकर यांनी केलं आहे. परस्पर घनिष्ठ लोकसंबंध हा उभय देशांच्या नात्याचा पाया असल्याचंही परराष्ट्र मंत्र्यांनी नमूद केलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल नाशिक इथं झालेल्या कुंभ उद्योग संगम आणि नाशिक गुंतवणूक परिषदेत 14,000 कोटी रुपयांचे 314 सामंजस्य करार करण्यात आले. नाशिक त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर दळणवळण सुविधा आणि पायाभूत विकास वेगानं होत आहे. या संधीचा फायदा घेत लघु आणि मोठ्या उद्योगांसाठी नाशिक आकर्षण केंद्र ठरत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. आखाती प्रदेशातील संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीनं अमेरिका आणि इराण सामंजस्याच्या निकट पोहोचत असल्याचं चित्र आहे. प्रादेशिक सूत्रांनुसार एका मसुदा करारावर सक्रिय चर्चा सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 1 पानी 14 कलमी आराखड्यामुळे व्यापक कराराच्या दिशेनं वाटाघाटींसाठी 30 दिवसांची मुदत मिळण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाचा आढावा घेत असल्याचं इराणनं म्हटलं आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं म्हटलं आहे. मात्र चर्चा अयशस्वी झाल्यास लष्करी कारवाई पुन्हा सुरू होऊ शकते असा इशाराही दिला आहे. दरम्यान इस्रायलच्या सूत्रांनुसार इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू वाटाघाटींच्या प्रगतीबाबत अमेरिकन अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करत आहेत. दरम्यान इस्रायलनं बेरूतच्या दक्षिण उपनगरात हिजबुल्लाच्या एका वरिष्ठ कमांडरला लक्ष्य करून केलेल्या हल्ल्याची पुष्टी केली आहे. युद्धविरामानंतर लेबनीज राजधानीतील हा पहिलाच हल्ला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित करण्याच्या संभाव्य मोहिमेचा भाग म्हणून फ्रान्सनं आपल्या विमानवाहू नौकांचा ताफा लाल समुद्रात तैनात केला आहे. फ्रान्सच्या लष्करानं प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात चार्ल्स डी गॉल विमाननाहू जहाजांसह इटली आणि डेन्मार्क यांची प्रत्येक एक युद्धनौका लाल समुद्राच्या दिशेनं रवाना झाल्या आहेत. संघर्ष पूर्ण थांबल्यानंतर सुरक्षित वाहतुकीसाठी पायाभरणी करण्यासाठी फ्रान्स आणि ब्रिटन संयुक्तपणे एका प्रस्तावावर काम करत आहेत. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघानं पंजाब किंग्जला 33 धावांनी पराभूत केलं. सनरायझर्स संघानं 236 धावा केल्या होत्या. पंजाब किंग्ज संघाला केवळ 202 धावाच करता आल्या. दिल्लीत 27 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धा 2026 त्यागराज मैदानावर आयोजित होणार आहे. स्पर्धेमध्ये 35 अधिक देशातील खेळाडू सहभागी होण्याची अपेक्षा आहे. दिल्ली सरकार आणि टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्यानं ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि तसंच आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगडसह अंदमान निकोबार बेटांवर आज मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट तसंच सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. त्याचबरोबर तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकरम, केरळम सह उर्वरित देशभरातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत व्हिएतनाम दरम्यान विविध क्षेत्रातील सामंजस्य करार संपन्न. व्हिएतनामचे राष्ट्रपती आज मुंबई भेटीवर, संयुक्त व्यापार मंचाच्या कार्यक्रमात होणार सहभागी. बिहारमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार. आसाम, तामिळनाडूमध्येही नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग. आणि देशाच्या विविध भागात पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक एकला चालो रे. सहभाग प्रदीप कुलकर्णी आणि विलास गीते. निवेदन सहभाग उमा दीक्षित. लेखक आणि सादरकर्ते दिनेश अडावतकर. ऐकूया रूपक एकला चालो रे.
2: जिथेन भीती शिवे मनाला जिथे राहती ताठर माना शब्द जिथे सत्यातून जन्मे जिथेन बंधन पडते ज्ञाना स्वातंत्र्याच्या त्या स्वर्ग

ती प्रभु स्वातंत्र्याच्या त्या स्वर्गी प्रभु जागृत करी तू माझ्या देशा, जागृत करी तू माझ्या देशा। श्रोते हो, कविश्रेष्ठ गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या चित्त जेथ भय शून्य या प्रसिद्ध बंगाली कवितेतल्या कविवर्य वसंत बापट यांनी मराठीत अनुवादित केलेल्या या ओळी। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात रवींद्रनाथांचं योगदान फार मोठं आहेच, मात्र स्वातंत्र्याची त्यांच्या मनातली संकल्पना ही लौकिकार्थापेक्षा खूप व्यापक होती। ती होती भीतीपासूनचं स्वातंत्र्य, भयापासूनची मुक्ती, आणि त्याची सुरुवात होते ती अगदी बालवयापासून। परीक्षा, अभ्यासक्रम, वेळापत्रक या बंधनात अडकलेले विद्यार्थी दिवसअखेरीस एवढे थकून भागून जातात की त्या व्यतिरिक्त नवं काही शिकण्याची उमेदच त्यांच्यात उरत नाही। या यांत्रिक व्यवस्थेत त्यांच्यातल्या आंतरिक उर्मींना फुलण्याची संधी शिल्लक राहत नाही याची गुरुदेवांना खंत वाटायची, आणि त्यातूनच आपल्या मनातली अनोखी शाळा निर्माण करण्याच्या कल्पनेनं रवींद्रनाथांच्या मनात घर केलं। रवींद्रनाथांच्या मनातील अनौपचारिक मुक्त शिक्षणाची संकल्पना 22 डिसेंबर 1901 या दिवशी प्रत्यक्षात साकारली। तत्कालीन ब्रिटिश सरकारकडून कोणतंही अर्थसहाय्य न घेता केवळ स्वखर्चातून आपल्या स्वप्नातली आदर्श शाळा त्यांनी सुरू केली। नाव दिलं शांतिनिकेतन। पूर्वीच्या गुरुकुल परंपरेप्रमाणे साधेपणा आणि आताच्या काळातील आधुनिक विद्या यांचा समन्वय या शिक्षणात असावा हा या संकल्पनेचा गाभा होता। मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्ञान विज्ञानाच्या विविध शाखांबरोबरच साहित्य, संगीत, नृत्य, शिल्प, चित्र यासारख्या त्यांच्या आवडत्या कला आणि विद्या शिकण्याचाही आनंद त्यांना मिळावा। मैदानी खेळांमधून शारीरिक सुदृढता साधतानाच भारतीय संस्कृती, समानता, सौहार्द, प्रेम, सत्य या जीवनमूल्यांची रुजवात त्यांच्या कोवळ्या बालमनात व्हावी अशी गुरुदेवांची इच्छा होती। या शाळेच्या उद्घाटनासाठी स्वतः गुरुदेव टागोरांनी मोरा शातेर परे मोन, म्हणजे आम्ही जीवनात सत्याची कास धरू या अर्थाची प्रार्थना लिहून ती मुलांकडून बसवून घेतली आणि सादर केली।

रवींद्रनाथांच्या शांतिनिकेतनमध्ये पहिल्या दिवशी फक्त 5 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, ज्यामध्ये एक खुद्द त्यांचाच मुलगा रथींद्रनाथ हाही होता। लहान मुलांचं मन अत्यंत ग्रहणक्षम आणि संवेदनशील असतं। आजूबाजूला घडणाऱ्या दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांच्या मनात प्रचंड कुतूहल असतं। पालकांनी आणि शिक्षकांनी त्यांच्या मनातल्या सर्व प्रश्नांची योग्य प्रकारे उत्तरं देऊन त्यांना तथ्य समजावलं पाहिजे असा रवींद्रनाथांचा दृष्टिकोन होता। आणि त्याच अनुषंगानं त्यांनी शांतिनिकेतनमधील शिक्षणाची आखणी आणि नियोजन केलेलं होतं। विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण देण्यापेक्षा त्यांनी प्रयोगशील आणि कृतिशील बनून जीवनाचा भरभरून आनंद घ्यावा असं त्यांना वाटायचं। 4 भिंतींच्या बंदिस्त वर्गाऐवजी खुल्या नैसर्गिक वातावरणात अमराईतल्या वृक्षाच्या छायेत ही शाळा भरली, आजही भरते।

निसर्ग आणि समाज जीवन यांच्याशी समन्वय साधणारे एक एक कल्पक उपक्रम रवींद्रनाथ सुरू करत आणि विद्यार्थ्यांना त्यात असे काही गुंतवून ठेवत की त्यांना वेळेचं भानही उरत नसे आणि मनमुराद आनंदही त्यांना मिळत असे. सुरुवातीला शांतिनिकेतनचा हा प्रयोग फार यशस्वी झाला नाही याची दोन कारणं होती. एक म्हणजे रवींद्रनाथ तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या धोरणांचे टीकाकार होते, त्यामुळे इंग्रजांच्या सेवेत असलेल्या भारतीय लोकांना सरकारनं मुलांना शांतिनिकेतनमध्ये पाठवाल तर याद राखा अशी तंबीज दिलेली होती. दुसरं म्हणजे कोलकात्यातला त्यावेळचा तथाकथित उच्चभ्रू श्रीमंत वर्ग रवीबाबूंच्या या साध्याशा शाळेत आपल्या मुलांना पाठवायला फारसा राजी नव्हता. रवींद्रनाथांची थोरवी हे लोक जाणत नव्हते अशातला भाग नाही, पण एका कवीचं मनोराज्य अशा हेटाळणीनं ते या प्रयोगाकडे पाहत होते. साहजिकच सुरुवातीला शांतिनिकेतन चालवण्यासाठी रवींद्रनाथांना खूप

वरची कसरत करावी लागली. जगन्नाथपुरीला असलेलं आपलं घर त्यांनी विकलं, पुस्तकांचे हक्क प्रकाशकांना विकले. एवढंच काय, पण त्यांच्या पत्नी मृणालिनी देवींनी आपले लग्नातले दागिने सुद्धा त्यांच्या हवाली केले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच राहण्या जेवण्याचीही मोफत सोय शांतिनिकेतनात होती. स्वतः मृणालिनी देवी साधंच पण रुचकर आणि पौष्टिक जेवण मुलांसाठी तयार करत. सुरुवातीच्या काळात फक्त मुलंच तिथं शिकत, पण काही दिवसातच मुलींनाही प्रवेश मिळू लागला. मुलं आणि मुलींचे वर्ग एकत्र भरत, ज्यातून परस्पर सामंजस्य आणि सहशिक्षणाचं उद्दिष्ट अपसुकपणे साधलं गेलं. शिक्षणाचं माध्यम बंगाली असलं तरी इंग्रजी हा एक विषय म्हणून शिकवला जाई. याशिवाय वेगवेगळ्या देशातल्या संस्कृतींची ओळख करून देण्यासाठी देशविदेशातील विद्वानांना गुरुदेव शांतिनिकेतनमध्ये आमंत्रित करत. शांतिनिकेतनच्या कार्याची कीर्ती हळूहळू सर्वदूर पसरू लागली. त्याचवेळी बहुआयामी व्यक्तिमत्वाचे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर साहित्य क्षेत्रात तेजानं तळपत होते.

0: शांतिनिकेतनात रवींद्रनाथांनी विविध शैक्षणिक आणि कलात्मक उपक्रम सुरू केले. यात मुलांकडून गाणी म्हणून घेणं, नृत्य शिकवणं, त्यांच्यासाठी स्वतः छोटी छोटी नाटकं लिहून ती त्यांच्याकडूनच करवून घेणं, अशा असंख्य पातळ्यांवर रवींद्रनाथांनी जणू आपलं तन मन धन या कार्यासाठी वाहून घेतलं होतं. रवींद्रनाथ टागोर यांचं या संदर्भातलं योगदान आणि त्यांची एकूणच थोरवी याबद्दल आपल्याशी संवाद करत आहेत प्रतिभा सूर्य रवींद्रनाथ टागोर या पुस्तकाचे सहलेखक प्रदीप कुलकर्णी.
1: टागोर हे विलक्षण प्रतिभेचं वरदान लाभलेलं बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. रवींद्रनाथांना शाळेतील चार भिंतींच्या आतलं पाठांतरावर भर देणारं शिक्षण कधीच आवडलं नाही. संवेदनशील आणि सर्जनशील असलेल्या रवींद्रनाथांना जगाविषयी आणि आजूबाजूच्या निसर्गाच्या वैविध्याविषयी वाटणाऱ्या अपार कुतूहलामुळे बंदिस्त शाळेत त्यांचं मन कधीच रमलं नाही. मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात शिकवावं या विचारांचं बीज त्याचवेळी त्यांच्या मनात रुजलं असावं. मातृभाषा हेच शिक्षणाचं माध्यम असायला हवं असा त्यांचा आग्रह असे. या सर्व विचारांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी 22 डिसेंबर 1901 या दिवशी कलकत्त्यापासून जवळच असलेल्या बोलपूर या गावात शांतिनिकेतन विद्यालय सुरू केलं. परीक्षेचा अभ्यासक्रम त्यांनी आणि शिक्षकांनी मिळून ठरवला. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना निसर्गाचा, श्रमाचा, ज्ञानाचा, संवादाचा, समानतेचा, भारतीय संस्कृतीचा, साहित्याचा, त्याचबरोबर इतर कलांचा आणि मैदानी खेळांचा अनुभव मिळालाच पाहिजे ही शांतिनिकेतन विद्यालयाची प्रमुख उद्दिष्ट रवींद्रनाथांनी ठरवली होती. रवींद्रनाथांचे वडील आणि आजोबा मोठे जमीनदार असल्यामुळे स्वतःची इस्टेट सांभाळण्याचं काम करण्याच्या निमित्ताने रवींद्रनाथांना गरीब शेतकऱ्यांच्या आणि एकूण सामान्य माणसांच्या आयुष्याची आणि त्यांच्या समस्यांची कल्पना आली. शेतकऱ्यांना शेतीचं आधुनिक ज्ञान देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील लोकांना कुटीरोद्योग करता यावा यासाठी त्यांनी शांतिनिकेतनपासून जवळच श्रीनिकेतन नावाची संस्था 6 फेब्रुवारी 1922 स्थापन केली. आर्थिक अडचणींना तोंड देऊन या सर्व संस्था चालू राहाव्यात म्हणून त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत अफाट कष्ट घेतले. देशात आणि परदेशात व्याख्यान देऊन त्यांनी या संस्थांसाठी आर्थिक सहाय्य मिळवलं. पौर्वात्य आणि पाश्चिमात्य संस्कृतींचा मिलाप व्हावा आणि या संस्कृतींमधील चांगल्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या कानांवर पडाव्यात यासाठी रवींद्रनाथांनी पाश्चिमात्य देशातील विद्वानांची त्यांच्या संस्कृतींवरील भाषणं आयोजित करता यावीत, तसेच त्यांना भारतीय संस्कृतीचा अभ्यास करता यावा या उदात्त हेतूने 1921 साली विश्वभारती विद्यापीठाची स्थापना केली. 1625 वर्षानंतर देखील आजही या तिन्ही संस्था उत्तम प्रकारे कार्यरत आहेत.

14 नोव्हेंबर 1913 हा दिवस शांतिनिकेतनमध्ये अक्षरशः दिवाळीसारखा अवतरला. साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान नोबेल पुरस्कार गुरुदेव टागोरांना जाहीर झाल्याची तार या दिवशी तिथे आली. या घटनेमुळे टागोरांची लोकप्रियता शिगेला पोहोचली. आता ते एक आंतरराष्ट्रीय व्यक्ती झाले होते. कोलकाता विद्यापीठानं त्यांना डिलीट पदवी देऊन सन्मानित केलं.

0: त्यातली मला काही धोका असेल, फक्त रस्ता चुकेल एवढंच होईल. पण चुकत चुकत आम्ही ज्यावेळी तिथं गेलो त्या लॉजवर म्हणले कशाला आला तिथनं, म्हणले इकडून रस्त्यानं मेन रस्त्याने यायचं नाही, म्हटलं वाटलं आम्हाला लवकर जाऊ वगैरे, पण आम्ही इकडून कधी जात नाही म्हणले, धोकादायक. मग अगदी बांधावर न उतरून वगैरे गाडी खाली आम्हाला एकर्षी करायला लागायची वगैरे, तशी आम्ही त्या दरीतनं आणली गाडी खाली.
1: या सगळ्या प्रवासात शिशिरही गाडी चालवत होता?
0: नाही, लहान तो 12 वर्षाचा होता. तिसऱ्या टूरला थोडीशी जण चालू, 17 वर्षाचा असतो त्यावेळी, पण नंतर त्यानं मला मदत केली. पण त्याची जिद्द किती तो जिद्दीला पेटला होता. आम्ही बोंगईगावमध्ये होतो, गोहतीच्या अलीकडं. तर त्या बोंगईगावमध्ये तिथनं शिशिर म्हणला की, मी म्हटलं 8 दिवस लागतील आपल्याला कॅल्क्युलेशन झालं. नाही पप्पा म्हणला, 7 दिवसातच जायचं आपण. अरे म्हणजे एवढं मी एकटा ड्रायव्हिंग करणार, ऊन जर एवढं आहे, एप्रिल मे चा प्रश्न होता. तर नाही म्हटलं मी ड्रायव्हिंग करीन. शिशिरनं ज्यावेळी 200-200 किलोमीटर गाडी चालवली, जण मी मागं बसायचं त्यांनाही चालवली, मी चालवली. पण आम्ही 7 दिवसांमध्ये जवळजवळ 2800 किलोमीटर सातारा चालवतो चालवतो.
1: छान. सगळ्या भागामध्ये मिळून सगळ्यात जास्त जंगल म्हणजे ज्याला घनदाट म्हणू आपण, असं सगळ्यात तुम्हाला कुठलं वाटलं?
0: अरुणाचल
1: जास्त.
0: 7 सिस्टरला आहे पण त्यातले अरुणाचलला खूप आहे. केरळमध्ये हिरवाई खूप आहे, पण ते जंगल असं म्हणतात ना की असं सपाटीवर आहे वस्ती. तुम्हाला केरळला तुम्ही बघितलं तर रस्त्याच्या कडेकडेला घरच आहेत बरीचशे, म्हणजे तुम्हाला हे गाव सोडून ते गाव कधी येतं हे कळत नाही. त्रिवेंद्रम मधून आम्ही कन्याकुमारीला गेलो होतो तर आम्हाला असा 1 किलोमीटर असा कुठं दिसला नाही की कडेला घर नाही, सगळीकडे ती रस्त्याच्या कडेलाच ती वसलेली घर आहेत, बाकी जंगल किंवा हे सगळे.
1: या याच्यामध्ये कुठं मग वन्य प्राणी वगैरे असे दिसले किंवा असं काही?
0: आता भीतीदायक वन्य नाही, मला काळविटे वगैरे दिसली. बंदीपूरच्या याच्यामध्ये गेलो आम्ही
1: अभयारण्यामध्ये,
0: तिथं काळविटे वगैरे दिसली आम्हाला संध्याकाळी. फोटो काढायचा प्रश्न, कारण फ्लॅश मोठे कॅमेरे नव्हते आमच्याकडे. युपीमध्ये एका ठिकाणी भीती वाटली की तिथं लिहिलं होतं की वाघ वगैरे सुद्धा असं, आणि जगदलपूरच्या धबधब्याच्या इथं तेव्हा शिशिर घाबरला होता, ते जगदलपूरी असतो, कारण वाघाचं चित्रच इथं काढून ठेवलं होतं की वाघांपासून सावधान अटॅक होईल. आणि आम्ही अंधारातनं त्यातनं प्रवास करतो, जगदलपूरला होतो, जो 2 तास प्रवास आम्ही तो करत होतो.
1: संध्याकाळचा प्रवास थांबायचा किती वाजता?
0: संध्याकाळी अंधार पडला की शक्यतो थांबायचा प्रयत्न करायचो.
1: पण गाव जवळ असेल नसेल?
0: गाव नसेल तर मग तुम्हाला किलोमीटर सुरू करतच ना.
1: किती
0: साधारणतः गावाचं नाव लिहिलेलं असतं ती सिटी चांगलीच असते, राहायची व्यवस्था तिथं असू शकते. मग त्याच्या 40-50 किलोमीटर राहिले तासभर जाईल, मग 8-9 वगैरे सुद्धा व्हायचे तसे.
1: हे सगळं परत तुम्ही वर्णन रोज वृत्तपत्रांनाही पाठवत होता?
0: हो, गेलो हॉटेल बुक केलं की तिचं लिहायचं पहिलं, फोटो काढायचं त्याचा, आणि इकडे फॅक्स करायचं मला ऐक केला. तो फॅक्स मग कधीतरी इथे यायचा नीट नाही यायचा, मग मला फोटो नव्हते हे अक्षर लागत नाही ते अक्षर, माझ्याकडे कॉपी असायची, मग जरा हे नीट आलेलं नाहीये, त्यांना सांगायला लागायचं की बाबा हे अक्षर आहे. आणि दुसऱ्याशी सातारक सगळे आतुर असायचे त्यावेळी की काल कुठपर्यंत प्रवास झालाय काय वगैरे,
1: म्हणजे ताज्या घडामुळे तुमच्या लगेच वाचकांपर्यंत पोहोचायची येत होत्या. कधी प्रवासात बाका प्रसंग वगैरे असा नाही आला?
0: सुदैव माझं म्हणेन मी ती
1: तब्येतीचं कुरकुरणं म्हणा, गाडीचं कुरकुरणं.
0: शिशिरला 1-2 वेळा उलट्या झाल्या सिमलाच्या घाटामध्ये वगैरे, त्यावेळी मला खूप भीती वाटली होती की शिशिरला मी बोललो सुद्धा की त्यावेळी परत जायचं का आपण इथनं, तर तो त्या ग्लानीमध्ये सुद्धा बोलला, त्याला चक्करच येत होती. ते इलेक्शन होतं त्यामुळे सगळे इलेक्शन ड्युटी, PSC 1 मला दिसलं घाटामध्ये, तिथं गेलो तर तिथलेही डॉक्टर्स वगैरे इलेक्शन ड्युटीला गेले होते. चुकून मला एक अक्षरशः मेडिकल एक स्टोअर उघडत दिसलं, त्याला मी म्हणलो बा अशा उलट्या होत्या, त्याला मळमळ होती, त्यानं गोळी दिली. मग आम्ही सिमला बघायला गेलोच नाही, सिमलाच्या बाहेरच्याच हॉटेलला थांबलो, ह्याची काळजी मला होती. त्यावेळी मात्र माझ्या डोळ्यात पाणी खूप होतं की आता ह्या घाटामध्ये जर काही मुलाला काही झालं तर मी काय करू शकतो. पण सुदैवानं दुसऱ्याशी त्याची तब्येत बरी झाली, त्या गोळ्याचा उपयोग झाला
1: आणि पुढचा प्रवास लेह लडाखचे ते सगळे जे काही वळणवाटा होत्या ज्याला म्हणू आपण, त्या पार करताना एक तर खूप ट्रॅफिकमध्ये प्रवास करणं म्हणजे कुणीतरी आपल्या मागं पुढे आहे हा एक भाव असताना तो प्रवास करणं, आणि त्या एवढ्या घाटामध्ये आपली एकच गाडी किती वेळ फिरत आणि तो परत घाटाचा तो एरिया कसा.
0: मी कुलू मनालीतनं गेलं, केलंग सोडला, पण केलंगच्या त्या शेवटच्या पेट्रोल पंपावर तिथं लिहिलेलं आहे की इथनं पुढचा पेट्रोल पंप लेहमध्ये 350 किलोमीटरवर आहे, तोपर्यंत तुम्हाला पेट्रोलही कुठे मिळणार नाहीये, कारण ज्यानं ज्यानं स्वतः पुरतं घेतलेलं असतं तो देऊन तो काय करेल.
1: बरोबर.
0: तर ते आम्ही पाण्याच्या बाटल्या मोकळ्या करून वगैरे आम्ही तिथं भरून घेतल्या होत्या आणि चाललो होतो. तर कित्येक ठिकाणी असं की एक डोंगर चढायचा उतरायचा चढायचा उतरायचा एवढंच होतं. एका ठिकाणी तर असं 42 किलोमीटरचं पठार आहे चक्क, रस्ता कुठं जातोय कळत नाही, लांब जर गाडी कुठला ट्रक वगैरे दिसला ठिकाणावर तर त्याच्या फक्त दिशेनं जायचं, रस्ताच नव्हता. 42 किलोमीटरचा पठार आहे मोठा, कच्चे रस्ते.
1: असा एखादा समोर ट्रक वगैरे पण नाही तर मग कुठल्या दिशेला जायचं?
0: लांब दिशेनं रस्ते डोंगरातले दिसतात ना, वर तिथं जायचं त्या टोकाला, मग त्या दिशेला सुटायचं फक्त चढ उतरायचं. अशा याच्यातनं गेलेले सगळे रस्ते कच्चे होते त्यावेळी, 2007 साली रस्तेही नव्हते. आता बरेचसे सुधारणा झाल्यात, भोगदे झाले कुठं काय झालं, पण अजून तिकडं तसंच असेल, 6 महिने बर्फच असतो तिथं. त्याच्यातनं गेलो नो मॅन लँडमध्ये, मी तिथं तर वर्णन मी असं केलं.

0: मला सुचलं असं की सगळीकडे बघा, झाडं नाहीत, हालचाल नाही, कसलं नाही, वारं नाही, काही नाही. आणि अशा ह्याच्यामधनं हे अडीच जीव फिरत होते. अडीच जीव म्हणजे मी एक शिशिर एक आणि अर्धा जीव म्हणजे माझी गाडी. बाकी इकडं हालचालच कुठं दिसत नव्हती आम्हाला. असे कित्येक किलोमीटर आम्ही आपलं दोघंच प्रवास करतो. मग पुढनं एखादी गाडी आली दिसली, मग ती कुठनं आली, त्या टायरच्या ह्यानं जाणं वगैरे हे प्रकार केले.
1: बापरे,
0: फक्त एक डेअरिंगच म्हणा की आम्ही ते डेअरिंग केलेलं आहे.
1: ज्या वेळेला तुम्ही पूर्ण पोहोचला त्या लेह लडाख पर्यंत आणि असं ठरलं की आता आपली ट्रीप झाली सक्सेसफुल, इथपर्यंत आपण पोहोचलो, त्या दिवशीचा आनंद आणि आता परतीचा प्रवास करायचा या भावना, हे सगळं कसं होतं मग?
0: हा शेवटी प्रत्येक टप्प्यावर तुम्ही जाताच्या वेळी आनंद असतो. प्रत्येक टप्प्यावर
1: जिंकलं मी, असं
0: जिंकलं मी बस. आणि त्यावेळी माझी अशी भावना होती की इथनं निघूनच मला साताऱ्यात परत यायचंय. त्यामुळे साताऱ्यात ज्यावेळी परत येईन त्याच वेळी माझा प्रवास पूर्ण आहे.
1: खरं ते आहे म्हणा.
0: त्यामुळे मला असं कधी काही जास्त नाही झालं की आता अरे सगळं मी जिंकलं, मी लेहला आलो. मग हा तिथनं मला येऊन विमानानं यायचंय किंवा गाडी रेल्वेतनं घालून यायची किंवा असं काय करायचंय, तर तो आनंद तिथं ठीक होता. पण मला पुढचेही धोके होते की मला तिथं पोहोचणं खूप महत्वाचं आहे.
1: बरं,
0: सातारा कुठेही माझा ऍक्सिडेंट होऊ शकतो.
1: जबाबदारी पुण्यापर्यंत होती तेवढीच
0: येता नाहीये. घरी माझ्या बायकोला माझ्या कसं वाटलं असं, लहान मुलगा मी एवढा घेऊन निघालोय, तर त्यावेळी मी तिला बोललो होतो मी 11 एप्रिलला साताऱ्यात निघालो. त्याच्या आधी मी वर्षभर तिला जो शब्द दिला होता की ज्यावेळी मी फिरून येईन, अशा मी साधारणतः 26 मे माझ्या लग्नाची तारीख, तर मी तिला बोललो होतो की आता मी 11 एप्रिलला जरी चाललोय तरी त्या रात्री मी तुला तळमळून देणार नाही आमची वाट बघत. म्हणलं मुलाची याची मी 26 मेला साताऱ्यात होतो त्यावेळी.
1: छान,
0: त्याच तारखेला.
1: जबरदस्त.
0: ही एक लढाईच आहे. रस्ता हे माझं रणांगण होतं बस. एक रास्ता आहे जिंदगी जो थम गए वो कुछ नहीं.
1: त्या रस्त्यावरून तुम्ही आम्हाला फिरवून आणलेलं आहे, मस्तपैकी सफर करून आणलेली आहे. छान त्यातल्या भावना तुम्ही व्यक्त केलेल्या आहेत. तर जो काही हा आनंद सफरीचा श्रोत्यांसमवेत शेअर केलात त्याबद्दल अत्यंत धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: अमृत कलश हा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम आताच आपण ऐकला. आज या कार्यक्रमात माझी भारत भ्रमंती मोटारसायकलवरून हेमंत गुजर यांची मुलाखत आपण ऐकलीत. सूत्रनिवेदन होतं अजय गिजरे यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
2: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 10 वाजत आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम वेदांत हॉस्पिटल.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, वेदांत हेल्थकेअर सेंटर प्रस्तुत सांधे दुखी बद्दल सर्व काही या कार्यक्रमात मी सगळ्यांचं स्वागत करते. वेदांत हेल्थकेअर सेंटरचे ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर अमोल ढवळे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
3: नमस्ते.
2: आपले पेशंट आहेत, त्यांचा अभिप्राय आधी ऐकूयात आणि मग या कार्यक्रमामध्ये बोलूयात.
4: प्रदीप पावसकर सर आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर. आपली सर्जरी झाली होती वेदांत हॉस्पिटलमध्ये, तर काय त्रास होत होता तुम्हाला, कशासाठी तुम्ही सर्जरी केली?
5: माझे दोन्ही गुडघे खूप दिवस झाले दुखत होते. फिजिओथेरपी वगैरे इतर ठिकाणी मसाज वगैरे करून बघितले. मला वाटलं मसल्स पेन्स असेल म्हणून मी आपलं करत राहिलो. नंतर माझ्या असं लक्षात आलं की नुसतं मसाज घेऊन करून उपयोग नाही. मग मी एक्सरे वगैरे काढले बाहेर. सरांनी ते एक्सरे वगैरे बघितले आणि म्हटले आपल्याला ऑपरेशनच करायला लागेल. ऑपरेशनची मी लगेच निर्णय घेतला, कारण मला कल्पना होती हे टाळाटाळ करून असं चालणार नाही. जिने आम्ही दुसऱ्या मजल्यावर राहतो, खाली उतरणं चढणं खूप अवघड होत गेलं
4: होतं.
5: निर्णय घेतला त्यांना, म्हटलं करायचं असेल तर 2-4 दिवसात लगेच करा. आणि ते पण ते मला त्यांना ते रिपोर्ट वगैरे काढा सांगितले, कारण मला बीपी वगैरे काही नाहीये, शुगर नाहीये. ते म्हटले करून टाकूया.
4: अच्छा, आता ऑपरेशन नंतर कसं आहे, म्हणजे तुम्ही म्हणाला दुसऱ्या मजल्यावरती राहतो तर जिने चढणं उतरणं

0: सोयीस्कर झालंय का, दुखणं कमी झालंय का?
1: पूर्वीपेक्षा मॅडम खूपच बरं वाटतंय अगदी. विशेष म्हणजे त्यांनी माझ्याकडे बघून दोन्ही गुडघ्याच करायचा निर्णय घेतला, हे मला खूप बरं वाटलं. ती शक्यतोकडे बघून किंवा पेशंटची शारीरिक अवस्था बघून कदाचित एका वेळी दोन करत नसतील, पण त्यांनी माझी रिपोर्ट बघितल्यावर त्यांना वाटलं असेल.
0: बरोबर बरोबर, छान वाटलं तुमचा हा अभिप्राय ऐकून. पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद सर.
1: जय श्रीराम.
0: जय श्रीराम. डॉक्टर ढवळे सर यांच्या सर्जरीच्या संदर्भात तुमच्याशी बोलायचंच आहे, पण तत्पूर्वी श्रोते हो सांधेदुखी त्यासंबंधित कोणतेही आजार, त्यावरील उपचार किंवा रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता वेदांत हेल्थ केअर सेंटरला सातारा इथे. संपर्क 95185-68006, 95185-68006, 9518568006. डॉक्टर ढवळे सर, आता आपण प्रदीप पावसकर यांचा इंटरव्ह्यू ऐकला आणि ते म्हणाले की दुसऱ्या मजल्यावरती मी राहतो, माझं वय पण जास्त आहे आणि दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन एकाच दिवशी केलेलं आहे, तर असं शक्य आहे का वय जास्त असताना या केसमध्ये आपण असा डिसिजन घेऊ शकतो का, याबद्दल सांगा.
2: पहिली तर गोष्ट, त्यांचं वय 71,
0: हा,
2: पण हे त्यांचं कागदोपत्रीचं वय आहे. त्यांचं फिजिकल एज नक्कीच कमी आहे,
0: बर,
2: साधारण 60-62 आपण म्हणू शकू.
0: ओके,
2: त्यामुळं ते जरी कागदावर 71 असले तरी ते चांगले यंग वाटतात,
0: बर,
2: आणि त्यामुळे आम्ही त्यांचं, आणि शिवाय ब्लड रिपोर्ट्स आणि जे काही आपण आधीचे प्री ऑपरेटिव्ह इन्व्हेस्टिगेशन केले त्यामध्ये ते दोन्ही करण्यायोग्य आहे असं आम्हाला वाटलं.
0: फिट होते,
2: फिट होते, म्हणून आम्ही दोन्हीचं केलं.
0: ओके,
2: आणि त्याच्या आधी त्यांच्याशी कन्सल्टेशन झाले होते की आपण एक करू एक नंतर करू, पण तसं त्यांचं थोडस एकदम दोन्ही करा असा अट्टहास होता.
0: म्हणजे ते मेंटली प्रिपेअर्ड होते,
2: ते मेंटली प्रिपेअर्ड होते, तसे पॉझिटिव्ह नेचरचे आहेत ते, त्यामुळं एकदम म्हणजे त्यांनी सगळं फिजिओथेरपी दुसऱ्या दिवशी चालणं वगैरे एकदम फार सगळं पिकअप केलं फास्ट, आणि वयाचं काहीच कुठे अडचण आली नाही.
0: ऑपरेशन पण रोबोटच्या सहाय्याने,
2: हो, रोबोटच्या सहाय्याने झाल्यामुळं अतिशय आपल्याला सुलभ झालं ते, आणि प्रिसिजन होतं, आणि त्याचंच प्रिसिजन आपल्याला ऑपरेशन नंतर पण त्यांच्या रिझल्ट मध्ये ते बघायला मिळालं.
0: ओके,
2: आणि एव्हरीथिंग वेंट फाईन.
0: वा, श्रोते हो असेच अभिप्राय आणि त्या अभिप्रायांबद्दलची माहिती आपण या कार्यक्रमात ना ऐकूयात पुढच्या भागामध्ये, पण तोपर्यंत सांधेदुखी त्यासंबंधित कोणतेही आजार, त्यावरील उपचार किंवा रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर अमोल ढवळे यांच्या वेदांत हेल्थ केअर सेंटरला सातारा इथे. संपर्क 95185-68006, 95185-68006, 9518568006. पुन्हा भेटूयात वेदांत हेल्थ केअर सेंटर प्रस्तुत सांधेदुखीबद्दल सर्व काही या कार्यक्रमात डॉक्टर अमोल ढवळे सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्ते.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: ग्राहक केंद्रित कार्यक्रम वेदांत हॉस्पिटल आताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आता श्री विश्व वल्लभ आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
5: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आयुर्वेद हे अत्यंत प्राचीन असं शास्त्र आहे. त्यात अगदी नखापासून डोक्यापर्यंत सगळ्या आजारांवर उपचार सांगितलेले आहेत. यामध्ये अर्थातच डोळे सुद्धा आले आणि डोळ्यांवर देखील खूप चांगले चांगले उपचार आयुर्वेदामध्ये सांगून ठेवलेले आहेत. या सगळ्याचीच माहिती देण्यासाठी आपल्याकडे पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे इथे उपस्थित आहेत. डॉक्टर आबासाहेब गडदे यांनी गेल्या भागामध्ये आपल्याला डोळे लाल कशामुळे होतात याची अनेक कारणं सांगितली. आता अशा ह्या वेगवेगळ्या कारणांमुळे डोळे जर लाल झाले तर त्यावर आयुर्वेदामध्ये काय उपचार आहेत हे आपण या भागात डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर गडदे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
7: नमस्कार मॅडम.
6: डॉक्टर, आता मी म्हटलं तसं ह्या डोळे लाल होण्यावर आता आयुर्वेदामध्ये नेमके उपचार काय आहेत याबद्दल काय सांगाल?
7: खरं तर उपचार तर आहेतच, उपचार तर ओघत घेतोच, थोडी कारणं राहिली तेवढी घेतो मग उपचाराला सांगू. ह्याच्यासोबत अभिषंद नावाचा जसा विकार सांगितला ते तर आहेच, किडनी किडनी फेल्युअरच्या पेशंटमध्ये आणि लिव्हर सिरोसिसच्या पेशंटमध्ये आपल्याला बऱ्याचदा डोळ्यांवरती त्याचा परिणाम होताना दिसतो. आता इथं गंमत अशी होते, लिव्हर फंक्शन कमी झाले, लिव्हर सिरोसिस सारखा आजार आहे, तर रक्ताची उत्पत्तीच नाश होते. हे रक्त तयार होतं लिव्हरमध्ये, ज्या वेळेला ते हॅम्पर व्हायला लागतं त्यावेळेला शरीराच्या वेगळ्या भागावरती त्याचे सिमटम दिसतात.

0: लागतात पण ती डोळ्यावरती डोळ्याची लाली येणे इतपत येतात मग नंतर व्हिजनही कमी व्हायला लागते. तसंच किडनी फेल्युअरच्या पेशंटमध्ये आपल्याला बऱ्याचदा बघायला मिळतं. सुरुवातीला ज्यावेळी किडनी फेल्युअर झाले त्यावेळेला डायलिसिसवरती पेशंट शिफ्ट करायला लागतो. काही वेळेला डोळ्याला चूळ सुटते, कंड सुटते, लाली यायला लागते, दहा व्हायला लागतो आणि आस्ते आस्ते आस्ते त्याचा प्रभाव इतका मोठा येतो किंवा प्रभाव इतका मोठा असतो की त्याचा पडद्यावर त्या नसांवरती परिणाम होतो. हा टॉक्झिनचा परिणाम आहे. म्हणजे होतं कसं, जसं बऱ्याचदा गावाकडे बघा शेती असेल, पाण्याचा वापर खूप केला, ते जमीन क्षारपड होते. तसं ज्या वेळेला शरीरातले क्षार हे शरीराच्या बाहेर फेकले जात नाहीत, ज्यावेळेला किडनी फेल्युअर व्हायला लागते त्यावेळेला ते सॅच्युरेट कुठेतरी व्हायला लागले, तर त्याचा परिणाम पहिल्यांदा व्हायटलवरती होतो आणि त्यातला एक पार्ट म्हणजे आपल्याला जे दिसतो तो म्हणजे डोळा. डोळ्यावरती त्याचा परिणाम व्हायला लागला की मग मात्र आपल्याला त्या पडद्याला त्या नसांना सूज येते, लाल डोळे व्हायला लागतात आणि आस्ते आस्ते दिसणं बंद होऊन दिसणं जातं. मग ह्याची ट्रीटमेंट करताना मात्र मग डोळा लाल होतोय म्हणून डोळ्यात ड्रॉप टाकत बसायची वेळ येत नाही. डोळ्यात तर ड्रॉप टाकावीच लागतील, डोळ्यातली पंचकर्म तर करावीच लागतील, पण त्याच्यासोबत लिव्हर फंक्शन दुरुस्त करणं, त्याच्यासोबत किडनीचं फंक्शन दुरुस्त करणं, हे जर केलं, रक्तातले क्षार शरीरातले क्षार बाहेर काढून फेकले, तरच त्या मूळ आजाराची ट्रीटमेंट केली गेली, तरच आपल्याला त्याच्या डोळ्यावरचा परिणाम नलिफाय करता येतो आणि अशा रुग्णांमध्ये आपल्याला डोळे वाचवता येऊ शकतात.
1: सर आपण उपाय ऐकणारच आहोत, पण त्याआधी आपण आणखीही काही महत्वाची कारणं पण जाणून घेतली. आता आपण उपाय ऐकूया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261999, 9825261999. तर डॉक्टर, अजून काही छोटी मोठी कारणं असतील तर तीही आणि त्याच्यावर असलेले उपाय हे आता आपण सांगूया.
0: जसं मी मागासपासून किंवा मागच्याही काही भागांपासून डोळे लाल होण्याची कारणं सांगतो, त्यातले आता छोटी छोटी कारणं म्हणजे एक जिरलेली सर्दी असते, जिरलेलं आम्लपित्त आहे, शरीरातली उष्णता आहे किंवा मेंदूतली उष्णता आहे, प्रचंड ताणतणावात राहणारी माणसं असतील तर अशा लोकांनाही त्याचा परिणाम डोळ्यावरती दिसत असतो. मग हे मग काय होतं, जनरली आपल्याला इंडियन लोक भारतीय लोकांचं कसं होतं, जोपर्यंत कंठाशी येत नाही किंवा जोपर्यंत तहान लागत नाही तोपर्यंत विहीर खणत नाही. म्हणजे हे का म्हणतोय, थोडक्यात हे समजून घ्या तुम्ही, डोळा कशानंही लाल होऊ दे, त्याचा सिरियसनेस त्याची व्याप्ती लक्षात घ्या. डोळ्यातला असा कोणताही आजार नाही, छोटातल्या छोटा, मोठा सोडून देऊया, डायबेटिक रेटिनोपॅथी, हायपरटेन्शन रेटिनोपॅथी, थायरॉइडचा परिणाम येणार, पडदा फाटलाय, पडदा सुजे, हे सगळं मोठे डोळ्याचे विकार तात्पुरतो सोडून देऊयात, पण डोळ्यातला छोटातला छोटा विकार म्हणजे डोळा लाल होणं आहे, डोळ्याचं सततचं पाणी येणं आहे आणि साधा डोळ्याची ठणक आहे, हे साधे आजार जरी आहे त्याची जर योग्य वेळी निदान करून ट्रीटमेंट केली गेली नाही तर त्याचे दुष्परिणाम खूप मोठे भोगायला लागतात. म्हणजे डोळा लाल होतोय, पाणी येते आणि त्याला तुम्ही ट्रॉप टाकत बसला तर भविष्यात त्याला मोतीबिंदू येणार, मोतीबिंदूचं ऑपरेशन आलं, ते करूनही परत ते होतच राहिलं तर त्याचा पडद्यावरती परिणाम परत अल्टिमेटली येणार आणि परत अंधत्व येणार. म्हणजे थोडक्यात सांगायचं कारण, रक्तातली उष्णता असू दे, पोट साफ होत नाही असू दे, जिरलेली सर्दी आहे, मेंदूतली उष्णता आहे, पोटाशी निगडीत संबंध आहेत, लिव्हर आणि किडनीशी संबंधित आजार पण आहेत किंवा बाकी आतापर्यंत सांगितलेले सगळे आजार आहेत, आजार कोणताही असू दे, सिमटम बऱ्याचदा इनिशियल सिमटम शरीर, जसं मी दरवेळेला सांगतोय पोट नाही सापडलं तर गॅस हे सिमटम शरीर दाखवतं, तसंच डोळ्याच्या बाबतीत हे आजार छोटी छोटी लक्षणं दाखवतात, त्यातलंच एक डोळा लाल होणं हे लक्षण असतं.
1: तर आता आपण या दोन्ही आपल्या सेशनमध्ये कारणच ऐकली, आता आपल्याला उपाय ऐकायचे तर ते ऐकूया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261999, 9825261999. तर डॉक्टर, आता डोळे लाल होणे यावर आता नेमके उपाय काय आहे?
0: डोळे लाल होण्याच्या बाबतीत सर्दी हे कारण सोडलं, सर्दी म्हणजे कफाची आहे त्यामुळे आपल्याला ते लक्षात येत नाही. सर्दी हे कारण सोडलं तर कोणत्याही डोळे लाल होण्याच्या ह्याच्यात बेसिक गोष्टी लगेच करता येऊ शकतात. एक, दुर्वांचा रस दोन दोन

0: तुमची सकाळ संध्याकाळ घ्यायला चालू करणं,
1: दुसरं
0: पोटात घ्यायला चालू करणं सकाळ संध्याकाळ रिकाम्या पोटी, दुसरं कोथिंबीरीच्या रसाच्या पट्ट्या डोळ्यावरती दिवसातन एकदा तरी ठेवायला चालू करणं, तिसरं तळपायाला एरंड तेलाचा किंवा औषधी सिद्ध तेला डोळ्यांसाठी काही बनवलेली असतात तर त्याचा मसाज करणं आणि पोट साफ होऊ देणं किंवा होत नसेल तर त्यासाठी काहीतरी औषध घेणं, एवढ्या बेसिक जरी गोष्टी करायला लागलात तरी आपल्याला डोळ्यांचे लाली, डोळ्यातलं पाणी, डोळे दुखणे सिम्प्टम आपसूक कमी यायला लागतात. ज्या वेळेला म्हणजे हे का सांगतोय, हे बऱ्याचदा डोळ्यातली उष्णता कमी करणारे उपाय आहे, याच्यात रक्तातली उष्णता कमी करणारा उपाय आहे, पोट नाही साफ झाले तर उष्णता वाढले तर त्याच्यावरचा उपाय, हे सगळा विचार करून एकत्रित येत ते तीन चार गोष्टी सांगितलेली आहेत. ह्या केल्या की बऱ्याचदा 70-80% लोकांचे डोळे लाल होणं हे कमी होतातच. इन केस ज्यांचं होत नाही त्यांनी हे समजून जा की हा कुठल्या तरी डोळ्याच्या मोठ्या आजाराचं लक्षण आहे आणि त्याचं प्रॉपर निदान होऊनच उपचार केले गेले पाहिजेत. मग ते लहान मुलांचा स्प्रिंग कटारा असू दे किंवा मोठ्या लोकांना वात रक्तामुळे आलेला असू देत, युव्हीआयटीसमुळे असू देत, किडनी फेल्युअरमुळे असू दे, लिव्हरमुळे असू दे, कोणत्याही कारणानं आपण डोळ्यावरती परिणाम व्हायला लागला आणि हे सांगितलेले उपचार करून फायदा होत नसेल तर मात्र लगेच आपल्या कोणत्याही सेंटरला भेट द्या किंवा आपलं सेंटर जवळ नसेल तर जवळच्या वैद्यांना दाखवा. योग्य वेळी योग्य वैद्यांच्या सल्ल्यानं त्याचं जर निदान करता आलं तर साधा आजार किंवा साधं लक्षण जे डोळे लाल होणं आहे ज्याच्यामुळे भविष्यात अंधत्व येऊ शकतं ते आपल्याला कायमस्वरूपी हे कारण काढता येऊ शकतं आणि कायमस्वरूपी आपली विजन सेव्ह करता येऊ शकतं. खरं तर हे विषय उन्हाळ्यात घेण्यामागचं कारण हे डोळे लाल होणं जे आहे हे बऱ्याचदा जसं लहान मुलांच्या बाबतीत मी सांगितलं मगाशी की स्प्रिंग कटर हा विकारच मुळात उन्हाळ्यात रिपीटेडली येत असतो, तो असू दे किंवा डोळे लाल होणं हे उन्हाळ्यात प्रामुख्यानं प्रकर्षणानं आपल्याला जाणवतं. त्यामुळे उन्हाळ्यात ही काळजी घ्या आणि काही गरज वाटली तर आपल्या नंबरवरती फोन करा, आपल्याला आमच्या सहाय्यक वैद्यांच्या मार्फत सहकार्य नक्की केलं जाईल.
1: बरोबर. तर डॉक्टर सध्या उन्हाळा चालूच आहे त्यामुळे डोळ्यां कसे आपण वाचवायचे त्याची खूप छान माहिती तुम्ही गेल्या 3-4 भागामध्ये दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261699. पुढच्या भागात आपण नवीन विषयासह डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी गप्पा गोष्टी करूया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री विश्व वल्लभ आयुर्वेद आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्राचे कार्यक्रम
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
1: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866 91 676 72।

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
3: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
2: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
3: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
2: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.
3: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98 81 38 71 14 98 81 38 71 14.
4: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, ओसीएम, विमलचे ब्रँडेड सूटिंग,
3: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
4: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
3: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: बेकरी उत्पादने.
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006. यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
1: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
2: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्राचे कार्यक्रम. आता एक मराठी चित्रपट गीत ऐकूयात.

जैत रे जैत या चित्रपटातलं आशा भोसले आणि रवींद्र यांच्या स्वरातलं नादो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 10:30 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम.

0: सुमन कल्याणपुरी निघालेलं मधुकर जोशी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं दशरथ पुजारी यांचं.
1: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
2: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये.
1: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: श्री शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालय कोडोली सातारा, डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे खात्रीशीर उपचार, अनुभवी व तज्ञ डॉक्टर्स, हेको मशीनद्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तपासणी फी फक्त 50 रुपये. पत्ता: रहमतपूर रोड, कॅनॉल चौक, कोडोली सातारा. मोबाईल: 755-871-2205, 755-871-2205.
1: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू.
2: ऍट 64 अवेन्यू, 1BHK, 2BHK फ्लॅट, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72-94-94-64-64.
1: बुकिंग सुरू.
3: मंदार ट्रेडर्स, व्हेइकल डायग्नोस्टिक स्कॅनर, अँटी रस्ट स्प्रे, ब्रँडेड स्टडी हँड टूल्स, न्यूमॅटिक, इलेक्ट्रिक किंवा बॅटरी ऑपरेटेड इम्पॅक्ट ट्रेंचेस, ग्राइंडर्स, ड्रिल मशीन्स, एअर गन्स, न्यूमॅटिक फिटिंग्स, असे बरेच काही, अगदी कार फ्रीज सुद्धा.
4: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1, H39 जुनी MIDC सातारा, 98-22-801-804.
5: वेदनेने त्रस्त आहात तर प्रभावी उपचार आणि त्वरित आराम मिळवण्यासाठी आजच भेट द्या डॉक्टर मनोज कुमार कांबळे यांचे दीपज्योती फिजिओथेरपी क्लिनिक सातारा.
6: पॅरालिसिस, मणक्याचे विकार, चकती सरकणे, ऑपरेशन नंतरचा सांध्यातील ताठरपणा, फ्रोझन शोल्डर, अस्थिव्यंग, मान, पाठ, कंबर, गुडघेदुखी, संधिवात, अशा आजारांवर अत्याधुनिक यंत्रणेद्वारे दीपज्योतीस फिजिओथेरपी.
5: राजलक्ष्मी टॉकीज समोर, लाहोटी प्राईड, सातारा. सकाळी 11 ते सायंकाळी 8. फोन: 96-62-203-702, 96-62-203-702.
6: दीपज्योती फिजिओथेरपी क्लिनिक सातारा. जगा आयुष्य वेदनामुक्त.

0: यशवंत दिव्यांचं सुगम संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: बेतले जर कधीची वाशी डीसीसी उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
2: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
1: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा डीसीसी शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा डीसीसी बँक भरेल.
2: सातारा डीसीसीच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
3: डॉक्टर रेवलेज डायबेटिक फूट ट्रीटमेंट.
4: तळपायाची जळजळ, आग होणे, पाय बधिर होणे, मुंग्या येणे, टाचणी टोचल्यासारखे किंवा करंट लागल्यासारखे होणे, इतर संभाव्य गुंतागुंत अशा पाया संदर्भातील मधुमेही व्याधींवर व्यापक उपचार.
3: डॉक्टर रेवलेज डायबेटिक फूट क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90 21 28 45 70.
5: जेकेडीज डेली ग्रेस कलेक्शन. लेडीज ब्रेसलेट्स, लेडीज कडा, हँड मंगलसूत्र अँड मेनी मोर लाइटवेट रिस्ट ज्वेलरी फॉर डेली वेअर.
6: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स नेक्स्ट टू पंचमुखी गणपती सातारा. सेलिब्रेटिंग 100 इयर्स ऑफ गोल्डन सर्व्हिस.
5: जेके देवी ज्वेलर्स डेली ग्रेस कलेक्शन. Tradition of jewelry, tradition of designs.
7: एक नंबर आर्थिक नियोजनासाठी 73 87 88 12 79. 73 87 88 12 79.
8: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण.
7: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा.
5: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स आता 2 शाखांमधून.
7: 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा. जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग.
5: जस्ट बेसिक आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल.

0: आशा भोसले यांनी गायलेलं आरती प्रभू यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.
1: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
2: रेशीम गाठी, मराठा समाजातील वधूवरांचे विवाह जमवणारी सुधाकर देशमुख यांची संस्था रेशीम गाठी, शाहू चौक नगरपालिकेजवळ सातारा. मोबाईल 92 26 38 37 90. ऑनलाइन नोंदणी करता वेबसाईट www.reshimgathimaratha.com.
3: रांगोळे शेगडी फेस्टिवल, ज्योती कंपनीच्या मल्टीबर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
4: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट, सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
3: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर सातारा.
5: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
6: देत आहे 18 महिने मुदतीची
5: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
6: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
5: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
6: संपर्क 84 08 92 93 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
5: नियम आणि अटी लागू.
7: अत्याधुनिक पद्धतीनं आरोग्य सुविधा प्रदान करणारं NABH सर्टिफाईड हॉस्पिटल समर्थ हॉस्पिटल.
8: डोक्याच्या केसापासून पायापर्यंत अवयव कोणताही असो, आजार कोणताही असो,
7: ICU आणि आधुनिक क्रिटिकल केअर विभागासह निष्णात डॉक्टरांची जोड म्हणजे सातारकरांसाठी खात्रीशीर उपचाराचं ठिकाण समर्थ हॉस्पिटल.
9: इंटेन्सिव्हिस्ट फिजिशियन डॉक्टर विक्रांत महाजनी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली यशस्वी वाटचाल करणारं हॉस्पिटल समर्थ हॉस्पिटल. ECHS आणि MPKAY प्रमाणित माजी सैनिक आणि महाराष्ट्र पोलीस यांच्यासाठी कॅशलेस आरोग्य सेवा सुद्धा इथं उपलब्ध.
7: रुग्णांच्या सेवेत रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केलेलं समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, यादव गोपाळपेठ, सातारा.
8: फोन 90 28 32 21 62.

0: अपर्णा मयेकर यांच्या स्वरातले राम मोरे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत श्रीनिवास खळे यांचं होतं. सुगम संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सूटिंग
2: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
1: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
2: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी. संपर्क अमेय जोगळेकर 9920111917 9920111497.
1: बाबा, तुम्ही राजपुरेच्या दुकानात रोज काजू कटली बनवता ना?
2: हो.
1: मग माझ्या बड्डेला पण आणाल का काजू कटली? मला खूप आवडते.
2: नक्की आणेन.
1: ये, मग मी जाते खेळायला.
3: आहो, मी काय म्हणते, काजू कटली राजपुरोहित मधून आणण्यापेक्षा आपण घरीच केली तर. तुम्हीच तर बनवता दुकानात.
2: अगं, पण फक्त रेसिपी माहित असून उपयोग काय? कच्चा माल पण तितक्याच उत्तम दर्जाचा हवा ना. राजपुरोहित मध्ये काजू कतलीसाठी येणारे काजू खास कोकणातनं मागवले जातात. शिवाय अस्सल चांदीचा वरख लावला जातो. अनुभवाचे बोलेत, इतक्या उत्तम दर्जाचं मटेरियल आपण कुठनं आणणार? त्यापेक्षा आपण राजपुरोहितचीच काजू कतली आणूया.
4: पटलं बरं.
5: अशा गोड नात्यांसाठी मिठाई पण हवी तितकीच गोड. राजपुरोहितची काजू कतली, अस्सल कोकणी काजू आणि अस्सल चांदीचा वरख. राजपुरोहित, मिठाई ही गोडच असली पाहिजे. आमच्या शाखा राजपथ कन्या शाळेसमोर, पवई नाका IDBI बँकेसमोर, विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी आणि कदमबाग सदर बाजार सातारा इथे.
6: एक नंबर आर्थिक नियोजनासाठी 7387812179 7387812179.
7: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण.
6: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा.

राणी वर्मा यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अशोक बत्के यांचं. आणि याबरोबरच आजचा सुगम संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आज या कार्यक्रमात सुमन कल्याणपूर, वसंतराव देशपांडे, आशा भोसले, अपर्णा मयेकर आणि राणी वर्मा यांनी गायलेली गीतं आपण ऐकलीत. संगीतकार होते यशवंत देवपंडित, हृदयनाथ मंगेशकर, श्रीनिवास खळे, अशोक पत्के आणि दशरथ पुजारी. सुगम संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

0: लोकगीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं कृष्णा शिंदे आणि सहकार्यांना. हे गीत होतं चंद्रकांत कडू यांचं आणि संगीत दिलं होतं कृष्णा शिंदे आणि सोमनाथ परब यांनी.
1: काय ग, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
2: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
1: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
2: रय शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
1: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
2: हो ना, शिवाय पुढे MBA MPhil आणि PhD ची सोयही.
1: मी पण ऐकलंय IIMच्या धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
2: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट? जवळ तर आहे वरिये मध्ये.
3: आमच्या मावशीला पित्ताचे खडे झालेत, ERCP साठी पुण्याला न्यायला सांगितले डॉक्टरांनी, खर्चही खूप आहे.
4: अहो ताई, तुम्ही पुण्या मुंबईचा विचार करताय कशाला? स्वादुपिंडाचे सर्व आजार, पित्ताशयातील खडे, यासाठी ERCP असू द्या, नाहीतर इतर उपचार, या सगळ्या सुविधा आपल्या साताऱ्यात मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये उपलब्ध असताना दुसरीकडे जायचं कशाला? विश्वासानं तिथं जा आणि उपचार घ्या.
5: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा, कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality.com.
6: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
7: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
6: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
7: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
6: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
7: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
6: डिप्लोमा नंतर थेट 13वी मध्ये प्रवेश.
7: डिजिटल क्लासरूम,
6: साइट विजिट,
7: ST पास,
6: हॉस्टेलची सोय.
7: संपर्क मयूर चेंबर्स, 2रा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
6: मोबाईल 99 60 13 59 15,
7: 0 21 62 22 45.
8: अत्याधुनिक पद्धतीनं आरोग्य सुविधा प्रदान करणारं NABH सर्टिफाईड हॉस्पिटल समर्थ हॉस्पिटल.
9: डोक्याच्या केसापासून पायापर्यंत अवयव कोणताही असो, आजार कोणताही असो,
8: ICU आणि आधुनिक क्रिटिकल केअर विभागासह निष्णात डॉक्टरांची जोड म्हणजे सातारकरांसाठी खात्रीशीर उपचाराचं ठिकाण समर्थ हॉस्पिटल.
10: इंटेन्सिव्हिस्ट फिजिशियन डॉक्टर विक्रांत महाजनी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली यशस्वी

0: करणारं हॉस्पिटल समर्थ हॉस्पिटल, ECHS आणि MPKAY प्रमाणित माजी सैनिक आणि महाराष्ट्र पोलीस यांच्यासाठी कॅशलेस आरोग्य सेवा सुद्धा इथं उपलब्ध.
1: रुग्णांच्या सेवेत
2: रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केलेलं
1: समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, यादव गोपाळ पेठ, सातारा.
3: फोन 90 28 32 21 62.

मराठी टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111517 9920114917.

0: शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांना आपण ऐकलत.
1: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी
2: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज. 3 वर्ष डिग्री.
1: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष.
2: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष.
1: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती.
2: महा DBT NSP अल्पसंख्याक स्कॉलरशिप.
1: स्वधार योजना. देश विदेशात नोकरीची संधी.
2: स्मार्ट क्लासरूम.
1: ST पास. हॉस्टेलची सोय. IT ट्रेनिंग प्लेसमेंट.
2: पात्रता 10वी ते 12वी पर्यंत सर्वांसाठी.
1: आजच प्रवेश निश्चित करा.
2: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
1: मंजू

0: इंस्टीट्यूट ऑफ हॉटेल मैनेजमेंट, वायसी कॉलेज समोर, सातारा।
1: मोबाइल 99 60 13 59 15
0: 0 21 62 22 25 45
2: अकाली केस पांढरे होणे ते कापणे हा मार्ग नव्हे. गळणाऱ्या केसांसाठी वीग वापरणे हा पर्याय नव्हे. केसातील कोंडा केमिकल न काढणे हा उपाय नव्हे. अशा विविध समस्यांवर अनुभव सिद्ध, खात्रीशीर, नैसर्गिक उपचार, तेही साइड इफेक्ट शिवाय. संपर्क पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर, पॅलेस स्ट्रीट, सिटी पोस्ट शेजारी, सातारा. संपर्क 236 36 9.

0: श्री शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालय कोडोली सातारा, डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे खात्रीशीर उपचार, अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर्स, फेको मशीनद्वारे मोती बिंदू शस्त्रक्रिया, तपासणी फी फक्त 50 रुपये. पत्ता: रहमतपूर रोड, कॅनॉल चौक, कोडोली सातारा. मोबाईल: 755-871-2205, 755-871-2205.
1: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू.
2: ऍट 64 अवेन्यू, 1BHK, 2BHK फ्लॅट, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72-94-94-64-64.
1: बुकिंग सुरू.
3: मंदार ट्रेडर्स, व्हेइकल डायग्नोस्टिक स्कॅनर, अँटी रस्ट स्प्रे, ब्रँडेड स्टडी हँड टूल्स, न्यूमॅटिक, इलेक्ट्रिक किंवा बॅटरी ऑपरेटेड इम्पॅक्ट ट्रेंचेस, ग्राइंडर्स, ड्रिल मशीन्स, एअर गन्स, न्यूमॅटिक फिटिंग्स, असे बरेच काही, अगदी कार फ्रीज सुद्धा.
4: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1, H39 जुनी MIDC सातारा, 98-22-801-804.

0: कृष्णा शिंदे शकुंतला आणि रामदास पाटील यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. लोकगीतांचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: वेदनेने त्रस्त आहात तर प्रभावी उपचार आणि त्वरित आराम मिळवण्यासाठी आजच भेट द्या डॉक्टर मनोज कुमार कांबळे यांचे दीपज्योती फिजिओथेरपी क्लिनिक सातारा.
2: पॅरालिसिस, मणक्याचे विकार, चकती सरकणे, ऑपरेशन नंतरचा सांध्यातील ताठरपणा, फ्रोझन शोल्डर, अस्थिव्यंग, मान, पाठ, कंबर, गुडघेदुखी, संधिवात अशा आजारांवर अत्याधुनिक यंत्रणेद्वारे दीपज्योतीस फिजिओथेरपी.
1: राजलक्ष्मी टॉकीज समोर लाहोटी प्राईड सातारा. सकाळी 11 ते सायंकाळी 8. फोन 96562307002 96562307002.
2: दीपज्योती फिजिओथेरपी क्लिनिक सातारा. जगा आयुष्य वेदनामुक्त.

0: अंब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
1: बेतले जर कधी जीवाशी, डीसीसी उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
2: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
1: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा डीसीसी शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा डीसीसी बँक भरेल.
2: सातारा डीसीसीच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
3: डॉक्टर रेवलेज डायबेटिक फूट ट्रीटमेंट.
4: तळपायाची जळजळ, आग होणे, पाय बधिर होणे, मुंग्या येणे, टाचणी टोचल्यासारखे किंवा करंट लागल्यासारखे होणे, इतर संभाव्य गुंतागुंत अशा पाया संदर्भातील मधुमेही व्याधींवर व्यापक उपचार.
3: डॉक्टर रेवलेज डायबेटिक फूट क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90 21 28 45 70.
5: JKD's Daily Grace Collection. Ladies bracelets, ladies kada, hand mangalsutra and many more lightweight wrist jewelry for daily wear.
6: JK Devi and Sons Jewelers, next to Panchamukhi Ganpati, Satara, celebrating 100 years of golden service.
5: JK Devi Jewelers Daily Grace Collection. Tradition of jewelry, tradition of designs. Just Basic International Innerwears. आता 2 शाखांमधून.
2: 1. नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2. कमानी हाऊस राजपथ सातारा. जेम्स लेडीज स्वतंत्र विभाग.
5: जस्ट बेसिक, आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल.
7: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
8: रेशीम गाठी, मराठा समाजातील वधूवरांचे विवाह जमवणारी सुधाकर देशमुख यांची संस्था रेशीम गाठी, शाहू चौक नगरपालिकेजवळ सातारा. मोबाईल 92 26 38 37 90. ऑनलाइन नोंदणी करता वेबसाईट www.reshimgathimaratha.com.
9: रांगोळे शेगडी फेस्टिवल, ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
10: रांगोळे शेगडी फेस्टिवल, एक्सचेंज वर 50% सूट, सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
9: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर सातारा.
11: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
12: देत आहे 18 महिने मुदतीची
11: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
12: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
11: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
12: संपर्क 84082993. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
11: नियम आणि अटी लागू.

शाहीर निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांना आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं कृष्णा शिंदे यांचं. आणि याबरोबरच लोकगीतांचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, गाणी मनाला आनंद देतात, दुःख वेदना दूर करण्याचं सामर्थ्य सुद्धा या गाण्यांमध्येच असतं. काही गाणी मनाला उभारी देतात तर काही गाणी वेदना दूर करत आपल्याला काहीतरी वेगळं शिकवत असतात. काही गीतांमधून जीवनाचं सार सांगितलं जातं तर काही गीतांमधून जीवन कसं जगावं हे सुद्धा सांगितलं जातं. श्रोते हो, असंच एक गीत आहे अनाडी या चित्रपटातलं, ज्यामध्ये जीवनात कसं मार्गक्रमण करावं हे अतिशय मोजक्या शब्दात संगीतबद्ध केलंय. ऐकूया हे गीत.

श्रोते हो, आपण प्रयत्न करत असतो, पण काही जण म्हणतात प्रयत्नांना किमान 1% नशिबाची जोड असावी म्हणजे यश मिळतं. आता प्रयत्न का नशीब यात आपण पडायला नको, पण नशीब सुद्धा कधी चांगलं तर कधी रुसल्यासारखं वाटत असतं बरं का. प्रत्येकाला आपल्या नशिबानं सदैव साथ द्यावी असे वाटते. अहो, जर नशिबानं कायमच साथ दिली तर प्रयत्नांना कोण विचारणार आणि जीवन जगण्याची मजा सुद्धा कमी होईल, नाही का. सुख दुःख, यश अपयश, खरं खोटं माणसाला जगायला शिकवतं.

श्रोतेहो, माणूस कधी कधी ठोकर खातो, निराश होतो, खचून जातो, तेव्हा ही गाणीच आपल्याला त्यातून बाहेर काढतात. आता उदाहरण घ्या अमर प्रेममधलं चिंगारी कोई भडके. हे गाणंही असंच. किशोर कुमार यांचा दर्दभरा स्वर, गाण्याचं संगीत, गीतातील एक एक शब्द अनेक भावना व्यक्त करतात. हे गीतच ऐकूया.

श्रोते हो, जीवनाचे अनेक रंग असतात असं म्हटलं जातं. प्रत्येक अनुभव जीवन समृद्ध करतो आणि त्याला नवा रंग देत असतो. सुख दुःख, यश अपयश, जय विजय यासारखी द्वंद्व जीवनात अनेक रंग भरत असतात. प्रत्येकजण त्यातून कसा पुढे जातो आणि काय बोध घेतो हे महत्वाचं आहे. ही दुनिया रंग बदलती आहे असं म्हणतात. आपल्याला कोणता रंग आवडतो किंवा येतो हे

श्रोते हो, आतापर्यंत आपण गाणी आणि त्याचा आपल्या जीवनाशी जगण्याशी असलेला संबंध आणि त्यासंबंधीची चर्चा केली. आणखीन एक मुद्दा या अनुषंगाने येतो. काही जण म्हणतात जिंदगी इत्तिफाक आहे, म्हणजे संयोग आहे. आता हा खरंच संयोग आहे का नाही हे ज्याचे त्याने ठरवायचं आहे, पण त्यासंबंधी त्या अर्थाचं आपण एक गीत ऐकणार आहोत.

म्हटलं होतं, आपल्याला सुद्धा नक्कीच आज ह्या ऐकलेल्या गाण्यांचा आनंद मिळाला असेल. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी अशाच एका नवीन गाण्यांसह. तोपर्यंत नमस्कार. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 11:59 आणि 25 सेकंद होत आहेत. आता यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी सुवर्णा पाटील सर्व सख्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सख्यांनो कशा आहात? आनंदात, मजेत आणि खूप गडबडीत ना? कारण आता तर आपल्या सर्वांचा लाडका मे महिना सुरू झालाय. जरी तो कडक उन्हाचा असला तरी अनेक मैत्रिणींना हा फार आवडतो, कारण या दिवसात सहकुटुंब सहपरिवार बाहेर फिरायला जाणं सोपं होतं, सहज जमतं. तर कुणाला वायवळापासून सर्वच पाककलेचे विविध प्रकार करता येतात. सख्यांनो प्रत्येकीची आवड वेगळी, तसा अनुभव आणि तसतशा आठवणी सुद्धा. यामुळेच तर अगदी वर्षभर आपण सारेच या मे महिन्याची आतुरतेनं वाट पाहत असतो. तेव्हा सख्यांनो या साऱ्या गोष्टी करताना स्वतः सोबत कुटुंबियाची सुद्धा योग्य ती काळजी घ्या. भरपूर हसा हसवा आणि आपला लाडका वनिता मंडळ कार्यक्रम देखील ऐकत राहा. मैत्रिणींनो कुटुंबामध्ये घरामध्ये सर्वांनी एकमेकांना समजून घेतलं तर तिथलं वातावरण छान हसरं खेळकर राहण्यास मदत होते. यासाठीच मग काही ठिकाणी तर अजूनही सारे लहान थोर मिळून हमखास काही ना काही बैठे खेळ तर खेळतातच. आणि खेळ खेळताना येणारी ती मजा, तिचा आनंद, तो अनुभव अगदी अविस्मरणीय. सख्यांनो यामुळे स्वतःचं आरोग्य सुधारता सुधारता त्या कुटुंबाचं त्या समाजाचं आरोग्य देखील सुधारतं. आपल्याकडे इतके खेळ आहेत, काही पारंपरिक तर काही नव्यानं आलेले सुद्धा. आता तर खेळ खेळणाऱ्या खेळाडूंना अनेक स्कॉलरशिप सुद्धा मिळतात, त्याचा त्यांना त्यांच्या करिअरमध्ये फायदाच होतो. चला तर आज क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये ऐकूया ॲथलेट अनुपमा भोयर यांची कविता कोहळे यांनी घेतलेली मुलाखत.

मैत्रिणींनो नमस्कार. क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेत आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आम्ही आमंत्रित केलंय खो खो आणि अॅथलेटिक्समध्ये लाँग डिस्टन्स धावपटू म्हणून यशस्वी खेळाडू म्हणून नाव कमावलेल्या आणि अनेक मेडल्स आणि पुरस्काराच्या मान

0: तरी ठरलेल्या अनुपमा भोयर कडू यांना. अनुपमाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: अनुपमाताई, एक काळ असा होता की वर्तमानपत्रामध्ये भोयर भगिनींचं नाव वाचलं की त्या जिंकूनच येणार असा आत्मविश्वास आमच्यापैकी सगळ्यांनाच वाटायचा. तो विश्वास तुम्ही सार्थही ठरवला, तर याबद्दल काय सांगाल?
1: हो, मी याबद्दल नक्की काही तुम्हाला सांगायची इच्छुक आहे. त्यावेळेला भोयर सिस्टर म्हटलं की अपर्णा, अनुपमा आणि रश्मी भोयर या नावाजलेल्या होत्या. आणि जनरली आम्ही जिथे पण क्रॉस कंट्री पार्टिसिपेट करायला जायचो त्यावेळेला एक बर्डन राहायचं, प्रेशर राहायचं की भोयर सिस्टरचं. पण ते प्रेशर सहज अगदी कमी व्हायचं ते आमच्या कोचमुळे, कारण की आम्हाला त्यावेळेला फक्त एवढंच समजत होतं की तुम्हाला मेहनत करायची आहे आणि आमचे कोच भाऊ कणे जे सांगतील त्या पद्धतीने. त्याच्यामुळे हे बर्डन आम्हाला कधी आलंच नाही आणि आम्हाला जे अचीव करायचं आहे ते भाऊ प्लॅनिंग करायचा आणि त्या पद्धतीने आम्ही मेहनत करायचं. आणि ऑफकोर्स या सगळ्यांमध्ये महत्वाचा वाटा राहिला तो माझ्या वडिलांचा, कारण की त्या काळात मुलींनी धावायला जाणं किंवा ग्राउंडवर जाणं ही खूप मोठी गोष्ट होती. आता ही फार साधारण गोष्ट झाली आहे. त्यावेळेला स्पोर्ट्सला एवढी व्हॅल्यू नव्हती, पण त्यावेळेला खूप डेअरिंग घेऊन माझ्या बाबांनी जे डिसिजन घेतलं की आपल्या तिघीही मुलींना त्यांनी ग्राउंडवर प्रॅक्टिस करायला, धावायला आणि मेन म्हणजे रस्त्यावर प्रॅक्टिस करायला पाठवलं. त्याच्यामुळे त्यांचा दोघांचाही हा विश्वास सार्थक करायसाठी आम्हाला खूप मेहनत करावी लागली. आणि तशी मेहनत जसं आमचा कोच सांगेल तसं आम्ही करत गेलो आणि भोयर भगिनींचं नाव शेवटपर्यंत चांगलं राहावं याचा सराव केला. आणि त्यामुळेच भाऊची मेहनत, आमची मेहनत, आमच्या वडिलांची मेहनत या सगळ्यांचं एक फलस्वरूप असं आलं की आम्ही तिघीही बहिणींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यावेळेला नाव गाजवलं आणि तिघींनाही आंतरराष्ट्रीय स्तरावर मेडल्स आहेत. आणि त्यावेळेला आम्ही तिघी बहिणी या पहिल्या सिस्टर्स होतो की ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पार्टिसिपेट करून मेडल्स देखील घेतलेत.
0: अरे वा, खूप छान. म्हणतात ना की गुरुविना कुठलंही ज्ञान हे अपूर्णच असतं. अनुपमाताई, ते अगदी तुम्ही सार्थ ठरवलं.
1: हो बिलकुल, गुरु नसेल तर खरंच आपण काही नाही करू शकत गुरुविना, कारण की त्याच्या मार्गदर्शनाखालीच आपण करू शकतो. आपल्या हातात मेहनत करणं आणि पूर्ण विश्वासाने करणं एवढंच असतं. आणि आम्ही खरंच खूप नशीबवान होतं की त्यावेळेला खूप नावाजलेला कोच भाऊ काणे आम्हाला भेटला, त्यामुळे आम्ही हे सगळं करू शकलो.
0: तर अनुपमाताई, सगळ्यात आधी आपण जी आंतरराष्ट्रीय मॅच खेळला त्या मॅच बद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
1: हो बिलकुल, कारण की आंतरराष्ट्रीय मॅच मध्ये किंवा कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करणं हे खूप मोठं स्वप्न होतं, किंवा त्यावेळेला सगळ्यांचंच ते मोठं स्वप्न होतं. आणि मेहनत म्हणा आणि नशिबाचा खूप मोठा भाग होता तिच्यात की आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर कॉम्पिटिशन करू शकलो. माझी पहिली कॉम्पिटिशन झाली होती आंतरराष्ट्रीय स्तरावर, सिलेक्ट झाले नॅशनल नंतर ते वर्ल्ड क्रॉस कंट्रीसाठी. इंडियाच्या टीमकडनं चार मुली गेल्या होत्या. ऑफकोर्स मुलींची आणि मुलांची वेगवेगळी टीम राहायची, त्याच्यामध्ये अंडर 20 आणि ओव्हर 20 असे वेगवेगळे ग्रुप्स पण राहायचे. आणि मी अंडर 20 पार्टिसिपेट केलं होतं. वर्ल्ड क्रॉस कंट्री फ्रान्समध्ये झाली होती आणि तिथे आम्ही इंडियाच्या चमूकडनं पार्टिसिपेट केलं होतं क्रॉस कंट्रीमध्ये.
0: खूप छान. आणि मग जकार्तामध्ये जी एशियन क्रॉस काउंटी खेळली गेली होती त्यात भारतीय संघाला सिल्व्हर मेडल मिळालं होतं, हा क्षण खूप आनंदाचा होता, तर याविषयी सांगा ना.
1: हो, तो क्षण माझ्या जीवनातला सगळ्यात मौल्यवान क्षण होता, कारण की तुम्ही इंडियातर्फे पार्टिसिपेट करणं आणि तुमच्या टीमनी पार्टिसिपेट करता करता कोणतीही सुविधा नसताना, इव्हन तुम्हाला धावण्यासाठी शूज देखील नव्हते, अशा परिस्थितीत इंडिया च्या टीमनी सिल्वर मेडल त्यावेळेला घेतलं होतं. आणि माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती की मी त्या टीमचा एक भाग होते.
0: आणि त्या तो क्षण तुम्ही कसा अनुभवला ते ऐकायला आवडेल आम्हाला.
1: खूपच, म्हणजे इतका आनंद होता त्यावेळेला. म्हणतात ना, आजकाल पैर जमी पे नाही मेरे, असलीच काहीतरी कंडिशन होती. आणि पार्टिसिपेट करणं आणि दुसऱ्या देशात जाणं, फ्लाईट मध्ये बसणं, हे इतके असे

0: अगदी नवीन होत्या. आणि नवीन म्हणजे आजकाल तर कोणी पण बसतं फ्लाईटमध्ये, पण त्यावेळेला फ्लाईटमधून प्रवास करणं, इंडियाचा ट्रॅकसूट, आपल्या ट्रॅकसूटच्या मागे इंडिया लिहिलंय याचा अभिमान इतका होता, म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स नाही म्हणायचा पण खूप आनंद वाटायचा की तो इंडियाचा ट्रॅकसूट घालून आपण जातोय प्रॅक्टिसला, रस्त्याने लोक आपल्याकडे पाहतात आहे, सगळ्या आपल्या एरियाला आपण जिथे काम करतो आहे असे सगळ्या ठिकाणी माहिती आहे की हिने इंडिया खेळलेली मुलगी आहे. त्याच्यामुळे तो एक वेगळाच अभिमान होता, वेगळाच अनुभव होता तो. आणि ज्यावेळेला आमची टीमनी तिथे गोल्ड मेडल घेतलं त्यावेळेला तो इतका मोठा क्षण होता आणि आमच्या पूर्ण टीमचा तिथे फोटो काढला गेला, आमचं कौतुक केलं गेलं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट त्यावेळेला एशियन क्रॉस कंट्रीला नाही पण वर्ल्ड क्रॉस कंट्रीला मी आवर्जून सांगायची तुम्हाला इच्छा ठेवते की वर्ल्ड क्रॉस कंट्री फ्रान्सला झाली होती. ऑफकोर्स वर्ल्डमध्ये मेडल वगैरे घेणं इतकं सोपं नाही आहे म्हणा.
1: खरंच म्हणजे तुम्ही सांगताय तेव्हा तो क्षण तुम्ही अनुभवताना किती भारावून गेले असाल हे आता आपण कल्पना करू शकतो. नक्कीच अनुपमाताई, मग या प्रवासाच्या दरम्यान वेगवेगळ्या मैत्रिणी भेटल्या असतील, नवी वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या मुली भेटल्या असतील, तर तो अनुभव कसा होता?
0: हो हो, खूप अगदी इंडियातले सगळे स्टेट मधून तिथे पार्टिसिपेट करायला यायचे लोक, केरला, कोलकाता, महाराष्ट्र, वेगवेगळ्या ह्याच्यात यायचे. आणि बरेच वेळा ना आपल्याला त्यांची भाषा केरलाची तर बिलकुल नाही समजत, साऊथ वाल्यांची भाषा. आणि आपल्या टीम मध्ये समजा दोन मुली केरलाच्या आहेत आणि आपण आहोत, त्यांना हिंदी समजत नाही, इंग्लिश समजत नाही,
1: कम्युनिकेशन
0: कसं करायचं, तरी पण प्रॅक्टिस मध्ये काही प्रॉब्लेम नाही यायचा कारण की कोच आपापल्या पद्धतीने सगळ्यांना शेड्यूल देत राहायचे. पण त्यावेळेला मजा राहायची मैत्रीमध्ये कारण की त्यावेळेला ना फोन्स पण नव्हते किंवा सेल नव्हते किंवा कम्युनिकेशन कसं करायचं. भेटीगाठी व्हायच्या त्या कॉम्पिटिशनला जेव्हा आम्ही कुठे एकत्र भेटायचो ते त्यांच्या स्टेटकडनं यायचे, आम्ही आमच्या स्टेटकडनं यायचे, तीच भेट गाठवायची. किंवा पत्रही फारच एखादी आपली खास फ्रेंड असली तिलाच लिहिल्या जायचं, तरी पण जेव्हाही भेटायचं तेव्हा आनंदातच भेटायचं.
1: आणि अशा प्रवासादरम्यान मैत्रिणी ही पक्क्या मैत्रिणी ही बनत असतील ना?
0: हो हो बिलकुल, कॉन्टॅक्ट राहायचा. पण जसं आता कसं तुम्ही कुठेही जा देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात तर फोन असल्यामुळे दुरावा नाहीच बिलकुल. पण तिथे त्यावेळेला भेटीगाठी आमच्या ज्या व्हायच्या ते जनरली कॉम्पिटिशन मध्ये किंवा एखाद्या फंक्शन्सला आम्हाला सत्कार करायला बोलवलं आहे वगैरे अशा ठिकाणी राहायचं आणि तेच एक स्त्रोत होतं एकमेकींना भेटायचं किंवा बोलायचं, म्हणजे जे नागपूरच्या बाहेरचे होते त्यांच्यासाठी.
1: खूप छान सांगितलं. तर अनुपमाताई, तुम्ही ज्या वेळी खेळत होता तो काळ आणि आताचा काळ यात तुम्हाला कसं अंतर जाणवतं? मग
0: खूप खूप जमीन आसमानाचा फरक आहे. आम्ही असंच एकदा गोष्टी करत होतो ना त्यावेळेला मी आणि माझी बहीण अपर्णा, ती पण इंटरनॅशनल प्लेअर आहे, तर एकदा आम्ही असंच दुःखच व्यक्त केलं म्हणायचं की यार किती छान या लोकांना आता जे प्लेयर्स आहेत त्यांना सुविधा भेटत आहे, त्यांना जिम मध्ये जाता येत आहे, छान छान डेव्हलप झालेल्या आहे जिम आणि त्यांना शूज भेटतात आहे, त्यांना ड्रेस भेटतो आहे छानसा पॅन्ट्स आणि जे कम्फर्टेबल राहतात आणि जर्सीज. त्यावेळेला म्हणजे मला आठवत आहे की मला एकदा स्पाइक्स हवे होते आणि ऑफकोर्स आम्ही ॲज युजल सगळ्या घरांमध्ये राहतात त्यावेळेला चार बहिणी पाच बहिणी अशाच टाईपचे राहायचे आणि एक कमावता माणूस, तर सोपं नव्हतं ते. तर मला अजूनही आठवतंय की माझ्या दिवाळीचा ड्रेस मी सोडून त्या पैशामध्ये मी स्पाइक घेतले होते. तर मी तर जी नवीन पिढी आहे मी त्यांना खरंच लकी म्हणेन. आम्हाला नव्हत्या सुविधा तरी पण मेहनत आणि चिकाटी जिद्द त्याच्या भरोशावर आम्ही टिकलो.
1: मग अनुपमा, ते त्यावेळी तुम्हाला मग प्रत्येक गोष्टीसाठी आर्थिक पाठबळ हे फार गरजेचं आहे, मग हे कुठून मिळवलं?
0: हो बिलकुल, पैसा खूपच जरुरी आहे, तो स्टार्टअपच असतो. तुम्हाला एखादी गोष्ट किंवा एखादं अचीव्ह करायचं तर पैसा लागतोच. पण त्यावेळेला बाबा आपल्या याच्यातनं, कारण की बाबा भयंकर इंटरेस्टेड होते म्हणूनच आम्ही या क्षेत्रात आलो आणि करू शकलो. तर घरी ते डाएटचं वगैरे, डाएट म्हणजे असं आजकालचं प्लॅन डाएट होत आहे तसं नव्हतं भेटायचं आम्हाला, पण जस्ट एक मगभर दूध, ओले, शेंगदाणे आणि काही काजू आणि केळं हे याच्या भरोशावरच काढलं म्हणलं तरी चालेल.
1: म्हणजे जो फिटनेस राखायचा तो आहार तुम्ही घरातूनच मिळवला?
0: घरात ना मिळायचा. आणि त्यावेळेला मला भाऊचं पण एक आठवत आहे, भाऊ स्वतः स्टेट बँक मध्ये जॉब करायचा आणि भाऊनी जे त्याला माहित होते की जे स्टार प्लेयर्स आहे तो स्वतः पण आपल्या पेमेंट मधून खूप खर्च करायचा. आमचे कोच

0: जे होते भाऊकाने ते स्वतःच्या सॅलरीमधून जेव्हा आमचं वर्क शेड्यूल कम्प्लीट व्हायचं त्यावेळेला ग्राउंडवर ते आदल्या रात्री शेंगदाणे भिजत टाकायचे आणि मग ते ग्राउंडला घेऊन यायचे आणि ज्यांचंही वर्क शेड्यूल हेवी झालाय त्यांना ते रेग्युलर शेंगदाणे खायला देत होते. आणि नॉनव्हेजचं म्हणाल तर सगळे नॉनव्हेज खात नाही, पण त्याही वेळेला माझे कोच भाऊकाणेंनी स्वतःच्या रिस्पॉन्सिबिलिटीवर कोणा ज्यांच्या घरी नॉनव्हेज चालतं त्यांच्या घरी ते पैसे द्यायचे, त्यांच्या घरी नॉनव्हेज आणून होतो आणि जे पण स्टार प्लेअर आहे त्यांना तिथे तो जेवायला द्यायचा. हे एक मोठा डाएटचा आहे. आणि त्यासोबत भाऊकाणेंनी अजून एक हे केली होती व्यवस्था की आमचा प्रॅक्टिस झाली की ऑफकोर्स अॅथलेटिक्स मधली सगळ्यात ग्रेट प्लेअर चारूताई चारुलता नायगावकर आम्ही तिच्या घरी जायचो आणि तिच्या घरी कॅन आणलेली राहायची मोठी आणि सोयाबीन मिल्क. त्यावेळेला प्रॅक्टिस झाल्यानंतर ज्या ज्या अलॉटेड प्लेअर होते चांगलेवाले तर त्यांना दोन बॉटल ते मिल्क प्यायला द्यायचे. हाच आमचा हार राहिला.
1: अरे वा. आता नॅशनल लेव्हलवर खेळताना अनेक शहरांचा प्रवास आपण केला असेल तर एखाद्या नॅशनलच्या मॅचचा अनुभव सांगाल.
0: हो, नॅशनल लेव्हलवर मी लॉंग डिस्टन्स रनर होती आणि जनरली लॉंग डिस्टन्स मध्ये मी 800 आणि 1500 मीटर मध्ये पार्टिसिपेट करायची आणि मला नॅशनल लेव्हलवर मेडल पण आहे. पण माझं मेन होतं क्रॉस कंट्री 5 किलोमीटर 8 किलोमीटर. तर मी नॅशनल लेव्हलचा एक मोठा अनुभव म्हणजे जो मला लक्षात राहील शेवटपर्यंत तो असा की ज्यावेळेला आम्ही नॅशनल खेळासाठी पतियाळाला गेलो होतो क्रॉस कंट्रीसाठी आणि त्या नॅशनलमधून 4 जणींची निवड होणार होती. ज्या पहिल्या 4 येणार होत्या त्या इंडियाच्या टीमसाठी सिलेक्टेड होणार होत्या. त्यावेळेला जी जीव तोडून मेहनत आम्ही केली होती की सिलेक्ट व्हायचं आहे काहीही केलं तरी, तर तो अनुभव खूप मोठा आहे म्हणजे जीवनात कधीही न विसरणार. आणि इतकं भयंकर टेन्शन त्यावेळेला होतं की पहिल्या एवढ्या जणींमधून फक्त 4 जणी जाणार त्याच्यामुळे. आणि त्यावेळेला हिमतीने आणि मेहनतीने एक टार्गेटच होतं म्हणा ते जीवनातलं आणि मी त्यावेळेला सेकंड प्लेस घेतली होती आणि आपल्या इंडियाच्या टीमसाठी सिलेक्ट झाली होती. आणि 4 जणींची टीम सिलेक्ट झाल्यावर थोडं दुर्दैव म्हणा किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम म्हणा त्या लोकांनी ती टीम कॅन्सल केली आणि डबल ट्रायल घेतल्या. आणि दुसऱ्यांदाही त्यांनी ट्रायल घेतल्या त्यावेळेला मी सेकंड आली. अपर्णाताईचा प्रश्नच नव्हता, ती सिलेक्ट होतच होती आणि ती होणार आहे हे कन्फर्म होत. थोडा जो डाऊट होता तो माझाच होता आणि तिथेही माझं दुर्दैव पुन्हा आढळलं. जे काही प्रॉब्लेम झाले असेल ते मला नाही माहिती काय झालं, त्यांनी तिसऱ्यांदा ट्रायल ठेवल्या आणि मग तिसऱ्यांदा कोणीतरी नॅशनल कॉम्पिटिशन होती जी ऑफकोर्स मी ज्यासाठी गेले होते तर त्यांनी तेव्हा म्हटलं आता इथून ज्या 4 मुली येतील आपल्या त्या इंडियासाठी पार्टिसिपेट करतील. आणि त्यावेळेला पूर्ण जीवाचा आकांत करून सगळं विसरून ते क्रॉस कंट्री मी धावले होते आणि त्यावेळेला मी सेकंड आले आणि इंडियासाठी सिलेक्ट झाली होती.
1: अरे वा, खरंच तो क्षण तुमच्यासाठी किती आनंदाचा ठरला असेल. तर अनुपमा, तुम्ही सारखा उल्लेख केला की माझी बहीण, तर या मोठ्या बहिणीचंही मग तुम्हाला भरपूर मार्गदर्शन मिळालं.
0: हो हो, तिच्यामुळेच आम्ही आलो तिच्यात. ऍक्च्युली आधी आम्ही खो खो खेळायचं. खो खो खेळायचं काही म्हणजे खेळाची आवड होती म्हणून गेलं, असं काही स्पेशल प्लॅनिंग वगैरे असं नव्हतं. अपर्णा गेली तर अपर्णाच्या मागे अनुपमा गेली, अनुपमा गेली तर रश्मी गेली. जसं घरातली मोठी जाते तर बाकीच्या बहिणी जातात,
1: म्हणजे एकमेकींसाठी बहिणीच आदर्श ठरला.
0: हो, तर ती गेली मग ती जसं गेली तसं आम्ही गेलो. तर खो खो मध्ये तर काही खूप मोठं माझं अचीवमेंट नाही राहिलं, पण त्यावेळेला ना माझी एक मैत्रीण होती ती नॅशनलला सिलेक्ट झाली होती आणि नॅशनल टीम मध्ये आणि पूर्ण मी त्यावेळेला लोकांच्या शाळेमध्ये होती आणि ती एकच सिलेक्ट झाली होती आणि ती ना नॅशनलचा ट्रॅकसूट घालून ग्राउंडवर यायची. हा मनात एक मोठं स्वप्न होतं की यार मला पण एक ना नॅशनलचा ट्रॅकसूट हवा आहे. पण नो होप, खो खो मध्ये काहीच चान्सेस नव्हते कारण की काही एवढी ग्रेट प्लेअर नव्हती मी. पण खूप मला करायचं होतं, नॅशनल ट्रॅकसूट हवा आहे. तर त्यावेळेला ट्रॅकसूटचं महत्वही खूप होतं. आता ट्रॅकसूट ऑफकोर्स बाजारात मिळतात, तेव्हा नव्हते भेटत. तेव्हा तुम्ही कॉम्पिटिशन झाले किंवा तुमच्या टीमकडनं गेला तरच तुम्हाला ट्रॅकसूट भेटायचे. तर इतकं ते मोठं स्वप्न होतं की आणि ते करायचं होतं. तर त्यावेळेला माझे कोच भाऊकाणे तिथे खो खोची प्रॅक्टिस घ्यायला यायचे ना, तर रविवारी त्यावेळेला लोकल टुर्नामेंट्स व्हायच्या क्रॉस कंट्रीच्या. तर ते म्हणायचे

0: फॉर फिटनेस, तुम्ही तिथे धावायला जा. आम्ही सगळे चाललो जायचो आणि योगायोग असा म्हणा की दोन्ही तिन्ही क्रॉस कंट्रीला जेव्हा भाऊकाण्यांनी पाठवलं त्यावेळेला आम्ही मेडल्स घेतले, अपर्णानी पण ऑफकोर्स आणि मी पण. पहिल्यांदा त्याला वाटलं हा छान धावलं हा, मग दुसऱ्याही संडेला पाठवलं अरे वा छान. मग जेव्हा तिसऱ्याही नंतरच्या कॉम्पिटिशनला संडेला त्यांनी पाठवला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की या ऍथलेटिक्स मध्ये रनिंग मध्ये छान आहे त्या दोघी बहिणी. मग त्यांनी आम्हाला ऍथलेटिक्स कडे वळवलं.
1: अच्छा, म्हणजे तुमचा खो खो कडून ऍथलेटिक्सचा प्रवास हा असा घडला.
0: हो हो,
1: म्हणजे कोचने तुम्हाला पारखलं. अनुपमा, ताई आपल्या गप्पा तर अशा सुरू राहतील पण त्याआधी तुमच्या आवडीचं एखादं गाणं सांगा ना.
0: गाणे तर खूप आवडतात पण हिंदी मराठी, पण मला एक जास्त गाणं का आवडतं सांगू का? कारण की जीवन म्हटल्यावर स्ट्रगल आलंच आहे
1: अगदी,
0: आणि मला तर वाटतं माझ्या जीवनात भरपूर स्ट्रगल झालाय. तर ज्यावेळेला माझं लग्न झाल्यानंतर तुम्ही स्पोर्ट्समध्ये जास्त नाही करू शकले कारण की आपल्या इकडे तशा सुविधा नाही आहेत आणि एवढी मॅच्युअर्ड विचारसरणी पण नाही आहे म्हणावं लागेल. तर मग त्याच्यानंतर माझं स्पोर्ट्स सुटलं, पण मग ज्यावेळेला मला मुलगी झाली त्यावेळेला बाळंतपणासाठी मी आईकडे गेले होते आणि त्यावेळेला माझा भाऊ अमेरिकेमध्ये जॉब करत होता आणि 6-7 महिन्यापासून तो आई बाबांना अमेरिकेला घेऊन जाणार होता आणि माझी डिलिव्हरी झाली तेव्हा मी आईकडे असताना त्यांचं सगळं फिक्स प्लॅन होतं त्याच्यामुळे चेंज करण्याचा काही अर्थ नव्हता. तेव्हा मी त्यांना म्हटलं तुम्ही जा आणि त्यावेळेला मी एवढ्या मोठ्या 6 रूमच्या घरामध्ये मी आणि माझं बाळ राहायचं. ऑफकोर्स एक बाई ठेवली होती पण त्या काकू स्वयंपाकाला सकाळ संध्याकाळ जायच्या आणि त्या छोट्याशा बाळासोबत मी एकटी राहायची आणि ऑफकोर्स छोटं असं तुमचं बाळ असेल 8 दिवसाचं 10 दिवसाचं त्याला एकटंही सोडता येत नाही, कुठेही जाता येत नाही. त्यावेळेला तिला झोपण्यासाठी म्हणून मी गाणं म्हणायची.
1: हसणारे
0: कोणीच नव्हते ना त्यावेळेला. मी तिला नेहमी झोपायला लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोप लाग बाई,
1: अगदी अगदी,
0: म्हणून माझं ते आवडतं गाणं आहे.
1: नक्की तुमची आवड आम्ही नक्की पूर्ण करू.

0: मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाव कमावणाऱ्या अॅथलेटिक्स खेळाडू अनुपमा भोयर कडू यांची मुलाखत. चला आता परत वळूया आपल्या मुलाखतीकडे. अनुपमा, ते स्टेट लेव्हलवर खेळत असतानाही आपल्याला खूप सारे मेडल्स मिळाले आहेत, तर या स्टेट लेव्हलवरच्या एखाद्या मॅच बद्दल सांगा ना.
1: स्टेट लेव्हलवर जेव्हा सुरुवातीला माझं बरेच वेळा सिलेक्शन झालं आहे, मी 8-10 वेळा गेलेली आहे. आणि ऑफकोर्स स्टेट लेव्हलवर जेव्हा तुम्ही सिलेक्ट होता, फर्स्ट किंवा सेकंड येता, तेव्हा तुम्हाला नॅशनलला पार्टिसिपेट करता येतं. तर मला अजूनही आठवतंय की मी 800 आणि 1500 साठी मुंबईला गेले होते त्यावेळेला, आणि त्याच्यानंतर नॅशनल टीम सिलेक्ट होणार होती.

0: आणि त्यावेळेला खरंच सांगू का, मुंबई आणि बॉम्बे म्हटलं ना तर एक स्वप्ननगरी म्हणतात ना तीच होती, कारण की कधी मुंबई पाहायला भेटेल असं वाटलंही नव्हतं. आणि त्यावेळेला माझं तिथे 800 आणि 1500 साठी नॅशनलला सिलेक्शन झालं होतं. आणि मुंबई पाहता पाहता आपलं अचीव पण करणं गोल आणि मुंबईला एन्जॉय करणं, त्याच्यामुळे ती एक मेमरेबल ट्रीप राहिली होती आमच्यासाठी.
1: खेळाशिवाय ही आपली कुठली आवड आहे का, एखादा छंद वगैरे?
0: हो बिलकुल, खेळ सोडल्यानंतर स्वतःसाठी वेळ देणं सुरू केलं. घर संसार सांभाळून करणं त्यावेळेला थोडं कठीण होतं, पण आता ऑफकोर्स मुलं मोठी झाली आहेत तर स्वतःचे काहीतरी छंद करतात. मला तसं छंद म्हणून एका जास्त आवडतं की शेरोशायरीचे कलेक्शन करणं. आणि मग जेव्हाही मला माझा वेळ असतो, मी टाइम असतो, त्यावेळेला मी इकडून तिकडून वाचून शेरोशायरीचं कलेक्शन करत असते.
1: खूप छान, मग हा आपला छंद असाच पुढे कायम ठेवणार आहात ना?
0: हो बिलकुल, म्हणजे थोडा थोडा लिहायचाही प्रयत्न करत असते.
1: अरे वा, लिखाण करता.
0: हो
1: खूप छान. तर मग ॲथलेटिक्स मध्ये अनुपमाताई आपल्याला अनेक ट्रॉफीज मिळाल्यात, खूप सारे मेडल्स मिळाले, तर याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे.
0: ऍक्च्युली आम्ही ज्या लोकल क्रॉस कंट्रीज व्हायच्या त्यावेळेला आम्ही तिघी पण पार्टिसिपेट करायचो, आणि जनरली तिघींना पण मेडल भेटायचे, आणि ते मेडल भेटत होते म्हणूनच भर सिस्टर म्हणून आम्ही प्रसिद्ध झालो. तर भरपूर मिळालेत, इतके मिळालेत ना की कधी कधी बाबांना प्रश्न पडायचा की कुठे ठेवू.
1: अच्छा, कारण तिन्ही मुलींना मिळाले.
0: तिघी नाही भेटायचे, ट्रॉफीज पण भेटायचे. आणि ऑफकोर्स घरात असं आता भेटले असत्या तर एखाद्या बाबांनी असं मोठंसं शोकेस बनवलं असतं, पण त्यावेळेला आपली जॉईंट फॅमिली येणारी जाणारी तर घरात असं स्पेशल स्पेस नाही देता येत होतं. तरी पण बाबांनी त्यावेळेला आमच्यासाठी अशा तिघींच्या 3 पेट्या बनवल्या होत्या की जिच्यामध्ये अशा 5-6 लाईन्स होत्या, जिच्यामध्ये एकावर एक असे करत त्यांनी मेडल रचून दिले होते. त्या ज्या मेडलच्या पेट्या आहेत ना, ज्या लग्न झाल्यावर ना प्रत्येकाला आपापल्या घरी न्यायला लावल्या होत्या.
1: अरे वा, पण तुमच्या बाबांसाठी तो किती अभिमानाचा क्षण की तिन्ही मुली इतक्या उत्तम राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळलेल्या प्लेयर्स, आणि त्यांना लग्नानंतर एक एक पेटी त्यांनी गिफ्ट म्हणूनच दिली.
0: तुमचे मेडल्स ट्रॉफी
1: तुमच्या घरी सजवा.
0: स्वतः स्वतःसाठी नाही ठेवले, माझ्या मुली करत त्यांनी, जा तुमच्या सासरी घेऊन जा. इवन आणि सगळ्यात महत्वाचं, माझं मेडल जे अजूनही माझ्या घरी आहे ते माझं एशियन क्रॉस कंट्रीमध्ये जे मी सिल्वर मेडल घेतलं होतं ते अजूनही माझ्या शोकेशला लावलंय. आणि मुलांना सांगते ना तेव्हा त्यांना खूप अभिमान वाटतो. माझ्यासमोर आई तू खरंच खेळत होती का असा प्रश्न येतोच, पण मी नसली की ते आपल्या मित्रांना दाखवतात. अरे मित्र आले, अरे हे कशाचं मिळेल, अरे और माझी आई अशी खेळत होती माझ्या आईने कमावलाय.
1: अरे वा, किती छान अभिमान वाटतो त्याचा. या सर्व मेडल्स आणि ट्रॉफीज बद्दल अनुपमाताई आपलं खूप खूप अभिनंदन.
0: धन्यवाद.
1: अनुपमाताई, बरेचदा मॅच खेळताना अनेक अडचणी येतात, तर एखादी अशी अडचण आली का की आता उद्या मॅच आहे आणि आज अशी अडचण आली की आता उद्याची मॅच मी कशी खेळणार, असा एखादा अनुभव आहे?
0: मॅचेसला जाणं, कॉम्पिटिशनला पार्टिसिपेट करणं म्हणजे इतकं सोपं काम नव्हतं त्यावेळेला, कारण की एकटं तर जनरली नव्हती, एक टीम राहत होती. आणि तुम्हाला एका शहरातनं दुसऱ्या शहरात जायचं आहे म्हटल्यावर ट्रेनने जायचं आपण, आणि त्यावेळेला एसीचा प्रवास वगैरे आम्ही कधीच केला नव्हता, ते पॉसिबलच नव्हतं, स्लीपरनी जायचं. आणि बरेच वेळा असे प्रॉब्लेम यायचे की आम्हाला इतक्या जणांना रिझर्वेशन नाही भेटायचं. मला अजूनही आठवतंय, इव्हन खो खो मध्ये ऍथलेटिक्स मध्ये पण आठवत आहे की आम्ही स्लीपर कोच मध्ये गेल्यावर 2 मुली वरच्या बर्थवर, 2 मुली खालच्या, सामान ठेवायची जागा असते तिथे देखील आम्ही चादर टाकून झोपलाय आणि कॉम्पिटिशनला पोहोचलोय.
1: खरंच म्हणजे तुमचा हा प्रवास काही सोपा नव्हता, खूप संघर्ष करावा लागला. तर आपल्या ज्या समकालीन धावपटू आहे त्यांच्याबद्दल आपल्याला काय वाटतं?
0: आम्ही कोणती स्पोर्ट्सचे फंक्शन्स वगैरे अटेंड केले ना, खूप जणांची आई विचारायला येतात की कौतुकाने की तुम्ही कसं करत होता, तुम्ही माझी मुलगी खेळते हा, हिला मी काय डाएट देऊ, मी हिच्यासाठी काय करू. म्हणजे आता ना आई वडील जागरूक झाले, पण समाजच जागरूक झालाय स्पोर्ट्सच्या बाबतीत. आधी जिम वगैरे तर कोणी नाही करायचं, आता जनरल जे अगदी नॉर्मल लाईफ जगणारे पण आता जिम फिटनेसकडे लक्ष द्यायला लागले. तर बरेच वेळा असा प्रश्न आम्हाला ते फंक्शन्सला किंवा कुठे गेलो तेव्हा हा विचारला जातो की बा काय करू मी माझ्या मुलीला धावायला किंवा तिला अजून चांगलं करायला. तर मी त्यांना नेहमी एकच सांगते की जास्त टेन्शन घेऊ

0: कारण की आता सध्या लाईफ इतकं स्ट्रेसवालं झालं आहे आणि तिला जास्त टेन्शन देऊ नका की तुला हे करायचंच आहे. तिला आतून मनातन आनंद होईल असं करू द्या आणि त्याबाबतीत तुम्ही सोबत राहा. तिला ती कॉम्पिटिशनमध्ये नाही झाली सक्सेस तर तिला उलटून बोलण्यापेक्षा तुला नाही जमत का त्याच्यापेक्षा ठीक आहे इट्स ओके पुन्हा जाऊ हा पुढच्या वेळेला. तेव्हा तिच्या डाएटकडे लक्ष द्यायचं. तुमची जी आर्थिक परिस्थिती आहे त्याच्याप्रमाणे करा. असं जरुरी नाही ना की तुम्ही पूर्ण नॉनव्हेजच खाल्लं पाहिजे काजू बदामच खाल्ले पाहिजे. जेवढं अफोर्ड होत असेल तेवढं करा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट नाही काजू बदाम खाऊ शकले तुम्ही तरी शेंगदाणे तर भिजलेले खाऊ शकता ना. सोयाबीन तर खाऊ शकता ना. डाळीचं वरण तर पिऊ शकता ना. मग जे आहे अवेलेबल त्याच्यात ना जे भेटतंय ते करा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय करतात ना बरेचसे छान छान टॅलेंटेड मुलं मुली असतात. मी पाहिलंय ना जशी 9वी-10वीची परीक्षा येते ना आई वडील स्टॉप करून टाकतात. तसं नका करू. खेळू द्या त्यांना त्यांचा रस असेल तर. आणि असं काही मी नाही म्हणत की बा तुमच्या परीक्षेवर खूप फरक पडतो. मी स्वतःच्या माझ्या फॅमिलीमध्ये सांगते की माझ्या आम्ही पाच बहीण भाऊ आहे. त्यातलं माझं तर फर्स्ट क्लास वगैरे झालं पण माझे चौघही बहीण भाऊ आपले त्यांनी मेडल्स घेतले आहे आणि टॉपर राहिले ते. माझा भाऊ तर त्यावेळेला 10वीमध्ये टॉपर होता मेरिट आला होता फर्स्ट मेरिट. आणि अपर्णाताई जी होती ती पण त्यावेळेला ओपन मेरिट आली होती. तर असं नाही होत की बा तुम्ही त्यांना खेळाकडे लक्ष दिलं तर त्यांचं काही बाकी करिअरचं नुकसान होईल असा विचार करू नका आणि त्यांना मागे घेऊ नका. त्यांना प्रोत्साहन द्या आणि करू द्या त्यांना जे करायचं आहे ते.
1: अनुपमाताई आपण खेळत होता तो का आणि आताचा का यामध्ये खेळासाठी मिळणाऱ्या सोयी सवलतींमध्ये काय अंतर आपल्याला जाणवतं?
0: अंतर तर खूप आहे. जनरेशन गॅपही आहे. विचार करण्याची पद्धत बदलली आहे. आणि आता मेन म्हणजे खेळाडूंना सुविधा भेटत आहेत. आधी सुविधा नव्हत्या. आम्ही असं म्हणू शकेल की आमच्या घराचा जवळ ग्राउंड होतं ना म्हणून आम्ही करू शकलो. मी पण माझ्या मुलांच्याही बाबतीत सांगते मला खूप इच्छा होती त्यांना स्पोर्ट्समध्ये टाकायची. माझी मुलं दोघंही खूप छान स्पोर्ट्स खेळायचे. मुलं मुली माझे टायकॉन्डो मध्ये येलो बेल्ट घेतला तिने आणि त्यांचे कोच माझ्या मागे लागले होते की हिला पाठवा पाठवा. पण तिला 10 किलोमीटर घेऊन जाणं ऑफिसमधून आल्यावर वापस येणं तर मला रात्रीचे 10 वाजायचे. त्याच्यामुळे त्यावेळेला ती सुविधा नव्हती पण आता आहेत त्या सुविधा. आता इव्हन तुम्हाला पेड कोच पण भेटत आहे. हा पण मी ॲथलेटिक्सच्या बाबतीत हे म्हणेल की ट्रॅक्स फार कमी आहेत. आजही ॲथलेटिक्सच्या मुलांना प्रॅक्टिस करायला जायचं असेल तर युनिव्हर्सिटी ग्राउंडवर जावं लागतं दूर किंवा मानकापूरला जावं लागतं. तर ते एक थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहेच. पण बाकी आधीचं जे आम्ही स्ट्रगल केलं त्या मानाने तुम्हाला खूप म्हणजे असं आयतं भेटलं म्हणायचं ना काही गोष्टी त्याचा तुम्ही लाभ घ्या हे मी नक्की तुम्हाला म्हणेन.
1: नक्कीच. तर मग या क्षेत्रामध्ये येऊ इच्छिणाऱ्या मुलींच्या पालकांना आणि त्या मुलींनाही तुम्ही काय सल्ला द्याल?
0: आजकाल स्पोर्ट्स म्हटल्यावर जनरली क्रिकेट आणि बॅडमिंटन कडे जास्त लक्ष दिल्या जातो कारण की एक तो स्टँडर्ड गेम म्हटला जातो. पण मी म्हणेन ॲथलेटिक्समध्ये तुमच्या मुलांची इच्छा असेल की त्यांना करायचं आहे तर येऊ द्या. कारण की ॲथलेटिक्स आता खूप वर झालाय. त्यावेळेला तो रेकॉर्ड होता पीटी उषाचा की तिने एशियनमध्ये मेडल घेतले होते आणि जास्त नव्हते. पण आता तुम्ही ऑलिम्पिक पाहाल तर किती जणींनी मेडल घेतली आहे आणि ॲथलेटिक्सला एक महत्व आलंय. तर असं नका म्हणू की बाबा एक स्टँडर्ड गेम नाहीये किंवा अशा पद्धतीनं न विचार करता. तुमच्या मुलांची इच्छा असेल ॲथलेटिक्समध्ये किंवा रनिंगमध्ये हे करायची तर नक्की त्यांना पाठवा. त्यांच्या सोबत राहा आणि त्यांचं मनोबल वाढवा. कारण की आता तुमच्याकडे बऱ्याच सुविधा आल्यामुळे थोडंसं इझी झालंय. आणि आता तर बरेच पेड कोचिंग पण होतात आहे त्याच्यामुळे एवढा प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही थोडंसं अफोर्ड करू शकत असाल तर नक्कीच मुलांना या क्षेत्राकडे वळू शकता. आणि याच्यामध्ये आता करिअर पण आहेत. तुम्ही याच्यानंतर समजा ॲथलेटिक्समध्ये चांगलं करिअर घेतलं तुम्ही कोच बनू शकता. पीटी कोच आहेत. कॉलेजमध्ये लागू शकता शाळेमध्ये लागू शकता किंवा स्वतःचं कॅम्प देखील घेऊ शकता. तर तुम्ही मुलांना सोबत करा या गोष्टीत.
1: नक्कीच. तर मैत्रिणींनो अनुपमा ताईंच्या अनुभवावरून आपण सगळ्या मैत्रिणींना एक खूप छान मेसेज मिळालाय की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी धैर्य आणि चिकाटी कधीच सोडायची नाही. मग बघा यश एक दिवस नक्की तुमच्या दारात येईल. तर अनुपमा ताई आज आपण इथं आलात आणि आपल्या खेळाचा प्रवास इतका छान उलगडून दाखवला. आमच्या या खेळामध्ये येऊ इच्छिणाऱ्या मुलींना खूप छान मार्गदर्शनही आपण केलं. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.

मैत्रिणींनो, आपण ऐकत होतात क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये एथलेट अनुपमा भोयर यांची कविता कोहळे यांनी घेतलेली मुलाखत. सख्यांनो, आपल्या आयुष्यात वेगवेगळे टप्पे असतात. जीवन प्रवास हा कधीच साधा सोपा सरळ नसतो. अनेक अडचणी पार करत पुढे जावं लागतं, पण त्यानंतर मिळणारा आनंद शब्दातीत असतो. स्वतःला नव्यानं शोधण्याचा तो एक प्रवास असतो. चला तर आज इंद्रधनु या मालिकेमध्ये स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर रोहिणी पाटील यांची मुलाखत ऐकूया. विषय आहे सेकंड इनिंग. त्यांच्याशी संवाद साधला आहे स्वाती तुपकर या आपल्या मैत्रिणीने.

0: मैत्रिणींनो नमस्कार. इंद्रधनु या मालिकेमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो या मालिकेअंतर्गत आजचा आपला विषय आहे सेकंड इनिंग, आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर रोहिणी पाटील. तर मैत्रिणींनो सेकंड इनिंग अर्थात मेनोपॉज नंतरचा एका स्त्रीचा सामाजिक, भावनिक आणि मानसिक प्रवास. तर आपण असं म्हणू शकतो की एका विशिष्ट वयात ती येते, त्यावेळी मुलींमध्ये बदल होतात, मग तिच्याशी तिचे एक भावनिक नातं जुळतं. प्रत्येक महिन्यात ती येते, कितीही त्रास झाला तरी वयाच्या प्रत्येक टप्प्यात एक सुखद अनुभूती देऊन जाते. पण जेव्हा ती कायमची सोडून जाते ना, तेव्हा मात्र मनाला हुरहुर लागते, अस्वस्थ वाटते. ती असते स्त्रीची मासिक पाळी. तर मैत्रिणींनो आपल्या जीवनातला मेनोपॉज नंतरचा हा काळ कसा जाईल किंवा तो कसा जायला पाहिजे याविषयीचं मोलाचं मार्गदर्शन आज आपल्याला मिळणार आहे. तर डॉक्टर रोहिणी पाटील आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं मनापासून स्वागत करते.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्ती म्हणजे स्त्रीच्या आयुष्यात येणारा एक महत्वाचा टप्पा. यानंतर तिच्या आयुष्यात अनेक बदल होणार असतात. कोणते बदल होणार, त्यासाठी काय करावं लागणार, यासाठी तुमच्याकडून आम्ही जाणून घेणारच आहोत. पण सुरुवातीला हे सांगा की या बदलाकडे बघण्याचा एका स्त्रीचा दृष्टिकोन कसा असायला पाहिजे.
1: सर्वप्रथम मी सांगू इच्छिते की स्त्रीचं आयुष्य म्हणजे एक ऋतूंचा प्रवास. बालपणापासून किशोरावस्था, तरुणाई, मातृत्व आणि मग वृद्धत्व असा हा प्रवास असतो. आणि प्रत्येक टप्प्यात तिच्यामध्ये शारीरिक व मानसिक हा बदल होत असतो. मासिक पाळी सुरू होणे जसा हा एक नव्या जीवनाचा आरंभ असतो, तसंच मासिक पाळी जेव्हा बंद होते तेव्हा एक नवीन प्रवास तिचा सुरू होतो. आणि या टप्प्यामध्ये तिला अनेक अनुभव येतात आणि ह्यालाच आपण रजोनिवृत्ती असं म्हणतो. कोणाला हे जे बदल असतात हे सहजपणे येतात आणि कोणाला हे आव्हानात्मक ठरतात. मला असं वाटतं की फक्त 20% स्त्रिया अशा असतात की त्यांचा हा काळ फार स्मूथ जातो आणि त्यांना खूप काही असा त्रास वेगळा होत नाही, पण बाकीच्या स्त्रियांना तो खरंच फार आव्हानात्मक राहतो. अशा वेळेस समजा आपण योग्य जीवनशैली आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर ही आपली सेकंड इनिंग ज्याला म्हणतो आपण, किंवा एक नवीन वसंत ऋतू, न्यू स्प्रिंग ऑफ लाईफ, हा आपण खूप आनंदाने आणि खूप छान घालवू शकतो.
0: अगदी, खूप छान सांगितलं तुम्ही. आणि त्याच्यामध्ये अनेक बदल होत असतात हे तुम्ही आत्ताच म्हणालात, तर कोणते कोणते महत्वाचे बदल त्याच्यामध्ये होतात हे सांगा.
1: आता आपण बदल म्हटला की रजोनिवृत्तीमध्ये बदल हे का होतात, कारण की रजोनिवृत्ती जेव्हा येते, मेनोपॉज जेव्हा होतो, तेव्हा आपले फिमेल हार्मोन्स, स्त्रियांचे जे हार्मोन्स असतात, ईस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन, हे कुठेतरी कमी होतात. आणि जेव्हा नॅचरल मेनोपॉज येतो तेव्हा ते हळूहळू करत कमी होतात, आणि जेणेकरून आपल्याला त्या हळूहळू होण्याची सवय शरीराला होते. आणि या ह्याच्यामध्ये आपल्याला शारीरिक, भावनिक, मानसिक या सगळ्या पातळीवर बदल दिसतातच. आता त्याच्यामधलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेनोपॉज अटेंड केलं हे आपण केव्हा म्हणतो, जेव्हा आपण 12 महिने आपल्याला पाळी येत नाही तेव्हा कुठे आपण म्हणतो की हो हा मेनोपॉज आला आहे. पण त्याच्या आधी आपल्याला असा अनुभव येतो की पाळी अनियमित होते, कधी लवकर येते, 15 दिवसातच येऊन जाईल, कधी 10 दिवसात येणार, कधी 1 महिना, कधी 2 महिने, कधी 3 महिने, कधी 6 महिने. तसंच रक्तस्त्राव पण हा फार वेगळा अनुभवायला येतो की कधी फार कमी, कधी फार जास्ती, कधी तर थोडं ज्याला आपण स्पॉटिंग म्हणतो असंच चालू राहतं. तर हे बदल मासिक पाळीमध्ये आपल्याला दिसून येतात.

0: तसंच फार पॉप्युलर शब्द आहे हॉट फ्लशेस. हॉट फ्लशेस उष्म आपल्याला गरमी खूप जाणवते, तर हे सुद्धा येतात छातीपासून गळ्या आणि गळ्यापासून चेहरा अशाकडे, असं आपल्याला खूप भर भर भर भर भर असं गरम जाणवतं हो. लाल होतं आणि घाम येतो आणि ह्याला आपण हॉट फ्लशेस म्हणतो, जे पुष्कळ लोकांना आणि कॉमनली पाहतात. मेनोपॉज म्हटला की सगळ्यात पहिले स्त्रिया विचारतात मॅडम हॉट फ्लशेस खूपच जास्ती असतात का, सहन होऊ शकतात का. ऍब्सोल्युटली, तुम्ही सकारात्मक ठेवलं आणि हे समजून घेतलं की हे आपल्याला होणार आहे तर ते फार चांगलं आपण त्याच्यामधून निघू शकतो. तसंच आपल्याला हॉट फ्लशेस सोबत कोल्ड फ्लशेस पण येतात ज्याच्याविषयी कधीच कोणी बोलत नाही. घाम आल्यानंतर कुठेतरी आपल्याला खूप हुडहुडी भरते आणि ह्याला आपण कोल्ड फ्लश म्हणतो, एक हॉट फ्लश आणि एक कोल्ड फ्लश. तसंच आपल्याला कुठेतरी पाळी जाण्याच्या वेळेला वजन वाढ होत आहे हे दिसतं.
1: अच्छा,
0: जरी हिप्स आणि थाईज मध्ये फॅट डिपॉझिशन फिमेल साठी फार कॉमन आहे, पण हे पोटाला ॲबडॉमिनल फॅट इन्क्रीज होतो, वेट वाढतं, सांधे दुखी राहते, कुठेतरी स्टिफनेस येतो आणि भावनात्मक बदल तर तो असतोच ज्याच्याविषयी आपण नंतर डिटेलमध्ये बोलू, पण हे बदल आपल्याला फार पाहण्यात येतात. कुठेतरी थकवा जाणवतो, आपल्याला असं वाटतं की नाही मी खूप लवकर थकतीये आता, पहिले तर एवढी लवकर नाही थकायची. हे सगळे गोष्टी आपल्याला जाणवतात आणि फार महत्वाचं म्हणजे योनी मार्गात कोरडेपणा जाणवतो, हे हार्मोन्स कमी झाल्यामुळे आपल्याला होतं. आणि सेक्शुअल डिझायर लिबिडो आपली कमी होते, कामवासना कुठेतरी कमी होते आणि ह्या सगळ्यांचा एक मिळून आपल्या ह्याच्यावर असं एक परिणाम होतो आणि मग आपण अस्वस्थ होतो की हे कसं. तर इथे मी सांगू इच्छिते की जेव्हा पहिल्या वेळेस मुलीला पाळी येते, ज्यांना मुली आहेत त्यांनी आठवलं तर त्यांना जाणवेल की जेव्हा पहिल्या वेळेस येतं तेव्हा त्या मुलीचं वागणंच चेंज होऊन जातं. ती सगळे म्हणतात की नाही ती खूप चिडचिड करते, ती ऐकत नाही, ती आपल्या मतानेच करते. हा सगळा परिणाम हार्मोन्सचा असतो. तेव्हा एक कुठेतरी तिच्या जीवनात वावटळ येतं आणि तसंच जेव्हा ती जाते तेव्हा सुद्धा एक वावटळ आपल्या जीवनात येतं. पण जेव्हा पाळी येते तेव्हा आपण ऐकलं असेल की ते कुठेतरी एक सेलिब्रेशन असतं.
1: हो ना,
0: पण काही जगातल्या काही देशांमध्ये थायलंड चायना ह्याच्यामध्ये जेव्हा मेनोपॉज जातो तेव्हा सुद्धा एक सेलिब्रेशन असतं, सेलिब्रेशन ऑफ न्यू लाईफ, सेलिब्रेशन ऑफ फ्रीडम असं एक.
1: खूप छान, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की रजोनिवृत्ती ही स्त्रीच्या आयुष्यातली एक नवी सुरुवात ठरू शकते.
0: ऍब्सोल्युटली. आणि ह्याच्यामध्ये काय होतं की पुष्कळ वेळेस ना ह्या स्टेजमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा झोप लागत नाही किंवा झोप येते तर ती कधीतरी परत आपली झोप मोडते, जाग येऊन जाते आणि परत झोप लागत नाही. तर हे एक तर हार्मोन्समुळे पण होतं आणि दुसरं हॉट फ्लशेस. रात्री असं दरदरून घाम येतो, पूर्ण सगळ्या लोकांना थंडी वाजत असते आणि आपल्याला गरमी, आपल्याला ओ ए सी लावा, पंखा लावा आणि पूर्ण आपण भिजून गेलेलो असतो. तर हे झोपेचं पण असतं. दुसरं कुठेतरी एकाग्रता होऊ शकत नाही, कॉन्सन्ट्रेशन आपलं कमी होतं, ज्याला आपण ब्रेन फॉग असं म्हणतो. तर जेव्हा हे होतं तर तेव्हा आपल्याला असं होतं की अरे मला तर आठवतच नाहीये, आणि तेव्हा ते कुठेतरी खूप अस्वस्थ होते की हा तर खूप मोठा बदल होतोय की मला आठवत नाहीये. पण ह्याच्यावर समजा आपण व्यवस्थित सल्ला घेतला आणि उपाय केले तर ह्याच्यावर मधून सुद्धा आपण निघू शकतो. हे फार महत्वाचं आहे. दुसरं त्वचेमध्ये सुद्धा बदल येतात, कोरडेपणा जाणवतो, केस कोरडे होतात, केस गळतात, म्हणतात की अरे नाही माझे केस पहिले खूप दाट होते आणि आता तर फारच पातळ झालेले आहेत. तर ह्या सुद्धा गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात.
1: अच्छा, तर खूप छान अशा गोष्टी सांगितल्या तुम्ही, म्हणजे स्त्रीच्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल होतात, तर अशावेळी तिने आपल्या शारीरिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोणत्या गोष्टी करायला पाहिजे, कारण खूप महत्वाचं ठरतात या गोष्टी, काय सांगू शकाल तुम्ही
0: ह्याच्यामध्ये. शारीरिक आरोग्य मेनोपॉजच नाही पण मी म्हणते की सगळ्या आपल्या ज्या भगिनी ऐकतात आहे त्यांनी पहिलेपासूनच आपल्या शरीराची काळजी ही घ्यायलाच हवी. पण कुठेतरी आपण परिवाराच्या जबाबदारीमध्ये कुटुंबाच्या जबाबदारीमध्ये इतकं व्यस्त होऊन जातो की आपण स्वतःलाच विसरून जातो. म्हणूनच मेनोपॉज ही सेकंड इनिंग म्हणतो. कुठेतरी आपण घरातल्या जबाबदाऱ्या आपल्यावर कमी झालेल्या असतात, मुलं मोठी झालेली असतात, तेव्हा आपण स्वतःवर परत लक्ष केंद्रित करू शकतो. आणि त्याच्यातला एक महत्वाचा भाग म्हणजे फिटनेस, शारीरिक आपण कसं काय आपल्या स्वतःला सुदृढ ठेवू शकतो. आणि जे फार महत्वाचं असतं, तुम्ही शारीरिकरित्या सुदृढ राहिले ना की तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, आत्मविश्वास वाढतो. तर ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही व्यायाम करणं हे फार महत्वाचं आहे. तुम्ही वॉक करा, तुम्हाला असं वाटत असेल तर स्विमिंग करा, पण व्यायाम हा महत्वाचा असतो. अनेक प्रकारचे व्यायाम असतात, त्याच्यामध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग जे म्हणतात आपण वजन उचलतो, तर पुष्कळ लोक

0: म्हणतात की नाही वजन उचललं तर मसल वाढतात. पण जसं मी तुम्हाला आता म्हटलंय की ब्रेन फॉग, तर ब्रेन आणि ब्राऊन, ब्राऊन म्हणजे मसल, या दोन्ही गोष्टी आपल्याला फार गरजेच्या असतात. आणि त्या ब्राऊन म्हणजे मसलसाठी आपण वजन उचलण्याचे जे व्यायाम असतात, स्ट्रेंथ ट्रेनिंग आपण जो म्हणतो, ते फार महत्वाचं असतं. कारण की आपल्या मसल मजबूत राहिल्या, त्याच्यामध्ये स्ट्रेंथ असली तर जो भार आपला जॉईंट्सवर येतो तो कुठेतरी कमी होतो. जॉईंट्सवर येणारा जो भार असतो तो मसल स्ट्रेंथ चांगली असेल तर कमी असतो. तर त्याप्रमाणे आपल्याला स्ट्रेंथ ट्रेनिंग जरुरी आहे, तसंच कार्डिओ हे पण फार जरुरी आहे, चालणं किंवा बाकी ज्याच्यामध्ये आपला हार्ट रेट वाढतो. कारण की वजन वाढण्याची प्रक्रिया यावेळेस असते मेनोपॉजमध्ये, कारण की हार्मोन सपोर्ट गेलेला असतो. तसंच ह्या याच्यामध्ये आपले हाड जे असतात ते पण ठिसूळ होतात, ऑस्टिओपोरोसिस म्हणतो. तर समजा तुम्ही व्यायाम व्यवस्थित करत राहिले तर त्याचा पण प्रमाण कुठेतरी ते आपण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि फार महत्वाचं म्हणजे डाएट, हे फार महत्वाचं असतं. यावेळेस आपण लक्षात घ्यायला पाहिजे की कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट हे तीन घटक असतात आपल्या डाएटमधले. हे तिन्ही फार महत्वाचे असतात, पण प्रोटीनवर आपण विशेष लक्ष द्यायला पाहिजे. कारण की प्रोटीन एक असं असतं की जे रिपेअर करतं आपल्या बॉडीला, तर प्रोटीन आपल्याला हवेच. आणि फॅट म्हटल्यानंतर हे हेल्दी फॅट घ्यायला हवे, तळलेल्या वस्तू खायला नको, रेड मीट आपण अवॉइड करायला पाहिजे, सॅलड्स आणि हिरव्या पालेभाज्या आपण भरपूर, अँड मिल्क प्रॉडक्ट ज्याच्यामध्ये कॅल्शियम आपल्याला मिळायला पाहिजे, सकाळच्या कोवळ्या उन्हात आपण बाहेर निघायला पाहिजे जेणेकरून व्हिटॅमिन डी आपल्याला मिळतं. तर हे असं एक इन टोटो होलिस्टिक वे मध्ये आपण हे पाहायला पाहिजे. आणि तसंच झोपेचं सुद्धा आपण विचार तो करायलाच हवा आणि झोप पण व्यवस्थित व्हायलाच हवी.
1: खूप छान सांगितलं डॉक्टर, कारण की शारीरिक आरोग्य हे खूप महत्वाचं ठरतं एका स्त्रीसाठी, विशेषतः मेनोपॉजच्या नंतर.
0: ऍब्सोल्युटली,
1: कारण त्याची ती सेकंड इनिंग असते आणि ती सेकंड इनिंग चांगली जाण्यासाठी शारीरिक आरोग्याचं खूप महत्व आहे. आणि यासोबतच महत्व आहे ते म्हणजे मानसिक आरोग्याचं.
0: ऍब्सोल्युटली,
1: तर अशावेळी तिचं मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी तिच्या कुटुंबाची आणि विशेष म्हणजे तिच्या पतीची काय जबाबदारी सांगू शकाल तुम्ही?
0: आता असं असतं की जेव्हा मेनोपॉजमध्ये आपण जातो तेव्हा एक तुफान आलेलं असतं आपल्या शरीरामध्ये, आपल्या भावनांचं, आपल्या माइंडमध्ये. तर ह्या ह्याच्यामध्ये काय होतं की आपण कुठेतरी अस्वस्थ असतो, कधी थकलेले असतो, कधी विनाकारण चिडचिड करतो, कुठेतरी नैराश्य आलेलं असतं. तर ह्या सगळ्याच्यातून आपण जेव्हा जातो तेव्हा कुटुंबाचं तर असतंच असतं, पण मी म्हणते की विशेषतः पतीचा साथ हा फार महत्वाचा असतो. आणि मेनोपॉज हे फक्त तुमचं शारीरिक आणि भावनिक बदल एवढंच नसतं, पण ती एक संधी असते आपले नातेसंबंध आणखीन मजबूत, संवेदनशील आणि समजूतदार बनवण्याची. तर इथे कुठेतरी पतीनी साथ द्यायला हवी, पण त्याच्यासाठी मला असं वाटतं की पतींचं पण अवेअरनेस असायला हवं आणि तो विषय फार महत्वाचा आहे. आणि आपण त्यांना पण अवेअर करायला हवं की काय काय बदल येतात आणि या बदलांमध्ये त्यांनी ह्याला पत्नीला कशी साथ द्यावी हे फार महत्वाचं आहे. जेव्हा हे सुरू होतं तर तिची चिडचिड होते, नवऱ्याला कळतच नाही, पतीला कळतच नाही की मी सगळं करतोय आणि ही माझ्यावरच चिडतीये. पण त्यावेळेस समजून घ्यायला हवं ती चिडत नाहीये, तिचे डिक्लाइनिंग हार्मोन्स चिडतात आहे तुमच्यावर. आणि तिला लेबल करू नका की तू तर फारच बदलली, पहिले अशी नव्हती, आता तर तू फार चिडचिडी झालीस, असं तर नव्हतं, मी तर काहीच करत नाही तरी तू चिडते. हे जे वाक्य असतात ना ह्याच्यापेक्षा कुठेतरी समजूतदारपणे तिला साथ द्यायला हवी, समजून घ्यायला हवं की ती आत्ता चिडचिड करते. आणि तुम्ही हे पाहाल की तिने चिडचिड केल्यानंतर थोड्या वेळाने ती जेव्हा शांत होते तेव्हा तिच्याही लक्षात येतं की हे जे चिडचिड आहे ही गरजेची नव्हती, तो विषय एवढा तीव्र नव्हता की मी या ह्याने रिॲक्ट करायला पाहिजे. तर त्यामुळे थोडा कुठेतरी पेशन्स, समजूतदारपणा दाखवला ना तर तुमचं म्हणजे पतीचंही आयुष्य व्यवस्थित जातं आणि हिला पण फार सहजतेने ह्याच्यामधून स्त्रीला निघण्याला मदत होते. पुष्कळ वेळेस तिला खूप काय सांगायचं असतं आणि ते पहिले सांगून चुकलेली असते. आपण म्हटलंय ब्रेन फॉग, तर तेव्हा पतीचं असं, हेच तर तू दोन वेळा सांगितलेलं आहे, परत परत काय तेच. तर माझं असं म्हणणं की पतीनी एक सायलेंट लिस्नर व्हावं. दरवेळेस जी सांगते त्याच्यावर तिला उपाय नको असतो, तिच्यावर त्याला सल्ला नको असतो, तिला सोल्युशन नको असतं, तिला फक्त पेशंट लिस्नर हवा असतो. जो पती अगदीच छान पेशंट लिस्नर होऊ शकतो आणि असावा माझं असं म्हणणं आहे. तर आणि तिला ह्या ह्याच्यामधून निघण्यासाठी कुठेतरी तिला नेहमी जाणून द्यायला नको की नाही तुझा तो मेनोपॉज आला ना म्हणूनच तू अशी करायला लागली. ह्याला आपण टोमणे म्हणू शकतो की हे टोमणे नको द्यायला आणि तिच्यासाठी वेळ काढायला हवा.

0: तिला काय आवडतं, तिचं कुठले छंद आहेत, जरी ते पतीला आवडत नसले तरी सुद्धा तिच्यासाठी म्हणून फक्त तो त्या काळात आपण थोडी साथ दिली ना की मग परत आयुष्य पूर्वरित आनंदमयी होतं. तर पतीचा रोल हा फार महत्वाचा आहे.
1: आणि रोहिणीताई तसं बघितलं तर एक महत्वाचा काळ असतो मेनोपॉजचा, म्हणजे एक विशेष वय असतं त्या गोष्टीचं.
0: हो,
1: त्या काळामध्ये जर मेनोपॉज झाला तर ती सहजतेने ऍक्सेप्ट करते. आपण कधी कधी काय असतं की उमेदीचा काळ असतो, तिचं वय कमी असतं, आणि त्या काळामध्ये जर तिला मेनोपॉज आला असेल किंवा तसे सिम्पटम्स जाणवत असतील तर अशा वेळी तिच्यामध्ये खूप भावनिक आणि शारीरिक बदल घडत असतात, तिचे मूड स्विंग होत असतात, कधी कधी नैराश्याची भावना पण तिच्या मनामध्ये येते. तर अशा वेळी तुम्ही तिला काय सल्ला द्याल?
0: अगदी बरोबर. कधी कधी काय होतं ना की प्रिकॉशियस मेनोपॉज म्हणतो, खूप आधी होतो, 40 वर्षाच्या आधी होतो किंवा त्याच्या पण आधी कधी कधी होतो, डिपेंड करतं की त्याचं कारण काय.
1: हा,
0: कधी सर्जरी करावी लागते कुठल्या काही कारणांनी आणि मग तो सडन मेनोपॉज येतो. हा जो सडन मेनोपॉज आहे ना, ह्याचा त्रास स्त्रियांना थोडा जास्ती होतो. कारण की काय होतं की शरीर त्याला अकोमोडेट किंवा अक्लेमेटाईज झालेलंच नसतं. तो हळूहळू जेव्हा नॅचरल मेनोपॉज येतो तेव्हा हळूहळू तो हार्मोन कमी होतो. पण हा जो सडन मेनोपॉज असतो ना, तर आज हार्मोन आहेत आणि उद्या ते अगदीच कमी झालेले असतात, त्यामुळे त्याचा असर फार सडन असतो, त्यामुळे त्याचे सिम्पटम्स फार तीव्र असतात. आणि तिला बट नॅचरली तो काळ असा असतो की तिने कधी इमॅजिन केलेलं नसतं. दरेक स्त्रीला हे माहीत असतं की जेव्हा पाळी येते तेव्हा ती पाळी जाणारच, आणि एक मनामध्ये असतं की एक जनरल सगळ्यांना माहिती असतं की एक 45 to 55 years मध्ये कधीतरी पाळी जाणार, आणि ते जेव्हा खूपच लवकर होतं तर गोंधळ होऊन जातो तिला की मी विचार काय केला होता आणि हे काय झालं. आणि त्यावेळेस अगदी मी तुम्हाला सांगते की तेव्हा जे सिम्पटम्स असतात, ते लक्षणं जे असतात, जो तिला त्रास होतो तो नॅचरल मेनोपॉज पेक्षा जास्ती असतो, त्यामुळे तिची काळजी घेणं हा फार महत्वाचं असतं. कारण की हा जो अर्ली मेनोपॉज येतो, मेनोपॉज नंतर तर होतच होतं मी जे सांगणार आहे ते, पण अर्ली मेनोपॉज मध्ये सुद्धा हार्ट विषयी प्रॉब्लेम्स वाढतात, हाड ऑस्टिओपोरोसिस आपल्याला होतं, डायबिटीज टाईप 2 हा त्यावेळेस होतो. तर हे सगळे हार्मोन सपोर्ट आपला गेल्यामुळे होतात, त्यामुळे तिला विशेष मेनोपॉज नंतर तर काळजी घ्यायचीच असते पण हिला अधिक विशेष काळजी घ्यायची.
1: आणि मेनोपॉज नंतर मेडिकल चेकअप किती दिवसांनी करण्याची गरज असते?
0: मेडिकल चेकअप, गायनिक चेकअप हा रेग्युलर असायलाच पाहिजे. दरवर्षी तुम्ही आपला रुटीन पूर्ण चेकअप करायलाच हवा, बोन डेन्सिटी करायला हवी, हृदयरोग तज्ञांकडे जायला हवं, गायनेकोलॉजिस्टकडे जायला हवं आणि रुटीन ब्लड टेस्ट ह्या सगळ्या करायलाच हव्या.
1: आणि रोहिणीताई, हे निसर्ग चक्र आहे, हे सुरू राहणारच, कारण पाळी येणार पाळी जाणार हे ठरलेलंच असतं. पण त्या गोष्टीला प्रत्येक स्त्रीला सामोरं सुद्धा जायचं असतं आणि तेही हिमतीनं जायचं असतं. तर अशा वेळी मनातली सकारात्मकता किती महत्वाची ठरते सांगा.
0: मी तर म्हणते की सकारात्मकताच ही फार महत्वाची असते. जेव्हा तुम्ही कुठली गोष्ट एक्सेप्ट करता आणि त्याला समजून घेता तर तुम्हाला ती गोष्ट डील करणं फार सोपं जातं, त्याच्यामधून आपण पुढे निघणं फार सोपं जातं. जेव्हा तुम्ही कुठेतरी पॉझिटिव्ह व्ह्यूनी त्या गोष्टीला पाहता की हो, मी हार्मोन सोबत नव्हती आली आणि मी हार्मोन सोबत जाणार नाही, हा मधला काळ आहे तो मी एन्जॉय केलेला आहे आणि पुढचा काळ पण मी एन्जॉय करेल. कारण की त्या ह्याच्यामध्ये पण खूप पॉझिटिव्ह गोष्टी असतात की आउटवर्ड टू इनवर्ड होतो. आजपर्यंत आपण फक्त फॅमिलीला देत आलो आहे, आता त्या फॅमिलीला आपण वाढवून मोठं केलेलं आहे, मुलं आपल्या आपल्या ह्याच्यात झालेले आहेत, आता कुठेतरी स्वतःसाठी वेळ मिळतोय, ही एक पॉझिटिव्ह बाब. तेव्हा कुठेतरी आपण स्वतःकडे लक्ष देऊ शकतो, आपल्या मानसिक आणि भावनिक गोष्टीमध्ये लक्ष देऊ शकतो, डाएट प्लॅन करू शकतो. तर हे सगळं सकारात्मक आहे आणि त्यामुळे कुठेतरी आपल्याला एक नवीन ऊर्जा, नवीन आत्मविश्वास आणि नवीन उत्साह होतो आणि त्या जोमाने आपण पुढे जाऊ शकतो.
1: खूप छान. आणि हा मला वाटते स्त्रियांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे, सेन्सिटिव्ह असा हा विषय आहे. 4 स्त्रिया भेटल्या की हा विषय अगदी निघणारच मेनोपॉजचा. पण बरेचदा काय होतं, एखाद्या स्त्रीला वयाचे 58 वर्ष पूर्ण झाल्यावर सुद्धा पाळी सुरू असते तर त्यावेळी तिला थोडासा धक्का बसतो, अरे बाकीच्यांचा मेनोपॉज झाला माझा अजून झाला नाही, तर मग तिनं काय करायला पाहिजे? अशा वेळेस
0: तिने गायनेकोलॉजिस्टकडे जाऊन स्वतःची तपासणी करून घ्यायला हवी. आणि पुष्कळ वेळेस मेनोपॉज हा तुमच्या आईला केव्हा आला होता ह्याच्यावर पण डिपेंड करतं. पण गायनेकोलॉजिस्टचं ओपिनियन घेणं फार गरजेचं असतं की का तिला आतापर्यंत पाळी सुरू आहे.
1: अच्छा,
0: त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम तर नाहीये ना. तिला चिंता वाटते की माझ्यासोबत का असं वेगळं होतंय, सगळ्यांचं तर नाही झालं. हा क्वेश्चन मार्क असतोच, कारण की माझ्या केबिनमध्ये जेव्हा येतात तर तेव्हा एकदम नॅचरली म्हणतात, मॅडम सबको तो मेनोपॉज आ गया पर 58 years हुए मुझे क्यों नहीं आया.

0: आला तरी पण आणि नाही आला तरी.
1: रोहिणीताई, मला वाटतं हा मेनोपॉजचा विषयच असा आहे की या विषयावर मला वाटतं मैत्रिणींशी तरी भरभरून बोलायला पाहिजे. त्यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघतात, किंवा डॉक्टरांचा वेळोवेळी आपण सल्ला घेतो त्यातून सुद्धा मार्ग निघू शकतो आणि आपल्याला येणारा तणाव नक्कीच कमी होऊ शकतो. तर तिच्यामध्ये होणारे हे बदल आहे जसं तुम्ही लठ्ठपणा सांगितलात, तर ते बदल आपण कमी करू शकतो का?
2: हो, आता तुम्ही जे म्हटलं की तिने मैत्रिणींसोबत बोलायला पाहिजे, हो मैत्रिणींसोबत तर बोलायलाच पाहिजे, पण कुटुंबासोबत

0: तर तिच्यामध्ये होणारे हे बदल आहे जसं तुम्ही लठ्ठपणा सांगितलात, तर ते बदल आपण कमी करू शकतो का?
1: हो, आता तुम्ही जे म्हटलं की तिने मैत्रिणींसोबत बोलायला पाहिजे, हो मैत्रिणींसोबत तर बोलायलाच पाहिजे, पण कुटुंबासोबत आणि पतीसोबत सुद्धा फ्रीली बोलायला पाहिजे. त्याला कसं समजणार की तू कशातून चालली आहेस? फार ओपन आणि फार मोकळेपणाने त्याला सांगायला पाहिजे की हो मला असं होतंय. हे आपण समजा मैत्रिणींसोबत पण कुटुंबासोबत सुद्धा आणि विशेषतः पतीसोबत, तर कुठेतरी त्यांना तुम्हाला सपोर्ट करणं फार सोपं जाणार. जेव्हा वजन वाढतं हे आपल्याला कळतंय, तर तेव्हा एक्सरसाइज आणि डाएट हे प्लॅनिंग समजा आपण व्यवस्थित केलं तर आपण वजन वाढण्याच्या प्रक्रियेला कुठेतरी आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो. आणि वजन वाढणं म्हणजे फॅट वाढणं, जे अजिबात चांगलं नसतं, तर ते आपण कमी करू शकतो. फॅट कंटेंट कमी करू शकतो, फिटनेस वाढवू शकतो, मसल वाढवायला पाहिजे आणि फॅट कमी करायला पाहिजे.
0: आणि डॉक्टर खूप छान सांगितलं तुम्ही, पण ही जी सेकंड इनिंग असते ही खूप छान आनंदात जायसाठी आणखी तिने काय करायला पाहिजे? जसं तिच्या आवडी आहे, तिचे छंद आहे, हे तिने जोपासायला पाहिजे.
1: अब्सोल्युटली. आजपर्यंत काय होतं ना की आपण दर स्त्री म्हणजे मेजॉरिटी स्त्रियांचं आपण ऐकतो की मुलांना मोठं करणं, पतीकडे सासू सासऱ्यांकडे या सगळ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना माझे जे स्वप्न होते तेच राहून गेले. तर हे सगळे जोपासणं, जसं मी म्हटलं ना ही सेकंड इनिंग, इट इज अ व्हेरी ब्युटिफुल इनिंग, खूप सुंदर अशी अशा टप्प्यात आपण आलेलो असतो. तर ह्याच्यामध्ये आपण जे राहिलेलं असतं ते सगळं पूर्ण करायचं. तुम्हाला पेंटिंग करायचं होतं, तुम्हाला गाणं म्हणायचं होतं, तुम्हाला कुठेतरी फिरायला जायचं होतं, जास्तीत काय ती तुम्हाला स्वतःकडे योगा, प्राणायाम, मेडिटेशन ह्या सगळ्या गोष्टी, मला फार आवडायचं हो की मला एक्सरसाइज करायचं पण मला वेळच नाही मिळाला. आता ती वेळ आलेली आहे आणि तिने स्वतःला जोपासायला हवं, स्वतःचे छंद जोपासायला हवे.
0: अगदी खूप छान. जी फर्स्ट इनिंग असते त्यामध्ये आपण बिझी असतो, मुलं असतात, परिवार असतो, पण जी सेकंड इनिंग असते ती खरंच मला वाटते तिथे आपण भरभरून जगायला पाहिजे. आणि खूप छान सांगितलं तुम्ही, खूप छान मार्गदर्शन केलं. जाता जाता आणखी आमच्या मैत्रिणींना काय सल्ला द्याल तुम्ही?
1: मी मैत्रिणींना हे सांगेल की जीवनशैलीमध्ये बदल आणा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि आता ही इनिंग स्वतःसाठी जगा, तेव्हाच कुठेतरी आपण स्वतःला सुदृढ ठेवू शकू आणि आनंदाने पुढे जाऊ शकू.
0: अगदी खूप छान. तर मैत्रिणींनो, रोहिणी त्यांनी सांगितल्याप्रमाणे मेनोपोजच्या या काळात शारीरिक बदलांसोबत मानसिक बदल पण होत असतात, मूड स्विंग होत असतात, हा महत्वाचा बदल. पण आता या सेकंड इनिंगमध्ये स्वतःला जपायला हवं, स्वतःची काळजी घ्यायला हवी, तेव्हाच कुटुंबासोबत आपण आनंदी काळ घालवू शकतो. तर डॉक्टर रोहिणी पाटील, तुम्ही इथे आलात आणि मेनोपॉज अर्थात सेकंड इनिंग याविषयी खूप महत्वपूर्ण असं मार्गदर्शन आमच्या मैत्रिणींना केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. नमस्कार.
1: नमस्कार आकाशवाणी आणि स्वाती, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. हा फार महत्वाचा विषय, फार नाजूक विषय हा तुम्ही बोलला आणि ह्याचं अवेअरनेस फार गरजेचं होतं. धन्यवाद.

संगीता अरजपुरे. आता मी तुमची मैत्रीण सुवर्णा पाटील अच्छापुरता तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती.

मैत्रिणींनो, आपण ऐकत होतात इंद्रधनु या मालिकेमध्ये सेकंड इनिंग याविषयी स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर रोहिणी पाटील यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला होता स्वाती तुपकर या आपल्या मैत्रिणींनी. सखांनो, आता बघता बघता आपल्या कार्यक्रमाची वेळ मात्र इथेच संपत आली आहे. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या

लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. माजी मंत्री श्रवण कुमार, श्रेयसी सिंह, डॉ दिलीप कुमार जयस्वाल, रामकृपाल यादव, नितीश मिश्रा यांनीही आज मंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार उपस्थित होते. तमिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी तमिळगा वेत्री कळघमचे प्रमुख जोसेफ विजय यांनी आज राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची लोकभवनात दुसऱ्यांदा भेट घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांकडे सादर केलं. राज्यपालांनी विजय यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केलं आहे की नाही हे अद्याप कळू शकलं नाही. तमिळनाडू विधानसभेत टीव्हीकेनं 234 पैकी 108 जागा जिंकल्या आहेत. बहुमतासाठी 118 आमदारांची गरज आहे. टीव्हीकेला काँग्रेसच्या 5 आमदारांचा पाठिंबा आहे, मात्र तरीही ही आघाडी बहुमताचा आकडा गाठू शकली नाही. दरम्यान सत्ता स्थापनेबाबतच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर अण्णाद्रमुकच्या 40 अधिक आमदारांना पुदुचेरीमधल्या एका रिसॉर्टमध्ये हलवण्यात आलं आहे. हे आमदार कड्डलोर, विलुपुरम, कलकुरिची या जिल्ह्यांमधले आहेत. या रिसॉर्टच्या भोवती पोलिसांचा कडक पहारा ठेवण्यात आला आहे. केरळमच्या नव्या मुख्यमंत्र्यांची निवड केंद्रीय नेतृत्व करणार असल्याचं काँग्रेसच्या सूत्रांनी आज सांगितलं. पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आज तिरुवनंतपुरममध्ये झाली, पण त्यात मुख्यमंत्रीपदाच्या संदर्भात कुठलाही निर्णय झाला नाही. काँग्रेसचे निरीक्षक प्रत्येक आमदाराशी व्यक्तिगत चर्चा करत आहेत. या आमदारांचं मत ते केंद्रीय नेतृत्वाला कळवणार आहेत. काँग्रेसनं या विधानसभा निवडणुकीत 140 पैकी 102 जागा जिंकल्या आहेत. आसामच्या नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी 12 मे रोजी होणार असून त्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील असं आसामचे मुख्य सचिव रवी कोटा यांनी सांगितलं. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड रविवारी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम बंगालमधले भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे खासगी स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांची काल रात्री उत्तर 24 परगणा जिल्ह्यात मध्यम ग्राम इथं गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. 4 दुचाकींवरून आलेल्या हल्लेखोरांनी चंद्रनाथ यांची गाडी थांबवून त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. चंद्रनाथ यांच्या गाडीचे चालक बुद्धदेव बेरा हेही गंभीर जखमी झाले आहेत. चंद्रनाथ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. भाजपनं या हत्येला तृणमूल जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. तृणमूल काँग्रेसनं हा आरोप फेटाळला असून हत्येचा निषेध केला आहे. माकप आणि काँग्रेसनंही हत्येचा निषेध केला आहे. पुदुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगासामी यांनी नायब राज्यपाल के कैलाशनाथन यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला. यामुळे पुदुचेरीत नव्या सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नायब राज्यपालांनी काल 15वी विधानसभा विसर्जित करण्याचे आदेश दिले. पुदुचेरी विधानसभेच्या 30 जागांपैकी राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं 18 जागा जिंकून बहुमत प्राप्त केलं आहे. यात एनआर काँग्रेसनं 12, भाजपनं 4, अण्णाद्रमुक आणि लचिया जननायका कच्ची या पक्षांनी प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे. कुख्यात गुंड सोहराबुद्दीन, त्याची पत्नी कौसरबी आणि त्याचा मदतनीस तुलसीराम प्रजापती यांच्या कथित बनावट एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं 22 जणांना निर्दोष ठरवलं आहे. विशेष न्यायालयानं 2018 दिलेल्या निकालात सर्व 22 आरोपींना निर्दोष ठरवलं होतं. या निर्णयाला सोहराबुद्दीनच्या भावांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. अहमदाबादजवळ नोव्हेंबर 2005 झालेल्या कथित एन्काउंटरमध्ये सोहराबुद्दीनची हत्या झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्याची पत्नी कौसर बी हिची हत्या झाली होती. या प्रकरणातला महत्वाचा साक्षीदार असलेल्या प्रजापती याचा डिसेंबर 2006 झालेल्या कथित एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. या प्रकरणात फार्म हाऊसचा मालक आणि गुजरात तसंच राजस्थान पोलिसांच्या 21 अधिकारी कर्मचाऱ्यांवर एन्काउंटरचा आरोप झाला होता. या सर्वांनी सोहराबुद्दीन आणि इतर दोघांना आधी फार्म हाऊसमध्ये अवैधरित्या डांबून ठेवलं आणि नंतर त्यांचा एन्काउंटर झाल्याचा दिखावा केला असा आरोप सर्वांवर होता. या प्रकरणी हत्येचा कट रचणं आणि त्यात आरोपींचा सहभाग होता हे सिद्ध करण्यात अपयश आल्याचं निरीक्षण विशेष न्यायालयानं नोंदवलं होतं. व्हिएतनामचे अध्यक्ष तो ला यांनी आज मुंबईत राष्ट्रीय शेअर बाजाराला भेट दिली. यावेळी त्यांनी भारताच्या शेअर बाजाराच्या सामर्थ्याची प्रशंसा केली. दुपारी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. तसंच एक व्यावसायिक परिषदेत ते दोन्ही नेते सहभागी होते.

संध्याकाळी राष्ट्राध्यक्ष लाम हे राज्यपाल जिष्णू देववर्मा यांची लोकभवनात भेट घेतील. गेल्या 22 दिवसात जम्मू आणि काश्मीरमध्ये अंमली पदार्थ विरोधी मोहिमेच्या अंतर्गत 518 जणांना अटक झाली असून 481 FIR नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 24 मालमत्ता जप्त केल्या आहेत किंवा नष्ट झाल्या आहेत. ईडीनं आज मोहाली आणि चंदीगडमध्ये 12 ठिकाणी छापे टाकले. ग्रेटर मोहाली क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून जमीन वापर हस्तांतरणाचा परवाना मिळवताना मोठ्या प्रमाणात झालेल्या घोटाळ्यांप्रकरणी ही छापेमारी सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक. 40 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या कामगारांच्या मोफत आरोग्य तपासणीला ESIC रुग्णालयात सुरुवात. बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार. नितीशकुमार यांच्या पुत्रासह 30 जणांचा शपथविधी. तमिळनाडूमध्ये TVK प्रमुख विजय यांनी पुन्हा घेतली राज्यपालांची भेट. अण्णाद्रमुकचे आमदार पुद्दुचेरीमधल्या रिसॉर्टवर आणि कुख्यात गुंड सोहराबुद्दीनच्या कथित एन्काउंटर प्रकरणी सर्व 22 आरोपी निर्दोष असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक. 40 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या कामगारांच्या मोफत आरोग्य तपासणीला ESIC रुग्णालयात सुरुवात. विज्ञान प्रदर्शनात जिल्हास्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इस्रो तर राज्यस्तरावर निवड झालेल्यांना नासाचा पाहणी दौरा करण्याची संधी मिळणार. आणि कुख्यात गुंड सोहराबुद्दीनच्या कथित एन्काउंटर प्रकरणी सर्व 22 आरोपी निर्दोष असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा. ऑपरेशन सिंदूरला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज देशभरातून भारतीय सैन्य दलांच्या पराक्रमाचा गौरव केला जातोय. या मोहिमेला मिळालेल्या अभूतपूर्व यशातून भारतीय सैन्य दलांचं अतुलनीय धैर्य आणि निष्ठा दिसून येते. पहलगाममधल्या दुर्दैवी हल्ल्याला भारतीय सैन्यानं योग्य प्रत्युत्तर दिलं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. भारताची शांतता एकता आणि सार्वभौमत्वाला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलांनी जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन म्हणाले. दहशतवाद हद्दपार करणं आणि त्यांना मदत करणाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यासंदर्भात म्हणाले. या अतुलनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देश भारतीय सैन्याला अभिवादन करतो. या कामगिरीतून भारतीय सैन्याची व्यावसायिकता तयारी आणि समन्वय दिसून येतो असंही ते समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हणाले. या मोहिमेला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं प्रधानमंत्र्यांनी ऑपरेशन सिंदूरचा बोधचिन्ह असलेला DP समाजमाध्यमांवर ठेवला आहे. देशातल्या नागरिकांनीही हा DP ठेवावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे देशाच्या शत्रूंना भारताच्या शक्तीची कल्पना आली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. या मोहिमेच्या दरम्यान तिन्ही सेनादलांनी दाखवलेल्या समन्वयाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कौतुक केलं. या मोहिमेमुळे आत्मनिर्भरता वाढवण्याच्या आणि देशाच्या सामर्थ्याला बळकट करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. पाकिस्तानातही दहशतवाद्यांचे अड्डे सुरक्षित नाहीत हे ऑपरेशन सिंदूरमधून स्पष्ट झालं आणि ही फक्त सुरुवात होती अशी प्रतिक्रिया भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं दिली आहे. लष्कर हवाई दल आणि नौदलाच्या सैन्य कारवाई विभागाच्या प्रमुखांनी जयपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती दिली. ताबा रेषा आणि पाकिस्तानसोबतच्या सीमारेषेपलीकडे जाऊन दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर भारत कारवाई करू शकतो हे यामधून दिसून आल्याचं लष्कराच्या मोहीमविषयक विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले.
1: सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं. मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. इंडियाज फाइट अगेंस्ट टेरर लेडीज एंड जेंटलमैन विल गो ऑन.
0: भारताची हवाई ताकदीचं महत्व यामुळे पुन्हा एकदा दिसून आल्याचं हवाई दलाच्या कारवाई विभागाचे तत्कालीन महासंचालक एअर मार्शल AK भारती म्हणाले. देशभरातल्या 40 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कामगारांसाठीची मोफत वार्षिक आरोग्य तपासणी मोहीम आजपासून सुरू झाली. ESIC अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या दवाखान्यात कामगारांना या सुविधेचा लाभ घेता येईल. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी नवी दिल्लीत या मोहिमेचं उद्घाटन केलं. याविषयी ते म्हणाले.
2: देश के सभी श्रमिक को ESIC की हॉस्पिटल के द्वारा उसका हेल्थ चेकअप करा जाएगा ताकि कई ऐसी बीमारी जो प्राइमरी लेवल पर ही संज्ञान में आ जाएगी तो उसका इलाज करके देश के हमारे श्रमिक का स्वास्थ्य को सुनिश्चित करा जाएगा.
0: मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी उपक्रमांतर्गत राज्यातील विज्ञान प्रदर्शनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इस्रो आणि अमेरिकेतील नासा केंद्राला भेट देण्याची संधी मिळणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. जिल्हास्तरावर निवड झालेल्या 180 विद्यार्थ्यांना इस्रो केंद्राला भेट देण्याची संधी मिळेल. याशिवाय उच्च प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तर गटात राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट ठरलेल्या 51 विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा केंद्राला भेट

देण्याची विशेष संधी देण्यात येईल. बिहारमध्ये सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालच्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज पाटणा इथल्या गांधी मैदानावरल्या समारंभात झाला. विजयकुमार सिन्हा आणि नितीशकुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांच्यासह 30 जणांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. माजी मंत्री श्रवण कुमार, श्रेयसी सिंह, डॉ दिलीप कुमार जयस्वाल, रामकृपाल यादव, नितीश मिश्रा यांनीही आज मंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कुख्यात गुंड सोहराबुद्दीन, त्याची पत्नी कौसरबी आणि त्याचा मदतनीस तुलशीराम प्रजापती यांच्या कथित बनावट एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं 22 जणांना निर्दोष ठरवलं आहे. विशेष न्यायालयानं 2018 दिलेल्या निकालात सर्व 22 आरोपींना निर्दोष ठरवलं होतं. या निर्णयाला सोहराबुद्दीनच्या भावांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. अहमदाबादजवळ नोव्हेंबर 2005 झालेल्या कथित एन्काउंटरमध्ये सोहराबुद्दीनची हत्या झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्याची पत्नी कौसर बी हिची हत्या झाली होती. या प्रकरणातला महत्वाचा साक्षीदार असलेल्या प्रजापती याचा डिसेंबर 2026 झालेल्या कथित एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. या प्रकरणात फार्म हाऊसचा मालक आणि गुजरात तसंच राजस्थान पोलिसांच्या 21 अधिकारी कर्मचाऱ्यांवर एन्काउंटरचा आरोप झाला होता. या सर्वांनी सोहराबुद्दीन आणि इतर दोघांना आधी फार्म हाऊसमध्ये अवैधरित्या डांबून ठेवलं आणि नंतर त्याचा एन्काउंटर झाल्याचा दिखावा केला असा आरोप सर्वांवर होता. या प्रकरणी हत्येचा कट रचणं आणि त्यात आरोपींचा सहभाग होता हे सिद्ध करण्यात अपयश आल्याचं निरीक्षण विशेष न्यायालयानं नोंदवलं आहे. व्हिएतनामचे अध्यक्ष तो लाम यांनी आज मुंबईत राष्ट्रीय शेअर बाजाराला भेट दिली. यावेळी त्यांनी भारताच्या शेअर बाजाराच्या सामर्थ्याची प्रशंसा केली. दुपारी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. तसंच एका व्यावसायिक परिषदेत हे दोन्ही नेते सहभागी होतील. संध्याकाळी राष्ट्राध्यक्ष लाम हे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची लोकभवनात भेट घेतील. पश्चिम बंगालमधले भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे खासगी स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांची काल रात्री उत्तर 24 परगणा जिल्ह्यात मध्यम ग्राम इथं गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी आज तिघांना अटक केली आहे. तसंच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. भाजपनं या हत्येला तृणमूल काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. तृणमूलनं हा आरोप फेटाळला असून हत्येचा निषेध केला आहे. माकप आणि काँग्रेसनंही हत्येचा निषेध केला आहे. नाशिक इथं कुंभ उद्योग संगम आणि नाशिक जिल्हा गुंतवणूक परिषदेत 14,000 कोटींचे 314 सामंजस्य करार काल झाले. यातून 32,487 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. नाशिक जिल्ह्यात अनेक उद्योग समूहांनी गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखवलं असून त्यासाठी त्यांना आवश्यक जमीन उपलब्ध होणं गरजेचं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. नाशिक इथं होऊ घातलेल्या देशातल्या पहिल्या आदिवासी उद्योग क्लस्टरसाठीच्या जमिनीचं हस्तांतरणही काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एमआयडीसीकडे करण्यात आलं. यामुळे आदिवासी क्षेत्रातल्या औद्योगिक गुंतवणुकीला गती मिळेल. नाशिक इथल्या काळाराम मंदिरात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल धर्मध्वज उभारणी सोहळा झाला. रायगड जिल्ह्यात माणगाव इथं बाजारपेठ भागात झालेल्या रस्ता अपघातात 3 जण ठार झाले आहेत. भरधाव वेगानं येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सचं नियंत्रण सुटल्यानं एक सायकलस्वार आणि 2 पादचारी यांना धडक बसली. नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूरमधल्या 3 पोल्ट्री फार्ममधल्या सुमारे 2.5 लाख कोंबड्या, 9.25 लाख अंडी आणि 28 मेट्रिक टनांहून अधिक पशुखाद्य नष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. बर्ड फ्लूमुळे ही कारवाई करण्यात आली. गडचिरोलीतल्या परसवाडी इथं पोलिसांनी एका शेतावर धाड टाकून 27 लाख रुपये किमतीचा 54 किलो 500 ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक. 40 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या कामगारांच्या मोफत आरोग्य तपासणीला ईएसआयसी रुग्णालयात सुरुवात. विज्ञान प्रदर्शनात जिल्हास्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इस्रो तर राज्यस्तरावर निवड झालेल्यांना नासाचा पाहणी दौरा करण्याची संधी मिळणार. आणि कुख्यात गुंड सोहराबुद्दीनच्या कथित एन्काउंटर प्रकरणी सर्व 22 आरोपी निर्दोष असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा.
याबरोबरच

हॅलो, हाय आणि नमस्कार माझ्या मित्रांनो. मित्रांनो, मी समर बोबडे आणि तुम्ही ऐकत आहात युववाणी, जिथे आवाज आहे तरुणाईचा आणि विचार आहे नव्या भारताचे. आजचा विषय खूपच खास आहे मित्रांनो, कारण आज आपण साजरा करतोय नॅशनल टुरिझम डे, म्हणजेच भटकंती, अनुभव, संस्कृती आणि आठवणींचा एक अनमोल उत्सव. मित्रांनो, टुरिझम म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नाही, तर ते आहे नवीन लोकांना भेटणं, नवीन संस्कृती अनुभवणं.

आणि स्वतःला नव्याने ओळखणं. आपला भारत देश इतका विविधतेने नटलेला आहे की इथे प्रत्येक राज्य प्रत्येक शहर एक नवीन कथा सांगतं. कधी हिमालयाच्या बर्फात शिखरांमध्ये हरवून जायचं, तर कधी गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर शांत बसायचं मज्जा करत, कधी राजस्थानच्या किल्ल्यांमध्ये इतिहास अनुभवायचा, तर कधी केरळच्या बॅकवॉटरमध्ये निसर्गाशी संवाद साधायचा. किती मजेशीर आहे ना मित्रांनो. खरं सांगायचं तर टुरिझम फक्त मजा नाही, तर तो देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक मोठा आधार देखील आहे. लाखो लोकांना रोजगार मिळतो, हॉटेल्स, ट्रान्सपोर्ट, गाईड्स, कलाकार, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे टुरिझम. आपल्याला एकमेकांशी जोडतं आणि आपण वेगवेगळ्या भाषा बोलतो, वेगवेगळे कपडे घालतो तिथल्या सोशल एन्व्हायरमेंटनुसार, पण एकत्र आल्यावर जाणवतं आपण सगळे एकाच भारताचे आहोत. हो की नाही मित्रांनो. आता मी तुम्हाला माझा एक छोटासा अनुभव सांगतो. एकदा काय झालं, मी सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये ट्रेकला गेलो होतो. सकाळची वेळ, हलकं धुकं आणि पक्ष्यांचा मधुर आवाज. आम्ही वर चढत होतो आणि प्रत्येक पावलांगणीत निसर्ग जास्त सुंदर होत होता. शेवटी जेव्हा आम्ही शिखरावर पोहोचलो, ते दृश्य शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. खाली हिरवळ, वर निळं आकाश आणि मध्ये आपण एकदम शांत. तो पीस अनुभवताना त्या क्षणी कळलं की टुरिझम म्हणजे फक्त फोटो काढणं नाही, तर त्या क्षणात जगणं आहे. मित्रांनो, आजच्या डिजिटल जगात आपण सतत स्क्रीन समोर असतो, पण खरं आयुष्य स्क्रीनच्या बाहेर आहे. म्हणून नवीन ठिकाणी जा, नवीन लोकांशी बोला, अरे निसर्गाचा आदर करा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिस्पॉन्सिबल टुरिझम करा. कचरा कुठेही टाकू नका, स्थानिक संस्कृतीचा आदर करा आणि निसर्ग जपा. जग पाहायला निघालो की आपण स्वतःला स्वतःतच शोधतो. प्रवास आपल्याला बदलत नाही, तर तो आपल्याला खऱ्या अर्थाने उलगडतो. मित्रांनो, आयुष्यातील सगळ्या सुंदर आठवणी आपण फिरतानाच बनवतो, म्हणून बॅग पॅक करा, स्वप्न सोबत घ्या आणि निघा एका प्रवासाला. तर मित्रांनो, मी समर बोबडे तुमच्यासोबत युववाणीच्या या खास प्रवासात पुन्हा एकदा नव्याने तुम्हाला नव्या विषयासोबत भेटायला खूप उत्सुक आहे, आणि मला खात्री आहे तुम्ही सुद्धा असालच. तर मित्रांनो, परत भेटूया एका नव्या ऊर्जेने नव्या विषयासोबत पुन्हा एकदा. तोपर्यंत फिरत रहा, शिकत रहा आणि जगा मनसोक्त. नमस्कार.

0: तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपल्या मालिकांकडे वळण्याची. चला तर मग मित्रांनो, ऐकूयात सांजवेळ ही मालिका आपली रेडिओ मैत्रीण संपदा शेणमारे हिच्यासोबत.
1: सांजवेळ या मालेत मी संपदा तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, या जगात इतके साहसी व्यक्ती होऊन गेलेत ना की ज्यांच्या साहसाच्या थक्क करणाऱ्या अशा कहाण्या ऐकूनही असं वाटतं की खरंच एका मनुष्यात इतकी दृढ इच्छाशक्ती, सहनशक्ती, धैर्य, निडरता कशी काय असू शकते. एका लहानशा संकटानंही घाबरणारे आपण अशा अत्यंत धाडसी व्यक्तींच्या साहसाच्या कणभर साहस जरी आपण दाखवू शकलो ना, तरी जीवनाचा कायापालट करता येतो. आता साहसाविषयी बोलताय म्हणजे मी एखाद्या सैनिकाविषयी किंवा साहसी क्रीडापटूविषयी तरी सांगणार असं तुम्हाला वाटत असणार, पण नाही मित्रांनो, मी सांगत आहे एका धाडसी स्त्रीविषयी, आणि तेही दक्षिण आफ्रिकेतल्या एका गुलाम म्हणून जगावं लागणाऱ्या अशा

स्त्रीविषयी, सर्वांप्रमाणेच अमानुष अत्याचार सोसत गुलामी कराव्या लागणाऱ्या त्या स्त्रीविषयी, पण त्यांचं वेगळेपण ठरतं ते त्यांनी उचललेल्या धाडसी पावलांमुळं, धाडसी विचारांमुळं आणि त्यांच्या साहसी कर्तृत्वामुळं. मग मित्रांनो, तुम्हालाही आता प्रश्न पडला असणार की कोण ती अशी स्त्री, तर तिचं नाव आहे हॅरिएट टबमन. 1822 चा तो काळ जेव्हा अमेरिकेत गुलामगिरीचा काळीमा परमचरणावर होता तेव्हाची गोष्ट. एका कृष्णवर्णीय दाम्पत्याच्या पोटी हॅरिएट यांचा जन्म झाला. 4 वर्षांची असताना आपल्या 2 बहिणींना गुलाम म्हणून क्रूरपणे खेचून नेताना त्यांनी बघितलं होतं. या प्रसंगाचा व्रण कायमचा त्यांच्या बालमनावर उमटला होता. जेमतेम 5 वर्षांच्या असतानाच गुलाम असणाऱ्या त्यांच्या आईच्या मालकानं त्यांचा सौदा केला. या 5 वर्षाच्या लहानगीनं घाबरून जोरात ओरडलं तरी कठोर शिक्षा मिळायची. किशोरवयापर्यंत गुलामीच्या जीवनाच्या अतोनात यातना सोसतानाही हॅरिएट यांच्या मनात 2 गोष्टी कायम जिवंत राहिल्या, त्या म्हणजे स्वातंत्र्याची जिद्द आणि गुलामगिरी संपवण्याचा निर्धार. एक दिवस झालं असं की हॅरिएट यांना कुणकुणू लागली की आताचा त्यांचा मालक त्यांना दक्षिण अमेरिकेतल्या दुसऱ्या मालकाकडे विकणार आहे, जिथल्या अमानुष छळाच्या थरका पुडवणाऱ्या कहाण्या सर्व गुलाम वर्गाला माहीत होत्या. पण अशातच मालकाच्या झालेल्या मृत्यूचा फायदा घेत दलदलीचा मार्ग तुडवून दिवसा दाट झाडीत लपून आणि रात्रीला पुढलं अंतर कापत अशा अनेक दिवसांच्या पायपिटींनंतर हॅरिएट शेवटी त्या गुलामगिरीतून निसटून पेनिसिल्व्हिया या गुलामगिरी नसलेल्या ठिकाणी पोहोचल्या. त्या गुलामगिरीतून आता मुक्त झाल्या होत्या. पण हॅरिएट यांच्या वेगळेपणाची सुरुवात होते ती इथूनच, कारण एका गुलामाची मुक्ती ही दुर्मिळातूनही दुर्मिळ गोष्ट त्यांच्या सोबत झाली होती. त्या आता मुक्त झाल्या होत्या. आणि मित्रांनो, अशा मुक्त झालेल्या कोणा दुसऱ्या गुलामानं पुन्हा दक्षिण अमेरिकेत मृत्यूच्या दारात परतण्याचा निर्णय घेतला असता का? नक्कीच नाही. पण इथंच तर हॅरिएट यांचं वेगळेपण ठळक होतं. मरण यातनाच्या दारातून मुक्त होऊनही आपल्या इतर बांधवांनाही त्या यातनांतून मुक्त करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. सर्वत्र गुलामगिरीचा घट्ट विळखा असताना गुलामगिरी नष्ट करण्याचा विचारही जिथं हास्यास्पद ठरला असता, तिथं हे दिव्य पत्करणारी एक स्त्री होती, तीच होती ही हॅरिएट टबमन. मग यासाठी हॅरिएट यांनी काय केलं? तर हॅरिएट या गुप्तपणे भूमिगत राहून काम करणाऱ्या एका संघटनेला जाऊन मिळाल्यात. बंधक गुलामांची सुटका करण्यासाठी त्यांनी एक जबरदस्त जाळं निर्माण केलं होतं, त्याला अंडरग्राऊंड रेल रोड असं म्हटलं जाईल. संवादासाठी सांकेतिक भाषेतले शब्दही त्यांनी ठरवले. माझ्या समस्त गुलाम बांधवांना मी सोडून आणणारच असं म्हणत 1849 मध्ये त्या पुन्हा तिथंच परतल्यात, त्याच शेतात, त्याच मालकाच्या राज्यात जिथं त्यांनी गुलामगिरीच्या यातना सोसल्या होत्या. त्यांनी तब्बल 13 वेळा दक्षिण अमेरिकेत जाऊन 70 हून अधिक गुलामांची मुक्तता केली. विचार करा, इतक्या वेळा गुप्त मार्ग वापरून धोका पत्करत इतक्या गुलामांची मुक्तता करणारी ही एक स्त्री, काय प्रचंड मनोबल लागत असेल ना. जिथं एका गुलामालाही मुक्त होणं अशक्य प्राय, तिथं इतक्या गुलामांची सुटका करून देणारी ही स्त्री. आणि म्हणूनच त्यांची ही अचंबित करणारी कामगिरी पाहून एका सैन्य अधिकाऱ्यांना तर त्यांना गुप्तहेर म्हणून काम करण्यासाठी बोलावून घेतलं. अमेरिकेत यादवी युद्ध पेटलं होतं, तेव्हा युनियन आर्मीसाठी हेरगिरी करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली. उत्तर अमेरिका जिथं गुलामगिरी संपवण्याच्या मताची होती, तिथं दक्षिण अमेरिकेला मात्र गुलामगिरीची रीत कायम हवी होती. आणि याच दक्षिण अमेरिकेतल्या सैन्यांना कॉन्फिडरेट सैन्य म्हणत असत. हे कॉन्फिडरेट सैन्य कुठं कुठं आहेत, त्यांची तळ कुठं आहेत, कुठं पूल बांधले आहेत, शस्त्र लपवली गेली आहेत, याची अगदी अचूक माहिती हॅरिएट या पुरवत असत. संपूर्ण तयारीनंतर 1863 मध्ये पार पडलेली हॅरिएट यांची अत्यंत धाडसी योजना म्हणजे कॉम्बाही नदी धाड. 2 जून 1863 चा तो दिवस, साऊथ कॅरोलिना राज्यातील हजारो गुलामांचं आयुष्य बदलण्याचा तो दिवस. 3 मोठ्या सशस्त्र बोटी कॉम्बाही नदीतून पुढे सरकत होत्या आणि नेतृत्व करणाऱ्या होत्या हॅरिएट टबमन. कॉन्फिडरेट सैन्यांनी पाण्यात जागोजागी स्फोटक पेरली होती. हॅरिएट यांनी ताऱ्यांच्या दिशेचा अभ्यास करून योग्य त्या दिशा बघून ठेवल्याच होत्या आणि त्याचनुसार स्फोटकांना टाळून किंवा निकामी करत करत त्या जहाजांना पुढे मार्ग दाखवत होत्या. आणि शेवटी जहाज किनाऱ्यावर पोहोचताच तोफा डागण्यात आल्या. अंधारात एकच धुमाकूळ झाला. शत्रू सैन्यास अवधीच

0: झाला नाही आणि शेकडो गुलाम शेतातून धावत येऊन जहाजाकडे धावले. एकीकडे हल्ला चढवत तंबाखू आणि अफूची शेत उद्ध्वस्त केली गेली आणि तब्बल 700 अधिक गुलामांना घेऊन हॅरिएट यांच्या खंबीर नेतृत्वाखालची ती जहाज सुखरूप परत निघाली. मित्रांनो, आजही इतिहासात ही मोहीम कॉम्बाही नदी धाड या नावानं प्रसिद्ध आहे आणि या मोहिमेचं नेतृत्व करणाऱ्या हॅरिएट टबमन या साहसी स्त्रीचं नावही इतिहासात अजरामर झालं. 10 मार्च 1913 या दिवशी लोकांना गुलामगिरीतून मुक्तता देण्यासाठी पुढे सरसावलेल्या या लढवई या स्त्रीनं देह त्यागला. अमेरिकी सैन्यानं त्यांना लष्करी इतमामात मानवंदना दिली. त्यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी केलं. $20 नोटेवर त्यांचा फोटो छापण्यात आला आणि मित्रांनो, अमेरिकी चलनावर दिसणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय स्त्री ठरल्यात. तर अशा या साहसी धाडसी हॅरिएट टबमन यांचा जीवनानुभव. मनात जर दृढ इच्छाशक्ती असेल तर या जगात कुठलीच गोष्ट करणं ही अशक्यप्राय नाही हेच हॅरिएट टबमन यांच्या जीवनानुभवातून समजतं. मग मित्रांनो, आजच्या सांजवेळ मालिकेत इतकंच. पुन्हा भेटूयाच सांजवेळ मालिकेच्या पुढील भागात एका नवीन कथेसह, नवीन व्यक्तीसह, नवीन विचारांसह. तोपर्यंत संपदाचा नमस्कार.
1: मित्रांनो, आपण ऐकत होतो संपदा शेणमारे हिच्या आवाजात सांजवेळ ही मालिका. तर वेळ झाली आहे वेगळ्या वाटा या मालिकेची. चला तर मग ऐकूयात युवा वक्ता अजिंक्य धासरकर यांची स्वर्णिमा कमलवारीने घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार मित्रांनो, वेगळ्या वाटा या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, वेगळ्या वाटा या मालिकेत आपण अजिंक्य धारसकर या युवा मित्रासोबत बातचीत करणार आहोत. अजिंक्य धारसकर या आपल्या युवा मित्राने रामदेव बाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून सिव्हिल इंजिनिअरिंग केलं असून युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहॅम मधून त्याने मास्टर्स केले. त्यासोबत तो उत्तम छायाचित्रकार आहे, संगीतकार आहे आणि गायक सुद्धा आहे आणि त्याचबरोबर तो युवा वक्ता देखील आहे. तर अजिंक्य, तुझं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
3: खूप खूप धन्यवाद.
2: तू 2021 पासून वक्ता म्हणून तुझी जर्नी सुरू केलीस,
3: बरोबर?
2: तर या सगळ्याची सुरुवात कशी झाली?
3: आपल्या मराठी घराण्याला एक आशीर्वाद असा दिला आहे की आपले आजी आजोबा आई बाबा हे आपल्याला लहानपणापासून शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगतात. सो त्याच्यात इंटरेस्ट पहिल्यापासूनच होता.
2: ओके.
3: आणि टीव्हीवर मूवी किंवा कोणती सिरियल बघण्यापासून सुरुवात झाली. त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात माझे गुरु आले जे होते सुमंत टेकाडे आणि ते सुप्रसिद्ध वक्ता होते. सो त्यांचा सहवास मला खूप लाभला. त्यांच्याकडनं खूप गोष्टी मला शिकायला मिळाल्या. म्हणजे इतिहासाचा अभ्यास खरं तर त्यांच्या सहवासात माझा सुरू झाला की सहसंदर्भ दस्तावेज वाचणं, पत्रव्यवहार वाचणं, योग्य त्या लेखकाचं बुक्स वाचणं आणि सगळं करणं. आणि 2021 ते आम्हाला सोडून गेले कोविड काळात. सो तो एक खूप मोठा पर्सनल लॉस होता. आणि मग तेव्हा वाटलं की त्यांनी जी मोहीम सुरू केली आहे की ते जागोजागी जायचे, महाराजांबद्दल सांगायचे, यंगस्टर्सला मोटिवेट करायचे. सो असं वाटलं की नाही, ही मोहीम सुरू राहिली पाहिजे. सो मग सुरुवात तशी झाली. सुमंत सरांचं पहिलं व्याख्यान सुद्धा काटोलला झालं होतं. सो माझं पण पहिलं व्याख्यान सुदैवाने काटोलात झालं. आणि मग तिकडनं मग हळूहळू छोट्या मोठ्या शाळांमधनं मला बोलवणं येत गेलं आणि मग मी UK गेलो. सो मग UK गेल्यानंतर तिथल्या ज्या हिंदू संस्थानिका होत्या त्यांनी जॉईन केल्या होत्या, त्यांना कळलं की या मुलाला बोलता येतं. तर मग तिथे संधी मिळणं सुरू झालं आणि मग विठ्ठल रुक्मिणी मंदिर जे बनतंय तिकडे त्याच्या कमिटीमध्ये मी होतो. सो तिकडे पण मग काहीतरी आयोजित करण्यात यायचं ज्यात मी बोलायचो, सांगायचो मुलांना. असा तो प्रवास सुरू आहे आणि सुरू राहील.
2: ओके. तू छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलतोस, संभाजी महाराजांवर बोलतोस आणि बाजीराव पेशव्यांवर पण बोलतोस, तर स्पेसिफिकली हे तीन व्यक्तिमत्व निवडण्यामागे काही कारण आहे का?
3: जसं माझ्या समोर येत गेलं तसं मी वाचणं आणि बोलणं सुरू केलं.
2: ओके.
3: पण त्याच्या मागे जर आज मला कारण द्यायचं असेल किंवा एक डायरेक्शन द्यायची असेल तर ती अशी आहे की 2017 ते 2019 मी माझ्या आयुष्यात काही फेल्युअर्स एक्सपिरियन्स करत होतो.
2: ओके.
3: आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असा आहे की तुम्हाला तुमच्या फेल्युअर्सला एक्सेप्ट करण्याची शक्ती देतं, तुम्हाला तुमच्या अंतर्मनात झाकण्याची शक्ती देतं. सो तिकडनं मी शिवाजी महाराजांचं चरित्र आत्मसात करणं सुरू केलं आणि मी माझ्या फेल्युअर्सला ओव्हरकम केलं. मी खूप त्याच्यानंतर मग वेग धरला आणि मी पुढे चालत गेलो. आणि मग होत असं की मग पुढे संभाजी महाराज आणि पर्सनली मी थोडासा असा रिजिड आणि नॉट रिजिड बट एक हेडस्ट्रॉंग माइंडसेटचा मुलगा आहे की कोणताही प्रॉब्लेम आला तर असा पळून जायचं.

0: काही हेड ऑन फेस करायचं आणि सो त्या याच्यात शंभू राजे थोडेसे आपले वाटायला लागले. सो त्यांच्याबद्दल वाचणं सुरू झालं. मग मी खूप काय म्हणतात त्याला खूप अग्रेसिव्ह झालो होतो माझ्या अप्रोचेसमध्ये, माझ्या मतांमध्ये खूप अग्रेसिव्ह झालो होतो की जे पटत नाही ते नाही पटत, जे पटतं ते पटतं. आणि मग एक गोष्ट कळली की तुमच्याकडे बळ आहे, तुमच्याकडे पॉवर आहे, यू नीड अ डायरेक्शन. आणि मग तेव्हा बाजीराव पेशव्यांचा विषय माझ्या समोर आला. तर बाजीराव पेशव्यांमध्ये आणि माझ्यामध्ये एक साम्य असं आहे की आमचा मंगळ खूप पॉवरफुल आहे, खूप एक्स्ट्रीम पॉवरफुल मंगळ आहे. सो बाजीराव पेशव्यांचा मंगळ इतका स्ट्रॉंग होता तर त्याला दिशा देण्याचं काम हे शाहूराजांनी केलं होतं. तर शाहूराजांचं गुरुबळ खूप चांगलं आहे, त्यामुळे मला जेव्हा बाजीराव पेशवे कळले तेव्हा मी माझ्या गुरूंच्या जास्त क्लोज झालो. सो दॅट आय कॅन गेट अ गुड डायरेक्शन इन लाईफ. त्यामुळे मग असे हे तीन पात्र माझ्या खूप जवळचे आहेत.
1: आजच्या युवा पिढीला या तिघांकडनं काही शिकायचं असेल तर तू स्पेसिफिकली अशा कुठल्या गोष्टी सांगशील की ज्या त्यांनी फॉलो केल्या पाहिजेत?
0: तशा तर खूप गोष्टी आहेत, पण काही बेसिक गोष्टी जर मला तुम्ही विचारत असाल तर पहिली गोष्ट म्हणजे कशालाही घाबरायचं नाही. या तिन्ही व्यक्तिमत्वांकडनं तुम्ही तुमचा धर्म काय आहे हे शिकू शकता. म्हणजे एक विद्यार्थी म्हणून तुमचा धर्म काय आहे, तुम्ही जिथे काम करता तिथे तिथले कर्मचारी म्हणून तुमचा धर्म काय आहे, समाजासाठी तुमचा धर्म काय आहे, कुठे तुम्हाला उभं राहायला पाहिजे, तुमच्या समोर अन्याय होतो आहे शांत बसणं हे आपल्या याच्यात नाही आहे हे त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे. तुमच्या व्यक्तिगत जीवनात तुम्ही 100 गोष्टी शिकू शकता त्यांच्याकडनं. फॉर एक्झाम्पल आपण कोणत्या एखाद्या सिच्युएशन मध्ये अडकतो आणि आपल्याला असं वाटतं की इकडनं आपण बाहेरच नाही निघू शकत आणि वी गिव्ह अप. महाराजांच्या आयुष्यात आपल्याला हे शिकायला मिळतं की अशा प्रसंगातनं महाराज निघाले आहेत जिकडे अंत दिसत होता आणि तिकडनं सुद्धा महाराजांनी मार्ग काढला. सो या स्टोरीज खूप इन्स्पायरिंग असतात. इफ यू आर स्टक इन अ प्रॉब्लेम तुम्ही या अशा लोकांकडनं आदर्श घेऊन त्या प्रॉब्लेमचं एक सोल्युशन काढू शकता, एक खंडात त्याला ऊर्जा मिळते तुम्हाला. सो या गोष्टी शिकणं अति आवश्यक आहे आणि तुमच्या देशाबद्दल तुम्हाला प्रेम वाटतं सो देशासाठी तुम्ही काय करू शकता या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला शिवचरित्र किंवा शंभूचरित्र वाचताना मिळायला लागतं की तुम्हाला सुचतं की अच्छा आपण हे करू शकतो, अच्छा आपण हे करू शकतो. ते सगळं सोडा, मी एक चांगला नागरिक होईन ही सुद्धा प्रेरणा या तिघांच्या चरित्रामध्ये आपल्याला मिळते.
1: खरंय, आपल्या इतिहासाविषयी आणि या तीन थोर व्यक्तींविषयी बरेच मिसकन्सेप्शन आहेत जे आपण सतत ऐकत असतो वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरनं.
0: बरोबर.
1: तर तू गेल्या 5-6 वर्षांपासून सगळ्याचा अभ्यास करतोयस, यावर बोलतो आहेस, तर या सगळ्याविषयी तू काय सांगशील?
0: माझं सगळ्यांना एक रिक्वेस्ट असते की तुम्ही प्लीज वाचन करा. तुम्ही काय म्हणतात त्याला ऑथेंटिक व्हेरीफाईड सोर्सेस मधनं तुम्ही वाचा.
1: काही ऑथेंटिक सोर्सेस तू सांगू शकलास आता या प्लॅटफॉर्मवर?
0: ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी गजानन भास्कर मेहेंदळेंचं तुम्ही सगळे पुस्तकं आणि त्यांचं सगळं काम वाचू शकता. म्हणजे त्यांचा एक एक वाक्य त्यांनी सहसंदर्भ दिलाय की हे कुठून आलं, या गोष्टीचा रेफरन्स काय, हे कोणत्या पत्रातनं आपल्याला कळलं. आता उदाहरणार्थ एक खूप मोठा गैरसमज असा असतो की अजूनही लोक म्हणतात की शिवाजी महाराज हे निराक्षर होते, वाचता यायचं पण लिहिता यायचं नाही. हा खूप मोठा गैरसमज आहे. तर मी आता पुण्याला होतो आणि तिथे लोकांशी असंच बोलत होते आणि त्यांनी मला हेच म्हटलं की हो पण महाराष्ट्र निराक्षर होते. तर त्यांना तिथे मला गजानन भास्कर मेहेंदळेंच्या पुस्तकातनं संदर्भ देता आले की नाही नाही नाही हे इथे संदर्भ आहे जिथे महाराजांनी दाखवलं की हो मला लिहिता येतं. तर वाचन करा तुम्हाला सगळं कळेल. सहसंदर्भ गोष्टी वाचा, समकालीन जे लिहून ठेवलं आहे, बखरी आहेत, त्यातनं तुम्हाला खूप गोष्टी कळतात.
1: एखादा अविस्मरणीय अनुभव शेअर करू शकला असता?
0: 2017 मी इंजिनिअरिंग फर्स्ट इयर मध्ये होतो आणि माझं एन्टायर दुसरं सेमिस्टर बॅक होतं, मला मी पासच नव्हतो शकत. मला येत सगळं होतं, मी लहानपणापासून हुशारच होतो, मला कळतं सगळं, पण मला माहित नाही एक्झाम फिअर होता की काय होता, मला लिहिता येत नव्हतं. मी फेल होत गेलो. मग दुसरं वर्ष मी खूप कसं तरी मिनिमम 1-2 विषय काढून सेकंड इयर मध्ये गेलो. सेकंड इयर मध्ये गेल्यानंतर पूर्ण थर्ड सेमिस्टर बॅक होतं, फोर्थ सेमिस्टर बॅक होतं, मी परत ड्रॉपआउट झालो. सो अकॅडमिक इयर 2019-20 मी परत ड्रॉपआउट होतो आणि त्यावेळेस मी शिवचरित्र पूर्ण असं म्हणजे असं पोथीसारखं मी घेऊन बसलो. त्या गोष्टी इतक्या मला इन्स्पायर करून गेल्या की 2020 स्टार्टिंगला जानेवारीमध्ये जी परीक्षा झाली त्यात मी 13 विषय एका अटेम्प्ट मध्ये काढले. म्हणजे 9-12 एक पेपर द्यायचो, 2-5 दुसरा पेपर द्यायचो एका दिवशी आणि सगळे विषय निघाले. आणि त्याच्यानंतर मग देर वॉज नो गोईंग बॅक. मग मी थर्ड इयर मध्ये गेलो, थर्ड इयर व्यवस्थित काढलं. फोर्थ इयर मध्ये गेलो, जे डेझर्टेशन असतं ते डेझर्टेशन आय थिंक मी खूप कमी मुलांपैकी एक आहे ज्यांनी स्वतःचं डेझर्टेशन डिझाईन केलं आणि तो प्रोजेक्ट आम्ही पूर्ण केला. फक्त केलं नाही, त्यातनं काही नवीन शोधून काढलं, त्याचा पेटंट घेतला. मग युकेला जायची संधी आली, मग मी युकेला गेलो, तिथे सुद्धा मी छान एक प्रोजेक्ट केलं, त्यात सुद्धा मी काहीतरी

0: काढलं त्याचा पेटंट मी तिकडे न घेता मी भारतात घेतलाय, कारण की हा माझा देश आहे, मला तिकडच्या लोकांना नाही द्यायचं काही. सो त्याचा पेटंट घेऊन मी इथे आलो आणि आता परत शिवाजी महाराजांच्या आदर्शावरती किंवा त्यांच्याकडनं इन्स्पायर होऊन पुढची उडी घ्यायला चाललो आहे. पीएचडी करायची इच्छा आहे कोणत्या चांगल्या युनिव्हर्सिटी मधून. सो काम थांबणार नाही कधी, स्वतःची कंपनी टाकतो आहे आज. पण एक वेळ अशी होती की जेव्हा वाटत होतं की आपलं करिअर संपलं, आता काही पुढे होऊच नाही शकत. 2 वर्ष मी ड्रॉपआउट आहे, मार्क चांगले नाहीये, कोण नोकरी देईल मला. सो पण तिथून लढायला सुरुवात केलं ते आज मी इथे तुमच्या समोर बसलो.
1: क्या बात है. ही सगळी व्याख्यानं करताना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि बाजीराव पेशवे सगळ्यांनी तुला तुझं आयुष्य डेव्हलप करायला पण मदत केली आहे.
0: बरोबर.
1: सो ह्या सगळ्याबद्दल काय सांगशील, म्हणजे त्यांच्या असे कुठले पर्सनॅलिटी ट्रेट तुला कामात आले तिघांचेही, ते थोडक्यात सांगू शकलं असतं.
0: मी शंभूराजांबद्दल तुम्हाला एक कथा सांगतो.
1: येस.
0: शंभूराजांची बुद्धिमत्ता म्हणजे अफाट, जिथे लोक विचार करायला थांबतात तिथे शंभूराजे विचार करणं सुरू करतात. तर कथा अशी आहे की औरंगजेब हा दक्षिणेत उतरतो आहे 7 लाखाची फौज घेऊन, हे माहिती आहे. त्या याच्यात औरंगजेबाला कोण कोण इथे मदत करणार होतं, पोर्तुगीज मदत करणार होते, मुंबईला इंग्रज मदत करणार होते, जंजिराकडचा सिद्धी मदत करणार होता. तर शंभूराजांनी ठरवलं की यांना एक एक दणका द्यायचा आणि शंभूराजांची एक जबरदस्त तुकडी तुटून पडली जंजिरावर, तर तिथे तो पूर्ण त्याचा सगळा मुरुड जंजिरा दंडा राजपुरी हा सगळा त्याचा पूर्ण प्रदेश जाळून खाक केला. पण जंजिरा किल्ला हा जिंकता नाही आला आणि शंभूराजांकडे तेवढा वेळ नव्हता. दुसरं कळलं की हा इंग्रज मदत करतो आहे, तिकडनं ते मुंबईला गेले, तिकडे त्यांचा कार्यभाग जाळला. मुंबई जिंकणं एवढंसं सोपं नाही, जंजिरा जिंकायला आता आपल्याकडे वेळ नाही, कारण औरंगजेब येतोय, मग करायचं काय. म्हणजे जंजिरा आणि मुंबईमध्ये काही आहे का, कारण हा सिद्धी आहे याला समुद्र जवळचा आहे, याच्यावर जर हल्ला केला तर हा समुद्रावरनं आपले गलबतं काढतो आणि मुंबईला पळून जातो इंग्रजांकडे. इंग्रज पण तेच करतात. तर म्हणे मुंबई आणि जंजिराच्या मध्ये काही आहे का, महाराजांना सांगितलं की तिथे एक एलिफंटा नावाचा बेट आहे, तर म्हणे ताबडतोब तिथे पाठवा माणसाला, ते बेट होतं अरब लोकांच्या हातात. तर अरबस्तानला एक माणूस पाठवला महाराजांनी, आपला वकील पाठवला, तिकडे जाऊन त्या बेटाची बोली लावली, ते बेट विकत घेतलं आणि 1 वर्षाच्या आत तिकडे एक दुर्ग उभारला, तिथे दौलतखानाचं पथक ठेवलं आणि त्यांना सरळ आदेश होते की इकडनं इंग्रजांचं जहाज येऊ किंवा इकडनं सिद्ध्यांचं जहाज येऊ, परस्पर बुडवा, मला विचारायला येऊ नका. पुढच्या 8-8 महिन्याचे पगार देऊन टाकले शंभूराजन. म्हणजे ही त्यांची बुद्धिमत्ता आहे की एका बाजूला सिद्धीला कोंडून ठेवलं, एका बाजूला इंग्रजांना कोंडून ठेवलं आणि पोर्तुगीजांवर हल्ला केला. मग फायनली तिथे पोंड्याच्या किल्ल्याच्या असं म्हणतात युद्ध झालं, तर त्या युद्धाचं पण वर्णन असं आहे आणि हे पोर्तुगीजांनी केलं की एखादं वादळ परवडलं, एखादा झंजावात परवडला, पण शंभूराजांचं आक्रमण आम्हाला सहन करता आलं नाही. म्हणजे अशी एखादी सुरंग लावून आपण अशी भिंत फोडत जातो, असे शंभूराजे त्या सैन्यात घुसले होते. आणि हे आपण वर्णन नाही करत, हे त्यांनी लिहून ठेवलं, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे.
1: खरं खरं. सो म्हणजे आपण छत्रपती संभाजी महाराजांकडनं दूरदृष्टी आणि मल्टीटास्किंग शिकू शकतो.
0: बरोबर.
1: अगदी आजच्या गोष्टींना रिलेट करायचं झालं तर,
0: बरोबर,
1: तू एक छान फोटोग्राफर सुद्धा आहेस, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी तुझं पॅशन आहे, तर ते तू परसिव्ह करतोस, त्याचबरोबर तू छान संगीतकार आहेस, गातो सुद्धा उत्तम. सो ह्या सगळ्या गोष्टी तू मॅनेज कसं करतोस?
0: आय लाईक टू कीप माय प्रोफेशन वेगळं आणि ह्या सगळ्या माझ्या हॉबीज आहेत. सो म्हणजे म्युझिक आहे, फोटोग्राफी आहे, या सगळ्या माझ्या हॉबीज आहेत. सो या माझ्यासाठी एक स्ट्रेस बस्टर किंवा एक रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटी सारख्या असतात. जंगल पर्सनली मला फिरायला प्रचंड आवडतं. मी तुम्ही मला आजही फोन करून कोणी विचारलं की चालतोस का, मी नेहमी तयार असतो. आणि बेसिकली तुम्ही जंगलात का जाता, मला खूप शांत वाटतं तिकडे जाऊन. म्हणजे मला असं वाटतं की मी खूप कनेक्टेड आहे नेचरशी आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या इन्स्पायर करून जातात. फॉर एक्झाम्पल, एखादा तुम्ही पक्ष्याला बघता जो घरटा बांधतोय आपलं. सो मी असाच एकदा अंबाझरी एरिया नागपूर, तर तिथे एका पक्ष्याचं घरटं मी बघायला रोज जायचो आणि एकदा खूप जोरदार पाऊस आला आणि ते घरटं पडलं, ही डिडंट गिव्ह अप. त्यांनी परत ते बांधलं, परत छान अजून घट्ट बांधलं. तर मग तोच पिरियड होता जेव्हा मी ड्रॉपआउट होतो आणि हे सगळं होतं. तेव्हा कळलं की यार, हा तर पक्षी आहे आणि पक्षी असूनही हा प्रयत्न हरत नाहीये, मी तर मनुष्य आहे, मी काय. सो असे छोटे छोटे इन्स्पिरेशन जंगलामधून मिळतात. एक थ्रिल मिळतं जेव्हा तुम्ही वाघाला बघता. पर्सनली आता मी परवा सुद्धा वाघ बघून आलो. आणि म्युझिक पहिल्यापासून होता, पण कॉलेजमध्ये एक स्टेज मिळाला, सो परफॉर्मन्स सुरू झाले आणि त्यासोबत मग इंटरेस्ट होता. सो एखादं वाद्य शिकलो, तर पियानो शिकलो. मग युकेला गेलो होतो, तर तेव्हा पियानो घेऊन नाही जाता आला मला आणि तिकडे घेणं खूप महाग पडत होतं. सो तिकडे गिटार शिकलो आणि छोटी मोठी कुठे ना कुठे संधी येत राहते, जिथे जाऊन आम्ही गाणं म्हणतो, मजा करतो. सो इट्स मोर लाईक अ स्ट्रेस बस्टर फॉर मी आणि होऊन जातो मॅनेज.
1: जाता जाता आपल्या युवा श्रोत्यांना काय मेसेज देशील?
0: मस्त सगळा, तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय करणं शिका. तुम्ही सतत हा

0: प्रश्न स्वतःला विचारा की मी माझ्या देशासाठी काय करू शकतो. आईबाबांची काळजी घ्या, लोकांची नीट राहा आणि डोंट स्टॉप युअर सेल्फ इफ यू थिंक दॅट मला ही गोष्ट करायची इच्छा आहे. काही नवीन करायला घाबरू नका. बी बोल्ड इनफ की तुम्ही काही रिस्क घेऊ शकता.
1: तू वेळात वेळ काढून आलास आणि इतक्या छान गप्पा मारल्यास मजा आली मला पण. थँक्यू सो मच. परत भेटू नवीन विषयासोबत. चला तर मग मित्रांनो, आता वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात वेगळ्या वाटा या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: मित्रांनो, आपण ऐकत होतात

0: मग मित्रांनो, आता वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात वेगळ्या वाटा या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
1: मित्रांनो, आपण ऐकत होतात युवा वक्ता अजिंक्य धासरकर यांची स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत. मित्रांनो, आता वेळ झाली आहे थांबण्याची. हा, इथे थांबायची, पण आपल्या आयुष्यात आपल्याला ट्रॅव्हलिंग हे अखंड करतच राहायचंय. अहो, टेन्शन नका घेऊ. नाही कुठे दूर जाणं झालं तर आपण आपल्या घराच्या गार्डनमध्ये जाऊ शकतो, आणि तिथपर्यंतचा ट्रॅव्हल सुद्धा ट्रॅव्हल आहे, हो की नाही? तर मित्रांनो, चला पुन्हा एकदा भेटूया नव्या ऊर्जेने. तोपर्यंत मी समर बोबडे तुम्हा सर्वांची रजा घेतो. नमस्कार. आपण ऐकत होतात नागपूर केंद्राची निर्मिती असलेला युववाणी कार्यक्रम. याचे सादरकर्ते होते अतुल साखर.

0: युववाणी युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आमची चिनू मोबाईल वर कार्टून लावून दिलं की पटापट जेवते,
2: आणि आमचा चिंटू मोबाईल वर इतकं सफाईनं काम करतो कोणतीही ऍप्स त्याला जमतात.
3: वय वर्ष फक्त 2 आणि 5 असलेल्या मुलांना स्क्रीनचं व्यसन जडतंय.
2: याचे परिणाम, कारण आणि उपाय याविषयी मार्गदर्शन करणार आहेत मानसशास्त्रज्ञ प्रेक्षा गाला.
4: जेव्हा ते माहितीसाठी, काही कम्युनिकेशन किंवा संवाद करण्यासाठी, शिक्षणासाठी जेव्हा ते वापर करतात, तर त्यांचे बुद्धिमत्ताच्या डेव्हलपमेंटसाठी ते चांगलं असतं. पण जसं त्यांनी गेम्स खेळणं, रील्स बघणं, व्हिडिओ बघणं त्याच्यामध्ये केलं, तर त्यांच्या ब्रेनच्या डेव्हलपमेंट, त्याच्या बुद्धीचा विकास नकारात्मक बाजूकडे जातात, आणि त्याच्यामुळे त्यांच्या वागणं बोलण्यामध्ये पण खूप बदल येतात.
3: छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेच्या 10व्या भागात स्क्रीनचं व्यसन याविषयी समजून घेऊया.
1: शुक्रवारी 8 मे रोजी सकाळी 7:30 वाजता 107.1 MHz FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही.
3: छोट्यांचं मोठं विश्व.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र.

0: या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोपटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहित करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं, चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक

0: पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांतलक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी, तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात. आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी, त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये एक लाईन, दोन लाईन, तीन लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 0202-44-78-286 किंवा 0202-44-80-135.
1: भारतीय राष्ट्रीय सेवा, देश की सुरीली धड़कन, तराने नए पुराने कार्यक्रम में आपका एक बार फिर से स्वागत है. आइए सुनते हैं हरे रामा हरे कृष्णा फिल्म का ये गाना.

0: बरोबर. दुसरी गोष्ट काय करायचं तर नंतर 15 दिवसापासून ते 18व्या दिवसापर्यंत एक आहे ना खताची फवारणी घ्यायची.
1: बर,
0: विद्राव्य खत 12:61 असलं खत किंवा 19:19 सारखं खत ही खताची विद्राव्य फवारणी घ्यायची. साधारण पंपाला 100 ग्रॅमच घ्यायचं, जास्त नाही. ते फवारणी द्यायची 25 दिवसात अक्का साहेब रोप तयार होतं.
1: बर,
0: स्वतःच. आणि मग तुम्हाला हे लागवडीला घ्यायचं.
2: ते लागवडीला घ्यायचं कसं? कारण आता ते केलंय पण ते शेतात लागलं पाहिजे. एवढं कष्ट केलंय,
1: रुजलं पाहिजे ते, चांगलं
2: रुजलं पाहिजे. मग ते
1: त्यासाठी जमिनीची परत काय वेगळी करायला
0: लागते. जमीन तुमची आता तुम्ही ताग ध्यांच्या केलाय समजा, तो तुम्ही 1.5 महिना अगोदर करायचा.
1: बरोबर.
0: आणि 1 महिना सुपर किन नर्सरी अगोदर,
1: म्हणजे आधी ताग ध्यांच्या लावायचा आणि मग तिकडे सुपर किन नर्सरीकडे वळायचं.
0: आता बरोबर बोलला. वापश्यावर लागवड करायची, मग त्यासाठी पाऊस असेल तर ठीक आहे,
2: नाहीतर
0: पाऊस नाही पडला तर आपल्याला ठिबकनं पाणी द्यावं लागेल किंवा एखादं हलकं पाणी पाटपाणीनं तुम्ही देऊ शकता. मग हे रोप उचलायचं कसं, काढायचं कसं, ते एकदम सोपं आहे.
2: अहो ती बारदाना आपण ती
0: बारदाना उचललं की झालं रोप तयार.
2: वाहतुकीला सोपं,
0: फक्त वापश्यावरती रोपं काढायची, वापश्यावर लागवड करायची, पाणी लगेच मागणं. अशी करून मग आपण सुपर के नर्सरीची लागवड करायची. ती जी लागवड तुम्ही कराल आडसालीला तर मग मगाशी सांगितलेले सगळे फायदे होणार आहे तुमचा. 100 टनापर्यंत तुम्ही पोहोचू शकता पहिल्याच महिन्यामध्ये. तुम्हाला 2-2, 3-3, 4-4 फुटवे येतात
2: बघा,
0: असा ऊसाचा फायदा.
2: कसा शेती अभ्यास पूर्णच केली पाहिजे, येड्या गाभाड्याचं काम नाही. काल आपल्याला आपल्या दोघींच्या मालकांनी जर हे नीट समजून सांगितलं असतं एवढा वाद झाला असता का?
1: अगं पण सर तज्ञ आहे, ते आहेत का तज्ञ, म्हणून तर यांच्याकडे
2: सांगितलं असणार आहे ना त्यांना की काय फायदा आहे काय तोटा आहे. उगाच होय त्यांनी एवढा मोठा गोळा घातलाय,
0: ते थांबलेच नाहीत.
2: होय
0: विचारले, तुमच्या एवढे चौकस नाहीत असते दोघ जण.
2: चला आका साहेब आता निघालं पाहिजे, लई वेळ झालाय.
1: निघतो साहेब,
2: चला.
1: खूप चांगली माहिती मिळाली आम्हाला.
2: चला धन्यवाद बघा साहेब.
0: धन्यवाद,
2: धन्यवाद. चला
3: चला. आपण ऐकत होतात रानामाळातल्या गप्पा, अर्थात शिवार गप्पा. याचं लेखन केलं होतं मुक्काम पोस्ट खोजेवाडी अतीत नागठाणे तालुका जिल्हा सातारा येथील सहाय्यक कृषी अधिकारी अंकुश सोनावले यांनी. आणि यात सहभागी होते अंकुश सोनावले, सुप्रिया मोरे आणि श्रेया गोलेवडेकर. बरायतर मंडळी, याबरोबरच आजचा किसानवाणी कार्यक्रम आता इथं संपूया. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 वाजता. तोपर्यंत नमस्कार. किसानवाणी
4: हवा महल में आज सुनिए मंगल में जंगल. इस झलकी को राजकुमार दाग ने लिखा है, निर्देशक दीनानाथ.